सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 16 आश्विन शके 1948 अर्थातच 8 सप्टेंबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: गिगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया शरदचंद्र देगलूरकर यांच्याकडून यशाचा मंत्र याविषयीचे विचार.
1: यशासाठी महामंत्र. कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या महामंत्राचा उपयोग केला पाहिजे याचा विचार प्रत्येक माणसाच्या समोर असतो. आपण आपल्या कामामध्ये यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण प्रत्येकाच्या वाट्याला आपण सुरू केलेल्या कामामध्ये यश मात्र येत नसतं. त्या यशाच्या प्राप्तीकरता काही मंत्र आहे का असा यशस्वी लोकांकडे पाहण्याचा सामान्य माणसांचा दृष्टिकोन असतो. पण हा मंत्र दुसरा तिसरा काही नसतो. कोणत्याही कामाच्या मध्ये आपल्याला यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांच्या सारखे संत सांगतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. निश्चयाच्या बळावरच मनुष्याला महान अशा फलाची प्राप्ती होत असते. देहम वा पातयामी अर्थम वा साधयामी अशी एक संस्कृतमध्ये म्हण आढळते. देह पतन झाला तरी हरकत नाही, परंतु मला जे साध्य करायचं आहे ते मी साध्य केल्याशिवाय राहणार नाही असं या वचनामध्ये म्हटलं आहे. याच्याकरता राजाराम मोहन राय यांच्या जीवनातला एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो, तो मी तुम्हाला सांगतो. राजाराम मोहन राय यांच्याकडे एकदा एक पत्र आलं. ते पत्र मराठी भाषेतून लिहिलेलं होतं. राजारामांना त्यावेळी मराठी भाषा येत नव्हती. साहजिकच ते पत्र त्यांना एका मराठी जाणणाऱ्या माणसाकडून वाचून समजून घ्यावं लागलं. आणि त्याचवेळी त्यांच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली की आपण आता मराठी भाषा शिकायला हवी आहे. लगेच त्यांनी ठरवलं आणि मराठीच्या अभ्यासाची अगदी नेटानं त्यांनी सुरुवात सुद्धा केली. आणि गंमत अशी की अवघ्या 3 महिन्यात त्यांनी मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत करून घेतली. जे पत्र त्यांना मराठीतून आलेलं होतं त्याचं उत्तर त्यांनी मराठीतूनच लिहून पाठवलं. आणि ही गोष्ट त्यांच्या मित्रांना जेव्हा ते सांगू लागले तेव्हा त्यांच्या मित्रापैकी एकाने त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही काहीतरी कुठल्या तरी जादून इतक्या लवकर नवीन भाषा शिकलात. कारण इतक्या लवकर नवीन भाषा शिकणं हे सामान्य माणसाला शक्य नाही. एकतर तो योगी असला पाहिजे किंवा कसला तरी जादू टोना जाणणारा माणूस असला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला इतक्या लवकर नवी भाषा शिकता येत नाही. राजाराम मोहन राय थोडा वेळ हसले आणि त्यांनी लगेच सांगितलं की माझ्याकडे 3 मंत्र आहेत, ते मंत्र मी सिद्ध केलेले आहेत. मंत्र सिद्ध केल्याशिवाय मंत्रांचा प्रभाव चालत नसतो. पण मी सिद्ध केलेले प्रभावी मंत्र कोणते आहेत ते सांगू का? त्यांनी त्या मंत्राच्या मदतीनं असं सांगितलं की त्या मंत्राच्या मदतीनं माझी सगळी कामं पूर्ण होतात. ते 3 मंत्र कोणते आहेत? कोणत्याही पुराणातले नाहीत, वेदातले नाहीत, कोणत्याही शास्त्राच्या ग्रंथातले नाहीत, दर्शनशास्त्रातले नाहीत, मंत्रविद्येतले ते मंत्र नाहीत. तर ते कोणते मंत्र आहेत? ते मंत्र सगळ्यांना माहीत असलेले मंत्र आहेत, पण त्या मंत्रांचा उच्चार मात्र माणसं करतात, पण त्या मंत्रांचा आचार त्यांच्याकडून घडत नाही आणि त्यामुळं त्यांना यश प्राप्त होत नाही. मग या मंत्रांचा उच्चार करावा आणि त्या मंत्रांचा उच्चार करून ती मंत्र आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करावा. असे ते 3 मंत्र कोणते आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिला मंत्र माझा आहे की दृढ इच्छा. दृढ इच्छा असली म्हणजे कोणत्याही कामात यश प्राप्त होतं. दुसरा मंत्र त्यांनी सांगितला की नियमित वेळ देऊन कोणतंही काम करणं हा दुसरा मंत्र आहे. आणि तिसरा मंत्र राजाराम मोहनराव सांगतात की कठोर परिश्रम. कठोर परिश्रमाशिवाय कोणत्याही चांगल्या फलाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर या 3 मंत्रांचा नुसता उच्चार करून भागणार नाही, तर त्या 3 मंत्रांचा आचार केला पाहिजे. त्या 3 मंत्रानुसार आपण वागायला शिकलं पाहिजे आणि हे वागल्यानंतर आपल्याला फल दूर नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हे तुकाराम महाराज जे म्हणतात तेही याच्यासाठीच म्हणतात.
0: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात शरदचंद्र देगलूरकर यांच्याकडून यशाचा मंत्र याविषयीचे विचार ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया किशोरी अमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांच्या स्मरणात संत एकनाथ महाराज यांची रचना, संगीत किशोरी अमोणकर यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांची भक्तीरचना. संगीत आहे शैलेंद्र देवधर यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण साधना सरगम यांच्या स्वरात मधुकर जाधव यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत दिलं होतं सचिन नेवापूरकर यांनी. आणि श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली माया दिलीप धुपड यांची भक्तिरचना, संगीत मंदार आपटे यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच आजचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमामध्ये पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीचा सल्ला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप

येत करू। सकाळी ठीक 6:55 आजचा दिन विशेष हा कार्यक्रम। 7 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम। 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी ठीक 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद। 7:50 भावधारा। 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम। 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी ठीक 8:40 भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। सकाळी ठीक 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम प्रसारित होईल। 10:30 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंके वाचक स्वर अक्षय सिंपी नेहा कुलकर्णी यांचा। 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। कार्यक्रमामध्ये सुंदराबाई पेंढारे आणि सहकार्याने सादर केलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल। 11 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड। 11:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त डॉ लक्ष्मण चंदनकर आणि डॉ सिद्धेश्वर सूर्यवंशी नेत्र चिकित्सा अधिकारी शासकीय जिल्हा रुग्णालय नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 1 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। दुपारी ठीक 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी ठीक 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। संध्याकाळी 7 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। संध्याकाळी ठीक 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 8:15 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 11 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:11। तर अशी होती आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला कार्यक्रमात ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीचा सल्ला।

0: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, पीक वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणं याचे नियमित निरीक्षण करावं. हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचं प्रमाण वेगवेगळं असल्यानं सर्व शेतांसाठी एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार आणि पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकामध्ये सकाळच्या वेळी पानं कोमेजणं, पानांचा रंग बदलणं किंवा वाढ मंदावणं यासारखी लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आवश्यक उपाययोजना करावी. मंडळी, सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम आणि काटकसरीनं वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावं. विशेषत फ्लोरा, शेंगा, बोंडांची निर्मिती, दाणे भरणं किंवा फळवाढ यासारख्या संवेदनशील अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा. मंडळी, पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळं पावसाचं पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषत कपाशी आणि तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचं पाणी अडवावं. उपलब्ध परिस्थितीनुसार सरी वरंबा, कुंटूर सऱ्या, बांध बंदिस्ती, शेततळं इत्यादी उपायांचा अवलंब करावा. पावसाच्या खंडकाळात पिकांबरोबर तणही जमिनीतील उपलब्ध पाणी आणि अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळं तण नियंत्रणाला विशेष महत्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचं वेळीच नियंत्रण केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते. मंडळी, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी अंतर्मशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते. अंतर्मशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीची परिस्थिती आणि पीक अवस्था लक्षात घेऊन योग्य वेळी कोळपणी किंवा इतर अंतर्मशागतीची साधनं वापरावीत. मंडळी, पावसाच्या खंडकाळात पिकांवरील कीड आणि रोगांचं नियमित निरीक्षण करावं. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडींची संख्या, रोगाची लक्षणं आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तिथं जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षी थांबे, चिकट सापळे, फेरोमोन सापळे इत्यादींचा वापर करावा.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले. या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ऋतू बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात. या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात. हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात. सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वास्थ्य टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहील. प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा. नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे. तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा. फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत. पचनसंस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं. कारण पचनसंस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. हंगामी फळं जरूर सेवन करावीत. फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेकऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो, कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते. सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा, त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते. शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो. अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे. तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा. कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात. म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे. आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते, त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते. शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो. निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो. वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं. अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात. नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेलं उपयोगी पडतात. प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं. शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांशी निगडीत असतात, त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते. अशा पद्धतीने काही उपाय केले, थोडी काळजी घेतली तर प्रतिकार क्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही. सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: शरद ऋतू आणि आरोग्य या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 PM.

0: सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग. शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रानटी आणि पाळीव. फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं. कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला घुडखर असं म्हणतात. साधारण 2000 वर्षांपूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्यच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जेजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची ने आण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्दकल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरांनी दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर वाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेनी गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसांनी गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला, यामध्ये विविध
3: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आजचा दिनविशेष हा कार्यक्रम. परंतु तत्पूर्वी काही जाहिराती.
4: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान.

0: आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
3: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
3: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218850. मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: श्रोते हो, आता ऐकूया आजचा दिनविशेष. प्रथम ऐकूया आजचा सुविचार. उच्च ध्येय सिद्धीला गेलं नाही तरी हरकत नाही, पण लहान ध्येय ठेवणं दोषास्पद आहे. आता ऐकूया आजचा दिनविशेष. आज 8 ऑक्टोबर विलायती कापडाची पहिली होळी 8 ऑक्टोबर 1905 साली झाली. भारतीय वायुसेनाची स्थापना 8 ऑक्टोबर 1931. वायुसेना दिन 1932 पासून. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचं निधन 8 ऑक्टोबर 1936. आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा आज स्मृती दिन 8 ऑक्टोबर 1969. श्रोतेहो, याबरोबरच आजचा दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इंदिवर यांचं देशभक्तीपर गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आताच आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:05 झाली आहेत.
1: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
2: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
1: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
2: संपर्क खादी भवन वजीराबाद, हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
3: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

99.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी

0: जुग जुग जीव अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जीव अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाईन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: युग युग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

0: काय ग रखमा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: अहो पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस कि ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं आहे तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाई।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश

जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। जनतेचा विश्वास आणि प्राप्त अनुभव हीच आपली संपत्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन। आणि पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम। आता सविस्तर बातम्या। दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे। येत्या 11 तारखेपर्यंत हे पथक राज्यात 3 वेगवेगळ्या भागात पाहणी करणार आहे। मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल। विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन परवा सायंकाळी हे पथक मुंबईला प्रयाण करणार आहे। या पथकानं आपला पाहणी अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर

0: तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन परवा सायंकाळी हे पथक मुंबईला प्रयाण करणार आहे. या पथकानं आपला पाहणी अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन राज्यातल्या दुष्काळी स्थितीची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मदतीसाठी आवश्यक सर्व कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
1: जवळपास असे 20 तालुके आहेत की जे तालुके जरी यादीत आलेले नाहीत तरी त्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची सगळी मदत केली जाईल. हे पहिलं वर्ष असं आहे की ज्यावेळी आपण सगळे नियम निकष बाजूला ठेवून दुष्काळ अगोदर जाहीर केलेला आहे, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करायची, त्या दृष्टीनं अतिशय वेगाने हे कामकाज चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही हे कामकाज वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
0: बीड जिल्ह्यात चारा, पिण्याचं पाणी, टँकर किंवा रोजगारासंदर्भात नागरिकांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. जिल्ह्यात 15% पाणीसाठा शिल्लक असून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं व्यापक दुष्काळ व्यवस्थापन आराखडा कार्यान्वित केला आहे. पशुधन विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि सेवाभावी संस्थांनी तालुका स्तरावर समन्वयातून पूर्वतयारी करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. जालना जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. शहरी भागात वाहनं धुण्यास बंदी घालण्यात आली असून स्विमिंग पूल तसंच बांधकामासाठी पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक जलस्रोतांपासून 500 मीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नवीन विहीर किंवा बोरवेल खोदण्यास तसंच बोरवेल 200 फुटापेक्षा अधिक खोदण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच पिकांची निवड करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं, प्राधान्यक्रमानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी बचत, पुनर्वापर आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, बांधकाम क्षेत्र तसंच व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी समाजकंटक नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पडतील याची खात्री करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं परीक्षा घेताना निष्पक्षता आणि पारदर्शकतेची हमी देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. पुण्यात एमपीएससी परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि त्यासंबंधीच्या वादांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाहीचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि मिळालेला अनुभव हीच आपली संपत्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करत होते. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच 25 वर्षांची ही वाटचाल शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे कष्ट ही आपली शक्ती असून यामुळेच भारताच्या सामर्थ्याला कमी लेखू नये असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: 140 करोड देशवासी हम मिलकर 2047 का विकसित भारत बनाएंगे और जरूर बनाएंगे. वी विल डू इट. हमें $1 ट्रिलियन की इकोनॉमी बनने में करीब 60 वर्ष लगे, लेकिन जब सही नीतियां मिली, सही दिशा मिली, तो उसी भारत ने 12 वर्षों में ही $2 ट्रिलियन से अधिक ग्रोथ करके दिखा दी. हमें भारत के सामर्थ्य को कभी भी कम नहीं आंकना है.
0: पंतप्रधानांचा हा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि

0: सुशासनाच्या दृष्टीकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. नीम कोटेड युरिया हा देखील याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आज याबाबत जाणून घेऊ.
1: शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात युरिया खताची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच खताचा संतुलित आणि कार्यक्षम वापर वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारकडून नीम कोटेड युरियाला प्रोत्साहन दिलं जात आहे. देशात उत्पादित होणाऱ्या युरियाला 100% नीम कोटिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या युरिया अनुदान योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना अनुदानित दरानं युरिया उपलब्ध करून दिला जातो.
2: हमने यूरिया का गलत इस्तेमाल रोका. यूरिया की 100% नीम कोटिंग की. हमने करोड़ों किसानों को सॉयल हेल्थ कार्ड दिए ताकि उन्हें पता चल सके कि उनके खेत को किस तरह की खाद की जरूरत है. हमने यूरिया के उत्पादन को बढ़ाने पर जोर दिया.
1: संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य पत्रिका, पोषक द्रव्य आधारित अनुदान योजना, नीम कोटेड युरिया यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार जनजागृती करत आहे.
0: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या कारकिर्दीची 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. राज्यातही अनेक ठिकाणी या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले. विकसित भारत संकल्प सभेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचं या कार्यक्रमात थेट प्रक्षेपण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीसह अनेक शहरातूनही सेवाज्योती यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून समाजसेवा, जनकल्याण आणि राष्ट्रहिताच्या कार्याला चालना देण्याचा संदेश देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा काल समारोप झाला. अभिनेत्री नम्रता संभेराव आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गायक रवींद्र खोमणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली. विद्यापीठाच्या संघानं महोत्सवात सलग 3 वर्षी विजेतेपद मिळवलं. विजेतेपदासह 2 गटात 4 चषक आणि 16 कला प्रकारात पारितोषिकं मिळवून या संघानं हॅट्रिक केली. आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विलंब केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तहसील कार्यालयातले महसूल सहाय्यक सीपी धर्मेकर आणि सहायक महसूल अधिकारी एनव्ही पाळेकर यांना तातडीनं सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. प्रमाणपत्र देण्यास विनाकारण विलंब करून शासकीय कामकाजात दिरंगाई आणि निष्काळजीपणा केल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली. नाशिक मुंबई रेल्वेमार्गावर आसनगाव ते कसारा दरम्यान 3 मार्गाच्या कामामुळे पुढचे 10 दिवस अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावणार आहेत. मुंबई बल्लारशा मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 17 आणि 18 तारखेला पूर्ण रद्द करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना. आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.

श्रोतेहो कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी ठीक 11:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त डॉ लक्ष्मण चंदनकर आणि डॉ सिद्धेश्वर सूर्यवंशी नेत्र चिकित्सा अधिकारी शासकीय जिल्हा रुग्णालय नांदेड यांची बालाजी गवारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकता. सकाळी ठीक 11:40 कार्यक्रमाविषयी निवेदन संपलं.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये

0: होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती हे जे योजना एक चालवली जाते, तर या योजनेअंतर्गत युवकांना किंवा कारागिरांना नक्की कुठच्या प्रकारचं अर्थसहाय्य मिळतं?
1: मंडळाच्या वतीने आता केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 योजना प्रामुख्याने आमच्या मार्फत या राबवल्या जातात. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्राची योजना आहे, आणि तसंच आपल्या राज्याने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा 2 योजना महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर ही योजना सुरू केली. आणखीन एक योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. अशा 3 योजनांची कार्यवाही ही आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये होते, आणि चौथी मध केंद्र योजना जी सरकारचीच पण ती आमची स्वतःची असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या 4 योजना मुख्यत्वे या सगळ्या माध्यमातून आपण करतो, आणि याचा मुख्य उद्देश तोच आहे की ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न होणं, स्वयंरोजगार उत्पन्न होणं. कारण आज शहरांकडे येणारा जो लोंढा आहे हा लोंढा थांबवायचा असेल तर ग्रामीण भागातले युवक आहेत, महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अर्थाचं एक साधन उत्पन्न होणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे, स्वयंरोजगार. त्यामुळे स्वयंरोजगार या योजनांच्या माध्यमातून निर्माण होतो. आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आता त्याला एक 7वी 8वी पास मिळणार, ज्याला लिहिता वाचता यायला पाहिजे ती तर सामान्य कुठेही असते, आणि मग आधार कार्ड पाहिजे, आणि मग त्याला ह्या योजनेत मात्र वयाची अट नाहीये. आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 45 ही वयोमर्यादा आपण ठेवलेली आहे, पण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये वयाची अट नाही, कुठच्या जातीची अट नाही, त्यामुळे कोणालाही ह्याच्यात अर्ज करता येईल. दुसरं असं की ह्यातले 2-3 व्यवसाय जर सोडले किंवा क्षेत्र सोडली तर कुठच्याही क्षेत्रासाठी अनुदान दिलं जातं. जसं आपल्याला गांधीजी असल्यामुळे तिथे खाटीक खाण्यासाठी कोणाला पैसे नाहीत, नंतर दारूचा व्यवसाय नाही, आणि शेतीसाठी पैसे नाहीत कारण शेतीसाठी एक वेगळा विभाग आहे शासनाचा, आणि चौथा आहे तर पशुपालन नाही कारण वेगळा विभाग आहे. हे 4 क्षेत्र सोडली तर इंग्रजी ज्याला स्काय इज द लिमिट म्हणतो की कुठचाही स्टार्टअप तुम्ही कुठचाही व्यवसाय सुरू करा. आणि 2 प्रकारे त्याच्यात मदत होते, एक उत्पादन उद्योगासाठी आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो की सेवा उद्योग. म्हणजे शेतीसाठी तुम्हाला अनुदान नाहीये या योजनेत, पण तुम्ही समजा पशुपालन केलं किंवा शेतीतलं एखादा आंब्याचं पीक तुम्ही केलं आणि त्या आमरसापासून तुम्ही काही पदार्थ केलेत किंवा काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर त्याला अनुदान आहे, ज्याला सेवा उद्योग म्हणतो. पण शेती करण्यासाठी, पीक उत्पादन करण्यासाठी अनुदान नाही, पण त्याच्यावर आधारित जे सेवा उद्योग आहेत त्याच्यासाठी अनुदान आहे. आणि या सगळ्या योजनेत 50 लाखापर्यंत आपल्याला बँकांमधनं कर्ज उपलब्ध होतं, आणि मला सांगायला आनंद आहे की त्याच्यात महिलांसाठी खास सवलत आहे. महिला आहेत किंवा आपण मागासवर्गीय म्हणतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, डोंगराळ भागात राहणारे आपले बंधू भगिनी आहेत अशा सगळ्यांसाठी याला 35% अनुदान आहे, ज्याला इंग्रजीत मार्जिन मनी म्हणतो, असं 35% अनुदान आहे. त्यामुळे याचा खूप चांगला फायदा आपल्या अनेकांनी घेतला पाहिजे, ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांनी, आणि ते घेतात. त्यामुळे दर आम्ही तर सगळ्या जिल्ह्यांना आम्ही लक्ष दिलेलं आहे, सरकारकडनं येतच पण आम्ही आमच्या मंडळाच्या स्तरावर सुद्धा यावर्षी किती लक्ष्यांक आपण पूर्ण करायचा, मग त्याच्यासाठी आपण रोजगार मेळावे घेतो, योजनांची माहिती देण्यासाठी आपण ठिकठिकाणी प्रदर्शनं करतो किंवा मेळाव्यातनं माहिती देतो, आणि यातनं खूप चांगला प्रतिसाद हा मिळतोय. अशी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे आहेत, आणि तिसरे विश्वकर्मा कौशल्य योजना, याची माहिती आपण नंतर घेऊ.
0: सर, खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे?
1: बरोबर. आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत, त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली, आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे हा सगळा कालावधी हा जो काळ आहे हा खादी फॉर

0: ट्रान्सफॉर्मेशनचं आहे असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी ही प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतो. तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातला 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं, कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तेव्हा अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 पर्यंत संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थाने, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील सक्षम होतील त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की

0: आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे. तर खरंच जे कारीगर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
1: नाही, एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल, अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये. त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे, किंवा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत, त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो. हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाही, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत, यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल. त्यामुळे हा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामध्ये खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांमध्ये निर्माण होणारे विकार आणि त्यावरचे उपचार याविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: डॉक्टर, गेले 4 भाग आपण डोळ्यांच्या नसांवरच बोलतोय, कारण तो अतिशय संवेदनशील आणि

0: नाजूक असा डोळ्यातला पार्ट आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण डोळ्याचं सुद्धा आपली दृष्टी जाण्याची शक्यता असते. तर या डोळ्यांच्या नसांना विकार का उद्भवू शकतात आणि कोणत्या कोणत्या विकारांमुळे उद्भवू शकतात हे तुम्ही सांगताय, तर अजूनही काही अशी कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होऊ शकतो?
1: बरीच आहेत. जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्ताशी संबंधित आजारपण काउंट करतात. जर तुम्हाला वारंवार कावीळ होऊन गेली असेल, वारंवार टायफॉइड होऊन गेला असेल, लिव्हरशी संबंधित काही आजारपण असतील, लिव्हर सिरोसिस सारखा आजारपण असेल, तुम्हाला फॅटी लिव्हर सारखे आजारपण आहेत, किंवा तुमच्या लिव्हरशी संबंधित रक्तदृष्टीशी संबंधित इतर विकार आहेत, आणि मग त्याचा परिणाम सुरू बऱ्याचदा गोवर येणं, कांजणे येणं किंवा डेंग्यू मलेरिया सारखे आजारपण आहेत, ह्या सगळ्या रक्ताशी निगडीत विकारांचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती पर्यायानं नसांवरती दिसत असतो. उदाहरण दाखत द्यायचं झालं तर नागिन. बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी नागिनीबद्दल बोललोय आणि ते जेवढं सांगू तितकं कमी का आहे.
0: मला वाटतं डोळ्याला पण नागिन होते
1: ना? होते ना, डोळ्याला नागिन होते, डोळ्याच्या आजूबाजूला नागिन होते. आणि ज्या वेळेला म्हणजे खरं तर नागिन ज्या भागात होते, म्हणजे सपोज पोटावरती झाली तर ज्या पार्टवरती झाली त्याच्या खालच्या अवयवावरती किंवा त्याच्या क्रियेवरती खूप मेजर परिणाम आणतो. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की नागिन होऊन गेली की तू वर्ष, दोन दोन वर्ष, तीन तीन वर्ष तिथं दाह, सुई टोचल्यासारख्या वेदना कंटिन्युअस राहत असतात. बऱ्याचदा पॅनक्रियाच्या साईडला, लिव्हरच्या साईडला, पोटावरती ही नागिन होऊन गेली तर बऱ्याच वेळेला नागिन होऊन गेल्यानंतर काही लोकांना डायबिटीस, काही लोकांना हायपर टेन्शन हे मागे लागलेलं असतं.
0: म्हणजे आपण नागिन बरी झाली की सुटलं असं नाही,
1: असं अजिबातच नाही. नागिन आहे, कावीळ आहे हे दिसत जरी आपली असली की म्हणजे तितके फारसे महत्व न देण्यासारखे विकार वाटत असले तर हे विकार अवयव कायम स्वरूपी डॅमेज करणारे विकार आहेत, त्यामुळे तितकेसे लाईटली घेऊन चालतच नाही, नेमकं आपण उलट करतो. ह्याच विकारांकडे इतकं दुर्लक्ष करतो कारण आत्ताचा लाईफस्टाईल असा आहे. आणि जनरली काय होतं, लोकांना पत्ते पाणी नकोय. म्हणजे मी ज्या वेळेला
0: पटकन बरं व्हायला,
1: अगदी बरोबर, भाजीपोळी मी फार पत्ते सांगतो अशातला भाग नाही, पण भाजीपोळी जर खायला सांगितलं आणि मी आंबवलेल्या गोष्टी बंद करा, पिझ्झा बर्गर बंद करा, तर मला खरंच डायरेक्ट बोलणारे रुग्ण आहेत, जगायचं कसं तुमचं पत्ते पाळून? म्हणजे इतका मोठा प्रश्न लोकांना पत्त्याच्या बाबतीत झालाय. म्हणजे चुकीच्याच गोष्टींचा अंतर्भाव आपल्या दिनचर्येत इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की ते चुकीचं हे वाटतच नाही आणि ते बंद करायचं म्हणजे भयंकर टेन्शनची गोष्ट झालेली आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन लिव्हरचे तर विकार येतातच, पण किंबहुना त्याच्या डोळ्यावरती मेजर परिणाम होताना दिसत असतो.
0: लिव्हरमुळे काय परिणाम होऊ शकतात हे तुम्ही सांगितलं आणि खाण्यापिण्यामुळे सुद्धा, तर अजूनही काही कारणं आहेत पण ती एका ब्रेकनंतर जाणून घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999. तर डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं ते खरंच म्हणजे गांभीर्यानंच घेतलं पाहिजे की या गोष्टींचा परिणाम सुद्धा असा होऊ शकतो आणि तो खूप काळ चालतो, त्यामुळे त्याच्यावर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर अजूनही काही असे गंभीर आजार आहेत किंवा साधेही आजार आहेत ज्यांचा असा नसांवर परिणाम?
1: हे असं गोवर, कांजण्या, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, निमोनियाच्या बाबतीत मी सांगून ठेवलं, तसं जिरलेलं आम्लपित्त आहे.
0: अच्छा,
1: ओकाऱ्या, सततच्या ओकाऱ्या
0: करायला,
1: ऍसिडिटीचा त्रास आहे, अँटी ऍसिडिकेचा. जसं टीबीच्या बाबतीत मी सांगितलं की टीबी हा आजार तर जीवघेणा आहेच, त्याची ट्रीटमेंट आपण घेतो आणि आजारापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होती. आजारानेही डोळा खराब होत होतो, ट्रीटमेंटने त्याच्याहीपेक्षा जास्त खराब होतो. तसंच आम्लपित्ताच्या बाबतीत आहे, लोकांचं झालंय काय, ऍसिडिक थोडं जरी वाटलं तर नॅचरल करायच्या गोष्टी आहेत. खरं तर काय आहे, तुम्ही बाहेरचं खाताय, बाहेरचं जेवण झालंय आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही काळ्या बियांचे मनुके खाताय 10-15, किंवा जेवण झाल्यानंतर लिंबू मीठ घेताय, तर बऱ्याच वेळेला जे घाणेरडं खाल्ले आणि जो पित्ताचा उद्रेक होतोय तो नलिफाय स्वतःहूनच होत असतो.
0: अच्छा,
1: पण हे कुठेही तोडगे नको आहेत, हे असलं करण्यापेक्षा त्यांना मजा अशी आहे की शोक अशी झालीत ना की काहीतरी औषधं चालू आहेत, म्हणजे हे शान किंवा अभिमानाची गोष्ट वाटते लोकांना की ह्याची ट्रीटमेंट चालू आहे, मी हे औषधं नित्यानं घेतोय, मी व्हिटॅमिन डी अजिबात चुकवत नाही, म्हणजे हे कौतुकानं सांगायच्या गोष्टी झालीत, खरं तर याचं कौतुकाच्या गोष्टी अजिबातच नाहीत. तर अँटॅसिड हे इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही बघत असाल खरं तर काही राज्य असे आहेत बरं का भारतातली की आता म्हणजे केरळमध्ये का प्रिस्क्रिप्शन शिवाय ऍलोपॅथिक औषध

0: काउंटर सेल होत नाही.
1: अच्छा.
0: तसं तुम्ही महाराष्ट्रात बघा, म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी काउंटरला अँटीऍसिड, पेन किलर, सर्दीची औषधं, पोटसाफीची औषधं, गॅसेची औषधं काउंटर सेलला जातात. हे आता झोपेसारखे औषध आता तुर्तात काही वर्ष झाली बंद आहेत, नाही तर ती सुद्धा झोपेचं औषध येऊन काउंटरला येऊन मला झोपेची गोळी दिली म्हणून घेऊन जाणारी लोक आहेत.
1: बापरे.
0: पण अजूनही अँटीऍसिडचा परिणाम तेवढा किंवा त्याचा दुष्परिणाम एवढा गांभीर्याने होत असेल हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्यामुळं अँटीऍसिडचा इतका भयंकर वापर केला जातो आणि हे सततचे अँटीऍसिड घेतल्यानं आपल्याला लिव्हरवरती तर परिणाम येतो, रक्तावरती तर येतोच,
1: पण सवय पण लागते ना,
0: लागते अगदी बरोबर. तर ते एक दिवस अँटीऍसिड नाही घेतलं तर ओकाऱ्या करणारी लोक आहेत. तर अशामुळं त्या अँटीऍसिडचा एवढा मेजर परिणाम येतो की त्याचा परिणाम सततच्या घेण्यानं आपल्या मेंदूला, पडद्याला, नसांना वारंवार सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं ह्या साध्या साध्या आजार आणि त्याच्यासाठी आपण जे काही तोडगी करतोय ते जे वर्षानुवर्ष आणि त्या तोडग्यानं जर बरं होत नसेल आणि त्याचा परिणाम स्वरूप रक्तावरती मेजर परिणाम येत असेल तर डोळा घालवण्यास गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आता तुम्ही खानपानावर सुद्धा आलेलात की आपलं राहणीमान, खाणं पिणं याचा सुद्धा परिणाम होतो, तर त्याचे अजून काही कारण आहेत का?
0: जसं मी सांगितलं आता की आम्लपित्ताच्या गोष्टीचा परिणाम किंवा त्या अँटीऍसिडचा परिणाम आपल्याला दिसतो, तसंच आर्थरायटिसच्या बाबतीत, जसं आर्थरायटिस आपल्याला कारण आहे, आजार आहे जो डोळ्यावरती परिणाम करतो, तसंच त्या ट्रीटमेंटचा आहे. बऱ्याच वेळेला त्याच्यासाठी स्टेरॉइड ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचा किडनीवरती, लिव्हरवरती, व्हायटेरवरती परिणाम येतोच, पण डोळ्यावरती होताना दिसत असतो. ह्याच्यासोबत वातरक्त नावाचा एक विकार आहे ज्याच्यात युरिक ऍसिड लेवल जनरली वाढलेली दिसते. ह्या युरिक ऍसिड ज्या लोकांची वाढते त्या लोकांच्या डोळ्यावरती काही वेळेला, काही रुग्णांच्या बाबतीत आपल्याला परिणाम होताना दिसतो आणि त्या स्वरूप आपल्याला नसांना सूज येते, काही लोकांना पडद्याला सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं थोडक्यात सांगायचं तर रक्तावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही विकाराचा परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती, डोळ्याच्या नसांवरती होत असतो आणि त्याचं पर्यवसन मग डोळ्याच्या नसांना वारंवार सूज येणं म्हणजे ऑप्टिक न्युरायटिस, आणि ते परसिस्टंट तसंच सूज राहिली किंवा वारंवार येत जात राहिली तर नंतर ती नसा सुकून त्याचं दिसणं बंद होणं, त्याला ऑप्टिक ऍट्रोफी म्हणतो. हे जर टाळायचं असेल तर मात्र जे आतापर्यंत सांगितलेल्या मोठमोठ्या गोष्टी आहेत, जे वेगवेगळी कारणं आहेत, त्याची योग्य वेळी निदान करून आयुर्वेदिक माध्यमातून ट्रीटमेंट केली गेली तर मात्र ह्याचा सगळ्याचा परिणाम स्वरूप ज्या नसा सुकणं किंवा सुजणं ह्या परिणाम होऊन ते दिसणं जर बंद होत असतं ते आपल्याला घालवता येऊ शकेल किंवा अंधत्व येण्यापर्यंत नक्की जाणार नाही.
1: बरोबर आहे. तर डॉक्टर, आता गेल्या जवळजवळ 4-5 भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे विकार कशामुळे होतात त्याची खूप विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
3: आताच आपण श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:51 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम. परंतु तत्पूर्वी काही जाहिराती.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218350.
6: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
9: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: क्षितिज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल
2: 35 बेड चा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 70 50 10 10 49।
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीने उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
2: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
4: श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं भावगीत. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच आजचा भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावतारा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8:16 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुंधती यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भावगीत, संगीत आहे यशवंत देव यांचं।

अरुंधती यांनी गायलेल्या शांता शेळके यांच्या भावगीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम क्रमशः आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार। 94व्या भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम। महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर। वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक। आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत। या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे। पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंवाद।

संस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा चार दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94व्या भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जीएसटीशी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. जीएसटी प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधीमंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5 टक्के झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा ओवाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांना मध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शाह यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती

फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94वा भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना.
1: आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहे भारतीय वायुसेना दिनानिमित्त विशेष रूपक आसमंत रक्षक भारतीय वायुसेना. लेखन निशा उत्कर, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.

आकाश अथांग आसमंत कुणासाठी स्वप्नांची भरारी घेण्याचं माध्यम, कुणासाठी पक्ष्यांच्या मुक्तविहाराचं सुंदर विश्व, तर कुणासाठी निसर्गानं निर्माण केलेलं अद्भुत आश्चर्यच, नाही का?

पण याच आकाशात जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचं आव्हान उभं राहतं तेव्हा या आकाशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात ध्येयवेढे सैनिक, म्हणजेच अभिमानास्पद कार्य करणारी आपली भारतीय वायुसेना. ज्यांच्या डोळ्यात असतं देशाच्या सुरक्षिततेचं स्वप्न, हृदयात असते मातृभूमीची असीम निष्ठा आणि ज्यांच्या हातात असतं आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज विमानाचं नियंत्रण, ते आहेत भारतीय वायुदलाचे वीर.

वेग ज्यांची ओळख, शिस्त ज्यांची ताकद, कौशल्य ज्यांची साधना आणि राष्ट्रसेवा ज्यांचं सर्वोच्च ध्येय होय. नभस्पृश्य दीप्तम म्हणजेच आकाशामध्ये तेजानं स्पर्श करणं, हे ब्रीद घेऊन अखंड कार्यरत असणारी भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत एकूण 1,70,000 कर्मचारी कार्यरत असून 1,500 लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई हद्दीचे सजग रक्षक, संकट समयी मदतीसाठी धावून जाणारे देवदूत आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा आधारस्तंभ. भारतीय वायुदलाच्या शौर्याला, समर्पणाला आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर, भारतीय वायुदल दिन. आकाशाच्या अथांग निळाईत राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन झेपावणाऱ्या प्रत्येक वायुसैनिकाला मानाचा मुजरा.

प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात छोटी असते, पण त्या सुरुवातीमागे असलेलं स्वप्न मोठं असेल तर इतिहास घडतो. भारतीय वायुदलाच्या इतिहासाची सुरुवात 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. पुढे 1 एप्रिल 1933 रोजी त्याच्या पहिल्या कार्यरत तुकडीच्या उड्डाणांनी प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीची साधनं मर्यादित होती, विमानांची क्षमता आजच्या तुलनेत कमी होती, तंत्रज्ञानही वेगळं होतं, मात्र आकाशात झेप घेण्याची उमेद आणि कर्तव्य बजावण्याची जिद्द कायम होती. काळ बदलत गेला, विज्ञानानं प्रगती केली, विमान निर्मितीच्या तंत्रज्ञानात क्रांती घडली आणि भारतीय वायुदलानंही प्रशिक्षण, कार्यक्षमता, विमानांची क्षमता आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी वाटचाल केली. जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा 7वा क्रमांक लागतो. भारतीय वायुसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशातील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांची नोंद नव्हे, इतिहास म्हणजे संकटांमधून मिळालेला अनुभव, कर्तव्यामधून घडलेली परंपरा आणि पुढच्या पिढीला

दिलेला प्रेरणेचा वारसा। भारतीय वायुदलाच्या वाटचालीत अनेक महत्वाचे टप्पे आले। बदलत्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाताना प्रशिक्षण, नियोजन, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य यांचं महत्व अधिकाधिक वाढत गेलं। 1999 मधील कारगिल संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलानं ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत अत्यंत उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हवाई मोहिमा राबवल्या। कारगिल युद्धामध्ये लढाऊ क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांचं योगदान इतिहास कधीही विसरणार नाही। गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला पायलटपैकी एक आहेत, ज्यांनी 1999 कारगिल युद्धादरम्यान शौर्याची एक नवी व्याख्या लिहिली। त्या लहानपणापासूनच आकाशात उडण्याचं स्वप्न पाहत होत्या। जेव्हा महिलांना लढाऊ विमानांच्या कॉकपिटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती तेव्हा त्यांनी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला। कारगिल युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना रणभूमीत तैनात करण्यात आलं। गोळीबार आणि अनेक क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाही त्यांनी आपल्या चित्ता हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणं केली। शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीतून जखमी सैनिकांना सुखरूप बाहेर काढलं आणि सैन्याला रसद पुरवली। त्यांच्या या अजोड धाडसामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले। युद्ध क्षेत्रात दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं।

गुंजन सक्सेना यांचं हे योगदान केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नसून त्यांनी देशातील लाखो मुलींसाठी वायुसेनेची दारं खुली केली आणि आकाशात झेप घेण्याची प्रेरणा दिली. काळाच्या प्रवाहात विमानं बदलली, उपकरणं बदलली, युद्धतंत्र बदललं, मात्र देशसेवेची भावना कायम राहिली. हीच आहे भारतीय वायुदलाच्या प्रवासाची खरी प्रेरणा. अनुभवांनी एक गोष्ट अधोरेखित केली, आकाशातील प्रत्येक मोहिमेमागे केवळ विमानाची शक्ती नसते, त्यामागे असतं अचूक नियोजन, प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि प्रत्येक क्षणी कर्तव्य बजावण्याची बांधिलकी. लढाऊ विमानाचं उड्डाण म्हणजे केवळ वेगाचा थरार नाही, ती असते कौशल्याची परीक्षा, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या परिस्थितीचं आकलन आणि अत्यंत शिस्तबद्ध निर्णय प्रक्रिया. वैमानिकाला विमानाची क्षमता माहीत असावी लागते, हवामानाचा अंदाज, तांत्रिक उपकरणांची माहिती, सहकाऱ्यांशी समन्वय आणि प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठीची तयारी महत्वाची असते. तसंच विमान सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी संपूर्ण पथकाचं योगदान आवश्यक असतं. आपण आकाशात विमान पाहतो तेव्हा आपल्या नजरेसमोर त्याची भरारी येते, मात्र त्या भरारीमागे असलेल्या शेकडो तपशिलांची कल्पना अनेकदा आपल्याला नसते. विमानातील तंत्रज्ञानापासून जमिनीवरील देखभालीपर्यंत, वैमानिकाच्या प्रशिक्षणापासून नियंत्रण कक्षातील समन्वयापर्यंत प्रत्येक घटकाला महत्व असतं. ही एक सुसंघटित यंत्रणा आहे, प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र पण ध्येय एकच, देशाच्या हवाई सुरक्षेसाठी सज्ज राहणं. आकाशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या या वायुसैनिकांची सज्जता आपल्याला सुरक्षिततेचं महत्व सांगते. शांतता टिकवण्यासाठी तयारी आवश्यक असते आणि त्या तयारीतूनच जबाबदार संरक्षण व्यवस्था उभी राहते. वायुसैनिकाला गणवेशावर अभिमान असतो, छातीत देशसेवेची प्रेरणा असते, पण त्या गणवेशामागे एक माणूसही असतो ज्याचं कुटुंब असतं, आई वडील असतात, मित्र असतात आणि भविष्याविषयी अनेक

स्वप्न असतात. वायुदलातील जीवन म्हणजे कठोर प्रशिक्षण, बदलत्या ठिकाणी सेवा, अनिश्चित वेळापत्रक आणि सतत कौशल्य विकसित करत राहण्याची तयारी. या सेवेत स्त्री आणि पुरुष दोघही विविध भूमिका बजावतात. भारतीय वायुदलात महिला वैमानिकांनाही लढाऊ विमान उड्डाणाची संधी उपलब्ध झाली आहे. कर्तव्याची कोणतीही एकच प्रतिमा नसते. कधी ती आकाशात विमान चालवणाऱ्या वैमानिकाची असते, तर कधी जमिनीवर विमान सज्ज ठेवणाऱ्या तंत्रज्ञाची. प्रत्येक योगदानातून राष्ट्रसेवेची व्यापक संकल्पना साकार होते. वायुदलाचं काम केवळ देशाच्या हवाई सुरक्षेपुरतं मर्यादित नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूस्खलन किंवा दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही हवाई साधनांचा उपयोग होतो. जेव्हा रस्ते पाण्याखाली जातात, पूल वाहून जातात, डोंगराळ भागांचा संपर्क तुटतो, तेव्हा मदत पोहोचवणं मोठं आव्हान ठरतं. अशा वेळी हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानांच्या सहाय्यानं बचाव कार्य, वैद्यकीय स्थलांतर आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाऊ शकते. अशा मोहिमांमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. हवामान, दृश्यमानता, भौगोलिक परिस्थिती आणि बचाव कार्याची गरज यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. दुर्गम भागात रुग्णाला वेळेत उपचारांसाठी हलवणं असो, आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामग्री पोहोचवणं असो किंवा संकटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणं असो, या प्रत्येक कामात नियोजन, तत्परता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय आवश्यक असतो. म्हणूनच वायुदलाच्या सामर्थ्याचा विचार करताना आपण केवळ विमानांची गती किंवा त्यांची तांत्रिक क्षमता पाहू नये. त्या सामर्थ्याचा उपयोग मानवी जीवनाच्या रक्षणासाठी कसा होतो हे देखील लक्षात घ्यायला हवं. कारण देशसेवेचा अर्थ केवळ संकटांचा सामना करणं नाही, तर संकटात सापडलेल्यांना आधार देणंही आहे.

एकविसाव्या शतकात हवाई संरक्षणाचं स्वरूप झपाट्यानं बदलतं आहे. आधुनिक लढाऊ विमानं, रडार प्रणाली, संप्रेषण व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, अचूक माहितीचं विश्लेषण आणि विविध संरक्षण प्रणाली यांचं महत्व वाढत आहे. आज हवाई सुरक्षेसाठी केवळ विमानाचा वेग पुरेसा नसतो. माहिती मिळवणं, तिचं योग्य विश्लेषण करणं, परिस्थितीचं आकलन करणं आणि समन्वयानं निर्णय घेणं तितकंच महत्वाचं आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनाला महत्व दिलं जातं आहे. तेजस सारखी स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं भारतीय विमान निर्मितीच्या क्षमतेचं उदाहरण आहे. या प्रवासात शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, वैमानिक आणि संशोधक यांचं योगदान मोलाचं आहे. देशाची सेवा करण्यासाठी अनेक मार्ग असतात. त्यातील एक मार्ग म्हणजे ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर राष्ट्राच्या संरक्षण क्षमतेत योगदान देणं. मित्रांनो, वायुदल दिन हा केवळ एका संस्थेचा स्थापना दिन नाही, हा दिवस आहे कर्तव्याची जाणीव नव्यानं जागवण्याचा. हा दिवस आहे शौर्याच्या कथा आठवण्याचा. देशासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या कामाचा सन्मान करण्याचा आणि राष्ट्रसेवेच्या व्यापक अर्थाचा विचार करण्याचा. शौर्य म्हणजे भीतीचा पूर्ण अभाव नव्हे, तर परिस्थितीची जाणीव ठेवून

प्रशिक्षण, शिस्त आणि जबाबदारीच्या आधारावर योग्य कृती करणं. शिस्त म्हणजे केवळ नियम पाळणं नव्हे, तर स्वतःच्या कृतीचा इतरांवर होणारा परिणाम समजून घेणं. समर्पण म्हणजे केवळ मोठ्या प्रसंगी पुढे येणं नव्हे, तर दररोज आपलं काम प्रामाणिकपणे आणि गुणवत्तेनं करणं. ही मूल्य वायुदलापुरती मर्यादित नाहीत, ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देऊ शकतात. शेतात घाम गाळणारा शेतकरी, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, सीमेवर पहारा देणारा सैनिक, संशोधन करणारा शास्त्रज्ञ आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्राची उभारणी होत असते. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्याचीच गरज नसते. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणं, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणं, इतरांच्या श्रमांचा आदर करणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं ही देखील देशसेवेचीच रूपं आहेत. आकाशातील भरारी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. उंच भरारी घेण्यासाठी केवळ पंख असून चालत नाही. दिशा, तयारी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही आवश्यक असतात. भारतीय वायुदलाची वाटचाल आपल्याला या मूल्यांची आठवण करून देते. निळ्याशार आकाशाच्या विशाल पटावर जेव्हा भारतीय विमानांची रचना झेपावते, तेव्हा त्या दृश्यात केवळ वेग आणि कौशल्य दिसत नाही, दिसतो तो सरावाचा आत्मविश्वास, दिसते ती तंत्रज्ञानाची ताकद, दिसतं ते सामूहिक प्रयत्नांचं सामर्थ्य आणि जाणवते ती देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या वायुसैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव. कर्तव्याच्या मार्गावर स्वतःला झोकून देणाऱ्या आणि देशाच्या हवाई सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सर्वांना मानाचा मुजरा. आकाश विशाल आहे, आव्हानं बदलत राहणार आहेत, तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे, पण देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान, शिस्त, सज्जता आणि समर्पण यांची गरज कायम राहणार आहे.

0: आताच आपण भारतीय वायुसेना दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. आसमंतरक्षक भारतीय वायुसेना. लेखन निशा उत्कार. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि ठीक 9:30 वाजून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: इंद्रा प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
2: नमस्कार. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आता ज्ञान भाषेचा जो आपण वारंवार म्हणतो की मराठी ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे, प्रशासनाची भाषा आणि ज्ञान भाषा, तर आपण जो विचार मांडत आहात तो ज्ञान भाषेकडे मराठीला घेऊन जाणारा नक्कीच ठरेल. पण शेवटी प्रश्न येतो की हे सगळं करायचं कसं? आपण जी हॅकेथॉन बाबत आता मांडणी केली तर त्याबाबत म्हणजे आपण आतापर्यंत मराठी उपासक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, मराठीचे प्रेमी म्हणून पाहतो, तर आपण प्रशासक म्हणून या भूमिकेबद्दल आपलं मत सांगावं आणि ते प्रत्यक्षात कसं आणता येईल? कारण लोकांना

0: लाईटचं तंत्रज्ञान जाणून घेण्यात काही रस नसतो की तो बल्ब लागतो कसा. त्यांना फक्त मला बटन दाबायचं आहे आणि बल्ब लागला पाहिजे. तर हे प्रत्यक्षामध्ये आणि सहज उपलब्धता याची कशी होऊ शकेल, तर याच काही आपलं आखणी आहे का, धोरण आहे का, त्याबाबत आपण सांगावं.
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मिळतो आहे, मिळणार आहे. आपल्या राज्य सरकारने सुद्धा निधीच्या बाबतीत अजिबात हात आखडता घेतलेला नाही आणि त्यामुळे निधीच्या बाबतीत काही अडचण नाही. आता मुद्दा आहे तो कल्पकतेनं योजना आखण्याचा. आणि त्या बाबतीत मला हे सांगायला आनंद वाटतो की आमची पूर्ण यंत्रणा, पूर्ण विभाग, विभागातले अधिकारी कर्मचारी आणि याचबरोबर समाजातले तज्ज्ञ आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी मराठी मंडळी ही खरोखरच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, इनपुट्स देतायत. थोडक्यात सांगायचं म्हणजे अभिजात मराठीचं काम म्हणजे फक्त प्रमाण मराठी किंवा साहित्य विषयक काम नाही, तर ते बोली भाषांचं सुद्धा आणि डिजिटाईज्ड भाषेचं सुद्धा आणि डिजिटायझेशन हे बोली भाषांचं सुद्धा, ही जी सगळी साखळी आहे ही आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि ते करण्यासाठी प्रत्येकाने जे काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, योगदान द्यायचं आहे ते द्यायला प्रत्येक जण तयार आहे. आता हे कशा पद्धतीनं घडवून आणायचं? पहिली गोष्ट अशी की आयटीच्या बद्दल, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या बद्दल आपलं राज्य प्रगत आहे यात काही शंकाच नाही, वस्तुस्थिती आहेच ती. तर हे जे तरुण या विषयामध्ये आहेत त्या सगळ्यांना आपण एकत्र आणायचा आता प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे बोली भाषा तज्ञांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकीकडे आयटी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं डिजिटल रूप यावर व्यवसाय करणारे, काम करणारे यशस्वी असे आयटीचे उद्योजक, मराठी उद्योजक सांगायला हरकत नाही, असे आम्हाला 12-15 अतिशय यशस्वी उद्योजक मिळाले की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटी 500 कोटी याच्यापेक्षा जास्त आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भातलं आयटीचं काम ते करतायत उद्योग म्हणून, तर ही फार उत्साहवर्धक गोष्ट आहे. तर अशी मंडळी एका बाजूला, दुसरीकडे आपल्या ज्या 200 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत त्यातले तज्ञ असलेले जवळपास 150 ते 250 बोली भाषा तज्ञ यांची आपण यादी तयार केलेली आहे, त्यांचे आपण काही मेळावे सुद्धा घेतलेले आहेत आणि मग या दोन्ही गटांना एकत्र आणून आपण डिजिटायझेशनसाठी युवा शक्ती वापरायचा आपला विचार आहे. तो कसा? तर आता हॅकॅथॉनच्या मार्फत आपल्याला काही लोक मिळतील, पण त्या व्यतिरिक्त मराठी भाषा विभागामार्फत सुद्धा काही इन्सेंटिव्ह देऊ विद्यार्थ्यांना, आताशी धरून BA मराठी जे विद्यार्थी आहेत, MA मराठी आहेत, सध्या शिकतायत अशा विद्यार्थ्यांना आताशी धरून आपल्याला हे करता येईल. महाराष्ट्रामध्ये 1200 महाविद्यालय आहेत जिथे मराठी विभाग आहे आणि तिथे किमान 10 विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी आहेत सरासरी, तर अशा 12,000 स्टुडंट्सचा आपल्याला उपयोग करता येईल. याही पेक्षा एक मोठी ताकद म्हणजे आपले मराठी भाषा अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये नेमण्याबाबत राजभाषा अधिनियमाने सक्ती केलेली आहे. काही काही कारणामुळे गेल्या काही वर्षात ते घडलेलं नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण आता आपण एक ड्राईव्ह असा हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी कार्यालय आहेत आणि ही कार्यालय म्हणजे अगदी ग्रामपंचायती असतील, तलाठी कार्यालय असेल, कृषी सहाय्यकाचं कार्यालय असेल, म्हणजे ग्राम पातळीवरती जी 7-8 कार्यालय असतात त्यांच्यासह जी संख्या 2-2.5 लाखापर्यंत कमीत कमी जाईल महाराष्ट्रासाठी, एवढे मराठी भाषा अधिकारी त्यांचं काही आपण प्रशिक्षण घेऊन या बाबतीत त्यांना काही एक्झरसाइज दिली तर मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणं ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये आणि एक अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे. मराठी भाषेचं काम असलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, कोणी नाही म्हणत नाही आणि अतिशय उत्साहाने आनंदाने मदतीला तयार होतात. हे मराठी माणसाचं रूप जे बघायला मिळतंय ना हे फार आनंददायी आहे आणि म्हणूनच मला डिजिटल मराठी या बाबतीत पुढच्या काळात आपण खूप मोठी नजर मारू याची खात्री वाटते.
0: सर नक्कीच, आपण जो आता मुद्दा म्हणला की मराठी माणसाचं हे रूप पाहायला मिळणं खूप आशादायक पण आहे, आपण नुकतंच विश्व मराठी संमेलनामध्येही याचा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना आपण आवाहन

0: आणि 33 वर्षांच्या विभागांनी आपल्याला प्रतिसाद दिला की आम्ही आमचं काम मराठीमध्ये मराठी माणसांसाठी युवकांसाठी मांडणार आणि त्या त्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी काय आहेत ते मराठीमधून सांगणार. अगदी निधी शाखेचे लोकही या ठिकाणी आलेले आणि त्यांनी निधी व्यवस्था आणि न्याय न्याय निर्णय कशा पद्धतीने सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतात याचीही माहिती दिलेली होती. आणि त्याला मला वाटतं 3 दिवस आपल्या संमेलनामध्ये तो ओघ लोकांचा थांबलाच नाही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण एक मला सर असं वाटतं की मध्यंतरी अतुल पेठेंनी एक नाटक केलेलं होतं शब्दांची रोजनिशी, त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला होता की भाषा मरत चाललेल्या आहेत, काही भाषांमध्ये दोन श्लोक आहेत, काही भाषा बोलणारा एकच माणूस आता राहिलेला आणि तो गेला की ती भाषा तो काळ आणि त्या भाषेनं जे जपून ठेवलेले आहे पकडून ठेवलेली आहे संस्कृती आहे त्या काळाचं जतन आहे ते सगळं त्याच्याबरोबर संपणार आहे. तर आपण एक संशोधक कवी साहित्यिक म्हणून याच्याकडं कसं पाहता की हे जतन करण्यासाठी आणखी लोकांकडून कसं आपण डेटा गोळा करू शकतो, कारण आपण जरी हॅकेथॉन आयोजित केली तरी पण हा प्रश्न खूप खूप विस्तीर्ण आहे व्यापक आहे त्याला प्रचंड खोली आहे. इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना आपण काय आवाहन कराल?
1: महत्वाचा आहे कवीचा मुद्दा आहे बरं का, म्हणजे एकीकडे आपण म्हणतो तसं ही व्यवस्था उभी करता येईल, म्हणजे डॉक्युमेंटेशनची व्यवस्था, डिजिटायझेशनची व्यवस्था, भाषा मरत चालल्या आहेत असं कुणी जरी म्हटलं तरी तंत्रज्ञानामुळे आता ते होणार नाही याची काळजी घेणं, अशी व्यवस्था उभी करणं हे अगदी आवश्यक आहे आणि शक्य पण आहे. किंबहुना मला असं दिसतंय की मराठी भाषेच्या बाबतीत आणि बोली भाषांच्या बाबतीत ती व्यवस्था उभी करण्याचाच तर प्रयत्न आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं यश हे खरोखर मिळतं आहे. त्याच्यामुळे दस्तऐवजीकरण होईल, त्यामुळे मरणार वगैरे नाही, सादरीकरण होईल, ते दिसत राहील, ते अस्तित्वात राहील. पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा जरा त्याच्या पलीकडचा आहे बरं का, म्हणजे आपल्याला भाषा शिल्लक ठेवायची आहे, भविष्यामध्ये दाखवायची आहे, ती स्मारक म्हणून ठेवायची आहे का, अवशेष म्हणून ठेवायची आहे का? कारण मागे एका एका व्याख्यानामध्ये मी असं म्हटलो की इतिहासाचं स्मारक असतं, इतिहासाचे अवशेष असतात, संस्कृतीचं स्मारक नसतं, संस्कृतीचे अवशेष नसतात, ती जिथे जागती असते. हेच भाषा बाबतीत खरं आहे. तर आपण जर असं डिजिटायझेशन केलं, या बोल तुम्ही असं उल्लेख केला की अतुल पेठेंच्या नाटकामध्ये असं दाखवलंय की एक भाषा बोलणारी दोनच माणसं आहेत, एकच माणूस आहे, मग तो गेल्यावर काय? तर तंत्रज्ञान त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवेल ना, म्हणजे तो दिसेल, ते नष्ट होणार नाही, हे झालं, पण ते स्मारक होईल ना. जिवंत राहण्यासाठी काय करायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो विशेषतः बोली भाषांच्या बाबतीत, म्हणजे हे तर मला वाटतं बोली भाषांना नैसर्गिक वरदान आहे, म्हणजे कृत्रिमरित्या तयार झालेल्या भाषेला नैसर्गिक वरदान म्हणणं हा एक वदतो व्याघात आहे, पण तरी मला तो म्हणावं असं वाटतंय की हे वरदान असं आहे की त्या गोड असतात. बोली भाषा या अतिशय गोड असतात. प्रमाण भाषा ही ज्ञान भाषा असते, तेवढी गोड नसते. प्रमाण भाषेमध्ये सुद्धा गोडवा असतोच, तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर बोली भाषा गोड असतात. तर मला असं वाटतं की ज्या भाषा बोलणारे कमी लोक राहिलेले आहेत त्या भाषा आवर्जून आम्ही शिकू आणि आम्ही त्या भाषा त्यातला गोडवा आम्ही आत्मसात करतो असं म्हणणारे तरुण आज हवे आहेत. तर असा तरुणांचा गट जर मिळाला आणि अगदी 50-100 हजार किती यांनी जर ही तयारी दाखवली तर मराठी भाषा विभाग हे नक्की सहकार्य करेल की ही भाषा आहे, ही भाषा बोलणारा गट इथे उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी बोला, त्यांचं सगळं जे भाषिक संचित आहे ते घ्या, तो गोडवा समजून घ्या आणि त्याच्यातून ती भाषा, म्हणजे नुसतं त्याचं स्मारक नाही शिल्लक राहणार तर ती भाषाच वाचेल. मला वाटतं या पद्धतीनं जायला पाहिजे. दुसरा मुद्दा मगा मी जो बोललो त्याच्याशी जोडून आहे की बोली भाषेमध्ये म्हणजे स्क्रिप्ट, संहिता, लिपी या गोष्टींची गरज असतेच बर का, पण आपल्याकडे अगदी गंमत सांगायची म्हणजे वाङ्मय आणि साहित्य यातला फरक आपल्याला आता कळेनासा झालाय. आपण सगळ्याला सरसकट साहित्य म्हणतो, सगळ्याला सरसकट वाङ्मय म्हणतो. वाङ्मय म्हणजे बोललं जाणार.

0: ना, आणि साहित्य हे लिखित साहित्य असं ते आहे. तर अशा सगळ्या बोली भाषांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाङ्मय कसं जास्तीत जास्त तयार होईल याचा विचार करावा लागेल. आणि मग त्यातलं लालित्य आणि त्या भाषिक समूहाचे जीवनानुभव जितके त्या भाषेतून समर्थपणे व्यक्त होऊ शकतील आणि वेगळ्या वेगळ्या लिटरेचर फॉर्म मध्ये, कदाचित एखादी नाट्यछटा असेल, कदाचित एखादं भाषण असेल, कदाचित एखादी ओवी असेल, तर जे असेल ते ज्या पद्धतीचं असेल ते तिथे कुठलंही व्हॅल्यू जजमेंट आपण लावण्याची गरज नाही. कारण भाषेच्या बाबतीत सांगू का, कुठलीच भाषा श्रेष्ठ नाही, कुठलीच भाषा कनिष्ठ नाही. बोली भाषा तर सर्वच श्रेष्ठ आणि सर्वच आपापल्या जागी मोठ्या आहेत. तर ही आदराची भावना मनामध्ये बाळगून काम करणाऱ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, कमिटेड अशा वर्कर्सची गरज आहे आणि समाजाने या सगळ्याला एक प्रकारचा पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणजे भाषिक अस्मितेच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकून दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा द्वेष करणं हे भाषाप्रेमाचं उदाहरण होऊच शकत नाही. कारण मला माझी मातृभाषा आवडते, मला एक भाषा आवडते, म्हणजे मला सगळ्याच भाषा आवडते. असं होतच नाही की दुसरी भाषा आवडणार नाही. असं कोणी म्हणत असेल तर तो काहीतरी भाषाच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या कशावरती तरी प्रेम करतोय असं समजायला हरकत नाही. म्हणून या संकुचित कल्पनांमधून बाहेर पडून समाजाने ही तयारी दर्शवायला पाहिजे की सगळ्या भाषा आपल्या आहेत, प्रत्येक भाषा टिकवली पाहिजे कारण ती युनिक आहे, त्या आपलं वैभव आहे. तर हा दृष्टिकोन तयार करणं मला वाटतं समाजातल्या धुरीणांचं हे काम आहे. आणि धुरीण जर ते विसरले असतील तर समाजातल्या सामान्य माणसाने आता पुढे येऊन हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे करून दाखवायला पाहिजे. त्याची सूचिन्ह दिसू लागलेली आहेत कारण तंत्रज्ञानामुळे झालेलं लोकशाहीकरण. मला वाटतं आपण आपल्या मुलाखतीत पूर्ण वर्तुळ फिरून पुन्हा त्या मुद्द्यावरती आलो.
1: सर, यावरून मला एक दोन ओळी आठवल्या की जी आपण धुरा तरुणांच्या खांद्यावर देऊ पाहतो की हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, इन थके कहारों की बात हम नहीं करते. आता ज्यांना जे करायचं नाहीये किंवा सोडून दिलेलं आहे त्यांना सोडू द्यावं, आपण पुढे चालत राहू आणि आपल्या सोबत पावलं टाकणारी तरुणाई नक्कीच आपल्याला साथ देईल असं मला खूप वाटतं. कारण सत्य संकल्पाचा स्वामी दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ, हे आपल्या तुकोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. सर, एक मुद्दा माझ्या मनात मगापासून राहत सारखा घोळतो आहे की हे बोलणं झाल्यानंतर सांगेन मग विचारू म्हणून. आपण अनेक भूमिकांमध्ये आहात हे मी मागापासून सांगितलेले, पण एक महत्वाची भूमिका अजून आपली आहे ती म्हणजे आपण विधी शाखेचे विद्या निष्णात आहात, म्हणजे ज्याला लीगम मॅजिस्टर म्हणतात, LLM, तर ते आहात. तर आपण या बोली भाषांमधनं जे लोकसाहित्य आहे त्याच्या बौद्धिक संपदेबाबत आणि कॉपीराईट्स बाबत काही मुद्दे मांडू शकाल का?
0: बौद्धिक संपदा, कॉपीराईट्स हे सगळं नागरी आणि तथाकथित सुधारलेल्या प्रगत आणि जे सगळ्याची किंमत चलनामध्ये करतात अशा समाजाची एक संकल्पना आहे असं माझं मत आहे. कारण ती फार अलीकडची संकल्पना आहे, गेल्या एखाद्या शतकामध्ये आलेली आहे. त्याच्या आधी सगळं सगळ्यांचंच होतं आणि सगळं सगळ्यांचंच असतं आणि भाषा तर सगळ्यांचीच असते. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, कुणी काही क्लेम काही करायचा असेल तर तो करू पण शकतात, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसा अर्थ नाही, महत्व नाही. आणि तरी कुणाला करायचं असेल, आपलं नाव तिथे कोरलं जावं अशी इच्छा अनेकांची असते, ते कोरलं जायलाही काही हरकत नाही. पुन्हा तोही मुद्दा तसाच आहे की तो निर्णय सुद्धा समाज घेणार आहे. म्हणजे तुम्ही कायद्यामध्ये काहीतरी रजिस्ट्रेशन करून तुमचं नाव कोरलं तरी प्रत्यक्षात ते कोरलं जाईल असं नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट न घेता अनेक लोकांच्या हृदयावरती नाव कोरले गेलेले महात्मा गांधी आपल्याला माहिती आहेत. तर अशीच उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे बौद्धिक संपदा, कॉपीराईट हा मुद्दा भाषेच्या बाबतीत कुठेही आणायची गरज नाही. कुणाला आणायचा असेल तर तो आणता येईल, कायद्याप्रमाणे होईल, पण मला वाटतं त्याचा फारसा रेलेव्हन्स राहणार नाही. हे सगळं मुक्त आहे, स्वच्छंद आहे आणि सगळ्यांना उपलब्ध आहे. उदाहरण सांगतो याचं, परवा असा एक विषय झाला की शास्त्रीय संगीत आणि मराठी भाषा यांचा काय परस्परांशी.

0: संबंध आहे. तर खूप इंटरेस्टिंग असे रिव्हिलेशन्स त्यातून मिळाली. म्हणजे असं लक्षात आलं की शास्त्रीय संगीतातल्या सगळ्या बंदिशी या हिंदी ब्रज किंवा अवधी भाषेतल्या आहेत. काही राजस्थानी पण आहेत, काही मराठी बंदिशी आहेत, पण त्या प्रचलित नाहीत, फार कमी आहेत. मग आता आधुनिक मराठी कविता बंदिशीच्या स्वरूपात मांडता येते का या विषयावरती आमच्या काही मंडळींनी विचार सुरू केला आहे. त्याचे काही प्रयोग आता मांडले जात आहेत. तिथे आता तुम्ही म्हणलात तो बौद्धिक संपदेचा आणि कॉपीराईटचा मुद्दा आहे. आता एखादी बंदिश समजा मी लिहिली किंवा कुठल्या कवीनं लिहिली आणि त्याच्यावरती बंदिश म्हणून कॉपीराईट घेतला जरी, तरी अपेक्षा इच्छा आणि यश कधी मिळणार आहे? जेव्हा जास्तीत जास्त गायक ती बंदिश गातील वेगळ्या वेगळ्या लोकांसमोर, तेव्हा ते यश मिळणार आहे. त्यामुळे तसा घेण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं असं की मला असं वाटतं की बाकी सगळ्या शोधांच्या बाबतीत असा विचार लोकांनी करायला हरकत नाही, पण भाषेच्या बाबतीत बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट याचा विचार करायची गरज नाही. मी भाषेच्या बाबतीत बोलतोय, मी साहित्याच्या बाबतीत असं म्हणत नाहीये. साहित्याच्या बाबतीत तुमच्या कल्पनेची जी काही त्याचं जे काही क्रेडिट आहे ते द्यायला काही हरकत नाही, पण ते सुद्धा खुलं सोडायचं असेल तर ते जास्त वेलकम आहे असं मला वाटतं. परंतु एक लीगल सिस्टीम असते, त्याच्यामध्ये नंबर्स असतात, रजिस्ट्रेशन असतात, त्याचा कुणाला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो घेता येईल.
1: खूप महत्वाचं आपण मांडलं सर. यातून अनेकांना प्रश्न उभे राहिले असतील, अनेकांना रोजगाराच्या संधीही दिसल्या असतील की मी याचा उपयोग करून कॉपीराईट संदर्भात मी काम करू शकतो. सर, आता आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळतील की बोलीभाषांचं पारंपरिक मौखिक अस्तित्व, डिजिटल दस्तऐवजीकरण, शिक्षण, साहित्य निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीर्घकालीन सांस्कृतिक संपदेचं निर्मितीकरण करणं, तर याबाबत आपली काही धोरण आहे का, आपल्या मनात काही संकल्पना आहे का की ज्या पुढच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये आपण प्रत्यक्षात आणू शकतो?
0: हो, निश्चितच पण आहे. एक म्हटलं तसं अभिजात भाषे संबंधातला जो केंद्र सरकारला आपण DPR पाठवतो, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, तर पुढची 5 वर्ष आम्ही काय काम करणार आहोत, त्याच्यामधलं काही निधी केंद्र सरकारकडून येईल आणि तो आला किंवा नाही आला तरी राज्य शासन हे समर्थ असल्यामुळे आपण ते करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये या सगळ्याच प्रक्रियेचं ज्याला आपण डिटेलिंग म्हणतो ते आपण केलेलं आहे आणि काही थोडी ऍडिशन अजून त्याच्यात करायची आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एकीकडे संस्कृतीचं दस्तऐवजीकरण, मग ते प्रयोगात्मक कलेचं असेल किंवा इतर कलांचं असेल, त्याचबरोबर बोली भाषांचं दस्तऐवजीकरण आणि हे सगळं संचित अशा पद्धतीने मांडायचं की ते लोकांना सहजी उपलब्ध होईल. मुद्दा असा की हे सगळं कशासाठी करायचं आहे, तर लोकांना उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यातून काही नवोन्मेष पुढे घडले पाहिजेत, त्याच्यासाठीचे ट्रिगर्स हे लोकांना मिळाले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आहे. तर त्याची मांडणी पण त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि यासाठी मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे फार महत्वाची भूमिका बजावत आहे, विशेषतः अलीकडे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, त्याचे काही प्राथमिक अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडणं बाकी आहे, पण अशा इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून बोली भाषांबद्दलचे इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस, म्हणजे आता आपलं जे नवीन मराठी भाषा भवन होत आहे त्याचं अख्खं एक मजलाच आपण मराठी भाषेचं म्युझियम. आता म्युझियम म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिथं काहीतरी काही पोस्टर्स, तिथं काही चित्र, तिथं काही पुतळे, तर केवळ असं न करता एक भाषेचा जिवंत अनुभव देणार असं ते संग्रहालय असणार आहे, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय एकमेवा द्वितीय असं निश्चितपणे ठरू शकेल. तर अशा पद्धतीने आखणी केलेली आहे आणि ती आखणी नुसती कागदावर केलेली आहे असं नाही, तर ती आखणी करताना अनेक विषयातल्या तज्ज्ञांची मदत, सहकार्य आणि इनपुट्स आपण घेतलेले आहेत, त्यांच्या मदतीनेच होणार आहे. या बाबतीत खरोखरच मराठी भाषा विभाग हा सोयीचा इंग्रजी शब्द वापरायचा तर अतिशय इन्क्लुझिव्ह पद्धतीने काम करतो आहोत. म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047 साठी जेव्हा उद्दिष्ट निश्चिती करायची होती तेव्हा इतर सर्व विभागांनी सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन्स केली आणि मराठी भाषा विभागाने सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन्स केली. पण मराठी भाषा विभाग

0: ज्या प्रमाणात केली तेवढं प्रमाण इतरांना गाठता आलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केली, हजारो लोकांशी बोललो, त्यांची इनपुट्स घेतली. तर भाषा हा प्रत्येकाचा विषय आहे. म्हणजे इथं कुठली सामाजिक दरी नाही, कुठली आर्थिक दरी नाही. तुम्ही कुठलेही असाना, म्हणजे तुमच्या भावभावना काही असो, तुमचा स्वभाव काही असो, तुमचा आर्थिक स्तर काही असो, तुमचा सामाजिक स्तर काही असो, भाषेचा संबंध आहे. तर भाषा ही ऑमनिप्रेझेंट असते आणि त्याचं कारण ती पुन्हा भावनेशी आणि हृदयाशी जोडलेली असते. तर त्यामुळे अशा सगळ्या समाजाच्या मदतीने आणि कल्पनांमधूनच मराठी भाषेचं हे सगळं काम निश्चितपणे उभं राहील असं मला चित्र दिसत आहे.
1: खूप धन्यवाद सर. आता आपण जो भाषेच्या बद्दलचा मूलभूत विचार मांडला होता की भाषा सुरू कशी झाली, तर ही भाषा जशी झाडं एकमेकांशी मुळांनी आतून जोडलेली असतात, बाहेरून दिसताना ती दूर दूर उभी आहेत असं दिसतं, परंतु ती आतून जोडलेली आहेत. तशा सगळ्या भाषा एकमेकींशी जोडलेल्या आहेत आणि हा नद्यांचा प्रवाह एकत्रित पुन्हा माणसाच्या हृदयाच्या समुद्रामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा, तुझी भाषा, माझी भाषा हे न वाटता या सगळ्या भाषांबद्दलची दृष्टी विकसित व्हावी याबाबतचं आपण खूप महत्वाचं चिंतन मांडलं. आपण विकसित महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंट मध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून जे प्रकरण लिहिलेलं आहे ते सर्वांनी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. आपल्या सूचनांचं नेहमी स्वागत आहे. आपल्या काही शंका असतील तर त्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक आवाहन करते की शासन एक हात पुढे करत आहे, आपण लाखो हातांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि भाषांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि जगण्याची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.
0: भाषा त्याचा संवाद आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या अभिजात भाषा सप्ताहामध्ये करत असतो. त्याच्या पूर्वसंध्येला मराठीच्या बोलीभाषा या विषयावरती अतिशय विचक्षण असे प्रश्न मला मॅडम तुम्ही विचारले आणि त्यामुळे या विषयावरती माझ्या मनातले विचार एक अभ्यासक म्हणून मांडण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ही एक फार चांगली भेट मला मिळाली. मी खरोखरच ऋणी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3.
3: मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प.

श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत एक अतिशय प्रसिद्ध गीतकार म्हणजे समीर. त्यांचं मूळ नाव शीतल पांडे, पण ते समीर अंजन या नावाने जास्त ओळखले जातात. त्यांच्या नावावर सर्वाधिक गाणी लिहिण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांनी आतापर्यंत 500 अधिक चित्रपटांसाठी 4000 जास्त गाणी लिहिली आहेत. ऐकूया त्यांचंच गीत आदमी खिलोना आहे या चित्रपटातील. गायला आहे मोहम्मद अजीज आणि अलका याग्निक यांनी. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोते हो, समीर यांच्या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते तरुणांना आणि मोठ्यांनाही सारखंच भुरळ घालतात। त्यांच्यातील संवाद साधण्याची कसब, साध्या शब्दातून गहन भाव व्यक्त करण्याची कला त्यांना अद्वितीय बनवते। ऐकूया त्यांनीच लिहिलेलं बादल या चित्रपटातील हे गीत। गीत गायला आहे सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी, आणि या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी बादल या चित्रपटासाठी।

घ्यायची सवय आहे. त्यांची कल्पनाशक्ती एवढी तीक्ष्ण आहे की ते परिस्थितीनुसार पटकन गाणं लिहून पूर्ण करतात. ऐकूया असंच लिहिलेलं एक गाणं डाग द फायर या चित्रपटातील. कुमार सानू आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे समीर यांचं आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, समीर यांच्याबद्दल एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांना अनेकदा गाण्याचे बोल ऐनवेळी किंवा अगदी रेकॉर्डिंगच्या काही मिनिटांपूर्वी लिहिले.

श्रोते हो, समीर यांच्या गाण्याच्या रचनेमध्ये शब्दांचा योग्य मेळ आणि लयीचे भान असते. ते गाण्याची चाल समजून घेऊन त्याप्रमाणे यमक जुळून असे शब्द निवडतात जे सहज गुणगुणता येतात आणि श्रोत्यांच्या मनाला भिडतात. तांत्रिक भाषापेक्षा ते भावनेला जास्त महत्व देतात. ऐकूया अशाच भावनेनं लिहिलेलं एक रिश्ता या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, समीर यांनी लिहिलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, हो सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंके, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग सहावा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया तिसरा भाग.
1: मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं काम मिळतंय की नाही याची संदिग्धता असतानाच्या काळात भाऊंनी ग्वाल्हेरहून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा घडवण्यासंदर्भात विचारणा झाली होती. शिवपुतळ्याचं काम आपल्या हातातून गेलं असं गृहीत धरून भाऊंनी ग्वाल्हेरचं काम स्वीकारलं. याच वेळेस मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं कामही त्यांनाच मिळालं. भाऊंनी दोन्ही पुतळे एकाच वेळी घडवण्याचं आव्हान स्वीकारलं. या दोन विरुद्ध दिशांचे दोन पुतळे घडवण्यासाठी दिल्ली हे काही सोयीचं ठिकाण अर्थातच नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच कल्याणला जाण्याचा निर्णय घेतला. कल्याणला सुसज्ज स्टुडिओ नसला तरी राहतं घर होतं, ओळखीची माणसं होती. गणपतीचा कारखाना असल्यानं अगदी कसबी नसले तरी मूर्तीकामातलं प्राथमिक ज्ञान असलेले कारागीर होते. तिथे पुतळ्याच्या कामासाठी स्टुडिओ उभारण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवणं दिल्लीच्या तुलनेत अधिक सोपं होतं.
2: भाऊंनी आपला मुक्काम कल्याणला हलवण्याचा निर्णय घेऊन त्यांचे बंधू मोती यांना स्टुडिओ उभारण्याचं काम लगेच सुरू करण्याची विनंती केली आणि ते दिल्लीत आपला मुक्काम आटोपता घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागले. सर्वप्रथम राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपतींच्या पुतळ्यांची प्रत्येकी 2.5 फुटांची मातीची मॉडेल्स तयार करायची होती. त्यावर संबंधितांच्या प्रतिक्रिया घेतल्याशिवाय प्रत्यक्ष पुतळे घडवणं शक्य नव्हतं. दिवस पावसाचे होते. मातीची मॉडेल सुकायला कल्याणपेक्षा दिल्लीच्या हवामानात वेळ कमी

0: लागणार असल्याने भाऊंनी कल्याणला प्रयाण करण्यापूर्वीच दिल्लीतच या दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स तयार करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत मातीची मॉडेल्स आकार घेत असतानाच तिकडे कल्याणला भाऊंचे बंधू मोती ह्यांच्या देखरेखीखाली स्टुडिओचे उभारणीचं काम अगदी जोरात सुरू झालं. त्या वर्षीच्या म्हणजेच 1959 गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्टुडिओचं उद्घाटन करण्याचं निश्चित केलं गेलं. भाऊ अधूनमधून कल्याणला येऊन स्टुडिओच्या कामाची प्रगती पाहत होतेच, सूचना करून परत दिल्लीला जात होते. स्टुडिओ आता हळूहळू आकार घेत होता. ठरल्याप्रमाणे त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला कल्याणच्या स्टुडिओचं उद्घाटन झालं. दिल्लीला तयार झालेली दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स एव्हाना सुकली होती. त्या मॉडेल्सना संबंधितांची पसंती मिळणं आवश्यक होतं. ग्वाल्हेरच्या पुतळ्याची घाई नव्हती, पण मुंबईच्या पुतळ्याची असल्याने दिल्लीत तयार झालेल्या महाराजांच्या पुतळ्याचं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईत परतले.
1: ऑक्टोबर महिना उजाडला होता. दिल्लीहून आणलेलं मॉडेल पुतळा समिती सदस्य आणि मुख्यमंत्र्यांच्या पाहणीसाठी मुंबईतल्या एका सभागृहात ठेवण्यात आलं होतं. शिवपुतळ्याचं मॉडेल मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाहता क्षणीच पसंत पडलं. पुतळ्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता इतर तपशिलात काही बदल हवे असल्यास भाऊंना सांगण्याची सूचना समिती सदस्यांना देऊन मुख्यमंत्री निघून गेले.
2: आता साक्षात मुख्यमंत्र्यांनाच पुतळ्याचं मॉडेल पसंत पडल्यामुळे समिती सदस्यांना सांगण्यासारखं काही फारसं उरलं नव्हतंच. तरीही त्यांनी काही बदल सुचवले. ते बदल केले तरी मूळ पुतळ्यात फारसा फरक पडणार नसल्यानं भाऊंनी ते बदल करण्याचं मंजूर केलं आणि त्याबर हुकूम प्रत्यक्ष पुतळा घडवण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मंजुरी भाऊंना मिळाली. खरी कसोटी आता लागणार होती. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिल्पातून भाऊंना परिपूर्णपणे साकारायचे होते. त्यासाठी प्रथम महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चरित्राचा आणि त्या काळाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होतं. मग भाऊंनी ग्रंथातून पुस्तकातून महाराज समजून घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेब पुरंदरी लिखित शिवचरित्राचं त्यांनी सखोल वाचन केलं. महाराजांचं आयुष्य अभ्यासणाऱ्या अभ्यासकांशीही भरपूर चर्चा केल्या आणि मग त्या चर्चांमधून महाराज चालत कसे असावेत, बोलत कसे असावेत, प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाला तोंड देताना त्यांची मनस्थिती कशी असेल, इथपासून ते महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख केव्हा वापरत असावेत, ते घोड्यावर स्वार होत की घोडीवर, त्यांची दाढी मिशी कल्ले कसे असत, इथपर्यंतचे सारे तपशील भाऊंच्या मनात स्पष्ट होत गेले आणि त्यातून त्यांच्या डोळ्यांसमोर आत्मविश्वासानं भरलेले शूर योद्धे, स्वराज्य निर्माते, धीर गंभीर असे राजे शिवछत्रपती मूर्तिमंत उभे राहिले.
0: मनात तयार झालेल्या प्रतिमेनुसार गतिमान घोड्यावर आरूढ, हातात तलवार धारण केलेले, रणांगणावरचे शत्रूला ललकारणारे महाराज पुतळ्यात साकारायचे असल्यानं नाटक सिनेमा किंवा मालिका दाखवतात तशा सोन्या रुपयाच्या अलंकारांना फाटा दिला गेला. नाटक सिनेमा ठीक आहे, पण रणांगणात उतरताना कुणी दागदागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलंय अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही नाही असा रास्त विचार त्या मागे होता. पोशाखात त्या काळच्या प्रचलित मोगली पद्धतीनुसार लांब अंगरखा आणि चोळीच्या खणाच्या कापडाची चोळण्याप्रमाणे सैलसरशी सलवार दाखवण्याचं ठरवण्यात आलं. त्याला अनुसरून पायातील जोडे, तुमान, शेला, दुपट्टा हे सारं कसं असावं ह्यासाठी ऐतिहासिक आधार म्युझियम्समध्ये असलेल्या महाराजांची अस्सल चित्र आणि त्यावरची तज्ञांची मतं आणि सूचना विचारात घेऊन पुतळ्यात उतरवण्याचं भाऊंनी ठरवलं. महाराजांच्या हातातील तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी पोर्तुगीज धाटणीची यावरही भरपूर संशोधन चर्चा केली गेली. महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध असलेल्या विविध फोटोजचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरत असत ती तलवार पोर्तुगीज धाटणीची, सरळ पात्याची आणि दुहेरी धारीची असावी असं निश्चित करण्यात आलं.
2: इतर बारीक सारीक तपशिलावर बारकाईनं विचार झाल्यावर आता भाऊंनी घोड्याच्या प्रतिमेवर विचार केंद्रित केला. पुतळा अश्वारूढ असल्यानं जमिनीवरून पाहणाऱ्याला सर्वात आधी घोडा दिसणार होता, त्यामुळे घोडाही तेवढाच

0: जबाबदार आणि उत्साहानं फुरफुरणारा साकारणं आवश्यक होतं. मग त्यासाठी घोड्याचा अभ्यास करणंही क्रमप्राप्तच. भाऊंनी त्यासाठी थेट ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे यांच्याशी चर्चा केली आणि तेवढ्यावर समाधान न झाल्यानं त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांची बारकाईनं पाहणी देखील केली. मनाजोगा अभ्यास झाल्यानंतर अश्वारूढ महाराजांचं आत्मविश्वासानं भरलेलं विजयी वीराचा डौल असलेलं आणि गतिमान घोड्यावर घट्ट मांड ठोकलेलं असं स्वरूप भाऊंच्या मनात साकार झालं. कसंय, कोणतीही कलाकृती प्रथम तिच्या जन्मदात्याच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो. पण एकदा का ती कलावंताच्या मनात स्पष्टपणे आकारली गेली की ती साकारणं सोपं ठरतं. अभ्यासांती भाऊंच्या मनात उमटलेली अश्वारूढ महाराजांची प्रतिमा त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती, अधिक वैशिष्ट्यपूर्ण होती, तपशीलवार होती. परंतु काम सरकारी होतं आणि त्यासाठी पुन्हा नव्यानं मातीचं मॉडेल तयार करून घेऊन त्यावर सर्व संबंधितांची मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. झालं, आता भाऊंनी मातीचं नवीन मॉडेल आकारायला सुरुवात केली.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. आताच आपण अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. लेखक होते नितीन साळुंके, वाचक स्वर अक्षय सिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:41 झाले आहेत.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
2: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड। मोबाईल 93218550।
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
1: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
4: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
5: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
4: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
5: संपर्क खादी भवन, वजीराबाद, हनुमान पेठ, नांदेड.

0: आणि स्टेट बँकेजवळ कंधार।
1: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना, दातांवरील सर्व शस्त्रक्रिया कम्प्युटर द्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार। संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टीज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड।
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीने उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था। संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
5: संपर्क 70 50 10 10 49।

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया सुंदरबाई पेंढारे आणि सहकार्याने सादर केलेली लोकगीतं.

बाया पोळ्या करी कापराच्या जाळावरी ग बाई कापराच्या जाळावरी मावसया ग बाई कापराच्या जाळ

0: मावर गडावरी नदुरडी सांडली लायाची, मावर गडावरी नदुरडी सांडली लायाची, बीज तू को बारायाची ओ बाई, बीज तू को बारायाची,
1: माझ्या दयाची गो।

0: गावी जवळ
1: पतिव्रता मावली सगळी मित्र दास जवळ पतिव्रता मावली सगळी मित्र दास जवळ.

गरजत माय माझी धूर पतन आली अर्जत गरजत हाती कोरडे वाजत गवाई आली भंडार पिकित पतिव्रता ते मावली गवाई

0: सोनियाची विट माईग माझी धूर पतणाये सोनियाची विट चंद्रवाले साहेबा लाग बाई धन सापडलय कुट धन सापडलय कुट
1: श्रोते हो, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुंदराबाई पेंढारे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीत ऐकलीत. हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 11:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना शुभाशित्रेचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया सचिन आणि योगिता चितळे यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं एकलुती या चित्रपटासाठी. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, तसंच वारंगा फाटा जिल्हा हिंगोली इथून पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, हिमायतनगर आदेगाव इथून हे श्रोते आहेत गणेश काळबांडे, सचिन काळबांडे, लखन काळबांडे, वंदनाबाई काळबांडे आणि समस्त काळबांडे परिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं एकुलती या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड येथे समाप्त करण्याची शोभा शितळेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

आताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकलात आपली आवड. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळची 11:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त डॉ लक्ष्मण चंदनकर आणि डॉ सिद्धेश्वर सूर्यवंशी, नेत्र चिकित्सा अधिकारी शासकीय जिल्हा रुग्णालय नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत, प्रसारित करत आहोत जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं डॉक्टर लक्ष्मण गंगाराम चंदनकर, नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, आणि डॉक्टर सिद्धेश्वर यशवंत सूर्यवंशी, नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्याशी बालाजी गवारे यांनी केलेली बातचीत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, जग हे खूप सुंदर आहे, पृथ्वीवर खूप सुंदर देखावा आहे, पण हा देखावा पाहण्यासाठी आपल्याला लागते ती दृष्टी. कारण दृष्टीशिवाय या जगामधलं जे काही सुंदर आहे हे आपण दृष्टीशिवाय पाहूच शकत नाही. त्यासाठी आपल्याला दृष्टी असणं आवश्यक आहे, त्यासाठी आपले डोळे निरोगी असणं आवश्यक आहे. आपले डोळे दृष्टी निरोगी असेल तरच या सुंदर जगाचा अनुभव आपण घेऊ शकतो, हे वेगळं सांगायला नको. श्रोतेहो, ही सुंदर सृष्टी जी आहे, ही सृष्टी पाहण्याचं कार्य आपले डोळे करत असतात, आणि आपले डोळे जर निरोगी असतील तरच हे सर्व काही शक्य आहे. आणि डोळे निरोगी असणं म्हणजेच आपल्याला जे काही दृश्य दिसतं हे नीट व्यवस्थितरित्या दिसणं, ह्यालाच आपण दृष्टी असं म्हणू शकतो. एक आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, आता डोळ्याची दृष्टीची शास्त्रीय जी व्याख्या आहे ती वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि ते काय आहे हे आपण आज निश्चितच जाणून देखील घेणार आहोत. श्रोतेहो, 8 ऑक्टोबर हा जागतिक दृष्टी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हा जागतिक दृष्टी दिन काय आहे, हा साजरा का केला जातो, त्यामागचे उद्देश काय आहेत हे आपण निश्चितच जाणून घेऊयात. आणि या जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं सांगण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर लक्ष्मण गंगाराम चंदनकर, नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, तसंच डॉक्टर सिद्धेश्वर यशवंत सूर्यवंशी, नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. हा जागतिक दृष्टी दिन काय आहे, अगोदरही मी सांगितल्याप्रमाणे त्याचे उद्देश काय आहेत, आणि या जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं आपण कोणते कोणते कार्यक्रम राबवू शकतो याबद्दल आज आपण सरांकडून निश्चितच माहिती घेऊयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं डॉक्टर लक्ष्मण गंगाराम चंदनकर आणि डॉक्टर सिद्धेश्वर यशवंत सूर्यवंशी यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: सर, 8 ऑक्टोबर हा आपण जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा करत असतो, तर सर पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की हा जागतिक दृष्टी दिन म्हणजे नेमकं काय बरं? सर चंदनकर सर आपण काय सांगणार?
3: नमस्कार. मला या महत्वाच्या विषयावर आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंद आहे. सर्व श्रोत्यांना माझ्याकडून जागतिक दृष्टी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक दृष्टी दिन म्हणजे हे हा एक डोळ्याशी संबंधित एक दिवस नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीला चांगली दृष्टी आणि आवश्यक नेत्रसेवा मिळावी यासाठी जनजागृती करण्याचा हा एक महत्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण नेत्र आरोग्यावर, डोळ्याची काळजी घेण्यावर किंवा नेत्राशी संबंधित आजारावर आपण उहापोह करून जनतेपर्यंत याची जनजागृती करतो.
1: खूप छान सर. सूर्य

0: सर, मी तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारू इच्छितो की हा जो 8 ऑक्टोबर आपण जागतिक दृष्टी दिन साजरा करत असतो, तर हा साजरा करताना आपण केव्हा साजरा करतो? बरं,
1: जागतिक दृष्टी दिन हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारी साजरा केला जातो.
0: अच्छा, म्हणजे दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो गुरुवार येईल, अर्थात 8 ऑक्टोबर आहे अशातला काही भाग नाही,
1: नाही,
0: ऑक्टोबर महिन्याचा दुसरा
1: गुरुवार.
0: गुरुवार. खूप छान सर. बरं सर, हा जागतिक दृष्टी दिन आपण जे साजरा करतो त्यामागचा उद्देश काय आहे? बरं,
2: जसं एखाद्या वेळेस आपण आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करतो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस साजरा करतो, तसं नेत्र आरोग्यावर आपण लोकांपर्यंत नेत्र आरोग्याची माहिती पोहोचावी, लोकांना मध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि अंधत्वाला आळा बसण्यासाठी, अंधत्वावर मात करण्यासाठी आपण लोकांपर्यंत हा विषय कशा पद्धतीने पोहोचू शकतो त्याचा उहापोह करण्यासाठी आपण ह्या दिवशी नेत्र दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम सेलिब्रेट साजरा करत असतो.
0: छान छान छान सर. सर, हा जागतिक दृष्टी दिन आहे, या जागतिक दृष्टी दिनाची जी थीम आहे, अर्थात दरवर्षी जी थीम आहे वेगवेगळी असते, तर या 2026 ची थीम नेमकी काय? सूर्यवंशी सर.
1: 2026 ची थीम जी आहे ती लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यावर प्रेम करा. यामागचा उद्देश असा आहे की जेणेकरून आपल्या डोळ्यांची काळजी घेणे व वर्षातून डोळे एकदा तरी तपासणे व डोळ्यांना जे जेणेकरून काही हानिकारक ज्या गोष्टी आहेत, जसं की अति मोबाईलचा वापर, हा वापर कमी करणे व आपल्या डोळ्यांची जास्तीत जास्त चांगले राहावेत यासाठी आपल्या डोळ्यांची जास्तीत जास्त काळजी घेणे
0: छान छान
1: ही या
0: छान,
1: वर्षाची थीम आहे.
0: खूप छान. हा जो जागतिक दृष्टी दिन आहे, हा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचं कारण काय? बरं सर, चंदनकर सर.
2: जागतिक दृष्टी दिन साजरा करणे हा नेत्र आरोग्याविषयी, नेत्राशी संबंधित गोष्टीविषयी लोकांमध्ये त्याचा उहापोह होणे, लोकांपर्यंत जनजागृती निर्माण करणे, लोकांना नेत्र आरोग्याविषयी माहिती मिळणे आणि त्यांना आवश्यक ती नेत्रसेवा लोकांना मिळणे आणि ज्या व्यक्तीला अंधत्व येतो त्या अंधत्वाने घरातच अडकून पडण्यापेक्षा कोण्या कोण्या ठिकाणी काय काय म्हणजे तपासण्या असतात, नेत्र आरोग्यावर कुठं कुठं काय काय तपासण्या होतात आणि त्याच्यावर कसे मात करता येते, या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला ह्या दिवसानिमित्त चर्चा करून लोकांशी संवाद साधता येतो.
0: खूप छान सर. सर, पुढे चालून आपण याबद्दल काय सांगणार सर? सूर्यवंशी सर.
1: जागतिक दृष्टी दिन या निमित्त आपण जे आहे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे घेऊन लोकांमध्ये डोळ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण ग्रामीण भागामध्ये नेत्र तपासणी शिबिर घेतले पाहिजे, जेणेकरून लोकांचे जे डोळ्याचं आरोग्य आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी जवळील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांना प्रत्येक ठिकाणी आज आपल्या जिल्ह्यामध्ये नेत्र तपासणी होते व जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण जे आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारची सेवा मिळेल व त्यांना जे डोळ्यापासून जे होणारे जे नुकसान आहे ते त्यांचं होणार नाही.
0: छान. बरं सर, पुढचा प्रश्न मी एक तुम्हाला असा करू इच्छितो की या जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं जिल्हा रुग्णालय आहे किंवा आपलं शासकीय स्तरावर जे आहे काय काय कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे? बरं.
2: शासकीय स्तरावर ह्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि उपकेंद्र आणि मोठमोठी जे गाव खेडी असतात अशा ठिकाणी अतिशय दुर्गम भागामध्ये लोकांना नेत्रसेवा मिळावी म्हणून त्या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केलेली आहेत आणि या कार्यक्रमामध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी, आशा वर्कर्स, तिथले वैद्यकीय अधिकारी, आशा MPW ANM या सगळ्यांनी लोकांना मोतीबिंदू संशयित मोतीबिंदू शोधणे आणि त्यांना शासकीय स्तरावर शस्त्रक्रिया मोफत करून देणे हा एक त्याच्यातला महत्वाचा उपक्रम आहे.
0: खूप छान, खूप छान सर. वेगवेगळे कार्यक्रम राबवून आपण एक दृष्टी चांगली कशी करता येईल, डोळे निरोगी कसे राहतील याचा आपण निश्चितच प्रयत्न करणार आहात. बरं सर, एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की हे शिबिरं घेऊन किंवा जागतिक दृष्टी दिन जो आहे हा साजरा करण्यामागचा हेतू ह्या की आपला डोळा निरोगी राहिला पाहिजे. आपण एक सुंदर जे जग आहे हे आपण चांगल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. सर, हे करत असताना आपण काळजी

0: घेण्याचा तर प्रयत्न करतच असतो. परंतु सर, अनाहूत काही कारणही जे आहेत जे की आपला डोळा नीट पाहू शकत नाही, आपली दृष्टी व्यवस्थित काम करू शकत नाही, तर सर या अनुषंगानं मला एक प्रश्न करायचा आहे की हे जे डोळ्याला अंधत्व येतं त्याचे कारण काय काय आहेत, जेणेकरून आपण हे सुंदर जग जे आहे ते पाहू शकणार नाही.
1: डोळ्याला अंधत्व येण्याचे अनेक कारण आहेत. सगळ्यात मोठा कारण म्हणलं तर मोतीबिंदू हा सगळ्यात मेजर फॅक्टर आहे. मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येत असते त्या व्यक्तीला दूरचं अंधुक दिसते, आणि जसं आपलं वय वाढत जाते जसे डोळ्यातली नेत्रमणी आपली धूसर बनते आणि त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी आपण कृत्रिम लेस बसवतो, मग त्याला पूर्ववत आणखी जशी आहे तशी नजर येते. हा झाला एक मोतीबिंदूचा भाग. नंतर त्यामध्ये मोतीबिंदूकडे जर दुर्लक्ष केलं किंवा डोळ्याला मार लागलं तर त्याच्यामध्ये काचबिंदू होण्याची शक्यता असते. काचबिंदू हा थोडासा रिस्की फॅक्टर आहे, म्हणून काचबिंदूमध्ये डोळा जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे डोळ्याची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. कारण काचबिंदूमध्ये जे इंट्राओक्युलर प्रेशर डोळ्यातलं दाब वाढत असते आणि आपल्या दृष्टीच्या तेवर त्याचा परिणाम होतो आणि कायमस्वरूपी त्याची नजर जाण्याची शक्यता असते. म्हणून काचबिंदूपासून अलर्ट राहणं फार गरजेचं आहे आणि अलर्ट राहण्यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे वर्षातून एकदा वेळोवेळी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एक शाळेचे विद्यार्थी जे असतात जे की त्यांना लहानपणापासूनच खूप जणांना चष्म्याचा नंबर असतो आणि या चष्म्याचा नंबर जर असला तर दूरचं अंधुक दिसते आणि दृष्टी कमी असल्यानंतर त्याचं शिक्षणावर सुद्धा परिणाम होत असते आणि हा शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी जीवनामध्ये मागे पडत असतो. म्हणून विद्यार्थ्यांची सुद्धा वेळोवेळी तपासणी करणे, चष्म्याचा नंबर असेल तर चष्मा वापरणे, त्यांना स्क्विंट असेल, तिरळेपणा असेल तर तिरळेपणाची सर्जरी करून घेणे, टोसिस असते टोसिसची सर्जरी करून घेणे, हा अशा प्रकार किंवा काही जणांना जन्मजात मोतीबिंदू असतो बालकांना, त्या मोतीबिंदूची सुद्धा शस्त्रक्रिया करणं खूप गरजेचं असते. म्हणून ह्या दोन तीन गोष्टीमुळं मंदत्व येत असतो. आणि त्याचबरोबर बुबुळाचा आजार सुद्धा असतो. बुबुळाचा आजार असा आहे की ज्याला बुबुळाला मार लागून किंवा जंतुसंसर्ग होऊन किंवा कोणत्या केमिकल्समुळं बुबुळाचं जर अंधत्व आलं तर त्याच्यावर दुसरा इलाज नाहीये. जर ट्रीटमेंटनं बुबुळाचा आजार बरा झाला तर ठीक आहे, नाही तर मग त्या माणसाचं बुबुळ बदलून दुसऱ्या माणसाचं बुबुळ त्याला बसवावं लागते, त्याला आपण नेत्ररोपण म्हणत असतो. आणि या नेत्ररोपणाच्या गोष्टीसाठी समाजामध्ये नेत्रदान करणं फार गरजेचं आहे. नेत्रदानासाठी समाज पुढे येणं आजकाल आवश्यक आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला कृत्रिम मिळतात, पण आपल्या डोळ्यामधलं जे बुबुळ आहे ते बुबुळ हे कृत्रिम कुठे तयार करता येत नाही. आणि ते बुबुळ दान करण्यासाठी बुबुळानं अंधत्व आलेल्या लोकांसाठी बुबुळ दान करणं म्हणजे नेत्रदान करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी समाजामध्ये नेत्रदानासाठी पुढे सरकणं किंवा पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे.
0: खूप छान सर. सर आता अंधत्व येण्याची कारण चंदनकर सरांनी सांगितलेत. सर समजा अंधत्व आलेलं आहे तर त्याच्यावर उपायही निश्चितच असू शकतात, तर सर याच्यावर उपाय काय काय आहेत सूर्यवंशी सर आपण काय सांगाल?
2: मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येतं ते प्रिव्हेंटेबल आहे. त्याचं मोतीबिंदूमुळे जे येणारं जे अंधत्व आहे त्यासाठी उपाय म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून आपण कृत्रिम लेन्स त्यामध्ये बसवल्याच्या नंतर जी रुग्णांची गेलेली दृष्टी जी आहे ती पूर्वत आपल्याला मिळते.
0: अच्छा,
2: हे मोतीबिंदूचं येणारं अंधत्व आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांमध्ये जे आहे ते आज सर्वात मोठा रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे दृष्टीदोष यामुळे त्यांना कमी दिसायला लागतं, तर विद्यार्थ्यांची वेळोवेळी तपासणी करून ज्या विद्यार्थ्यांची नजर कमी आहे अशा विद्यार्थ्यांना आपण नेत्र तपासणी करून त्यांना चष्म्याद्वारे त्यांची दृष्टी सुधारू शकतो.
0: खूप छान. बरं सर, आता आपण पाहत असतो अगोदर म्हणायचे वय झालंय, केस पांढरे होत आहेत किंवा दिसत नाहीये म्हणजे वय जास्त झालंय, असे त्याचे निष्कर्ष काढण्यात येत होते. परंतु सर आजकाल आपण पाहत असतो की लहान लहान मुलांना सुद्धा चष्मा लागताना आपण पाहतोय, तर त्याचं काय कारण आहे? चंदन कसर आपण
1: चष्म्याचा नंबर हा डोळ्याच्या रचनेवर असतो त्यामुळं आणि अनुवंशिक पण आहे त्यामुळं हा चष्म्याचा नंबर बायबर्थ असतो जसं जसं डोळ्याची वा ग्रोथ होत जाते पुढे आणि तसं मुलगा जेव्हा पाचवी सहावी सातवीला येईल त्यावेळेस म्हणजे क्लिअर कट बोर्डवरचं दिसत नाही त्याला वाचन करायला अतिशय जवळून पुस्तकाचं वाचन करतो मग तेव्हा बालकांच्या लक्षात येते की माझ्या मुलाला दिसत

0: नेहमी नेहमी चोळतो, फार जवळून पुस्तक वाचन करतो किंवा डोळे असं मिचकून बारीक डोळे करून वाचन करत असतो किंवा बोर्डवरचं दिसत नाही असे जेव्हा कंप्लेंट्स असतात तेव्हा पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता आपल्या लेकरांची नेत्र तपासणी करून घेणे आणि त्यांना वेळेवर चष्मा अवेलेबल करून देणे किंवा जे काही तज्ज्ञ सांगतील त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांचा दृष्टीदोष आपल्याला टाळता येते किंवा त्यांना आपल्याला ब्रेक लावता येते,
1: खूप छान दूर करता येईल. खूप छान, खूप छान सर. सर सुरुवातीला आपण चंदनकर सरांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रदानही करणं तेवढंच आवश्यक आहे समाजामध्ये आणि त्याचं अवेअरनेस वाढण्यासाठी आणि हे ज्यांचे नेत्र निकामी झालेले आहे, ज्यांना दिसत नाही आणि त्यांना जग सुंदर आहे हे पाहण्याची अनुभूती घेण्यासाठी नेत्रदान सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर सर हे नेत्रदान करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, सुरेश सर आपण काय सांगणार?
2: नेत्रदान जे आहे ते कुठल्याही वयातील व्यक्ती करू शकतो. नेत्रदान व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर कमीत कमी 6 तासाच्या आत नेत्रदान करावं. 6 तासापर्यंत आपलं जे बुबळ जे आपण दान करतो ते खराब होत नाही, त्यामुळे कमीत कमी 6 तासाच्या आत नेत्रदान करावं आणि नेत्रदान कुठल्याही वयामध्ये आपल्याला करता येतं,
1: म्हणजे कोणीही करू शकतो.
2: कोणीही करू शकतो.
1: सर त्याची प्रक्रिया काय आहे? बरं,
2: नेत्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे की जो व्यक्ती आपल्या परिवारातील किंवा नातेवाईकातील जो असेल ते इन्फॉर्म करणं गरजेचं आहे आय बँकेला. आय बँक जे आहे ते जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तेथील जे आहे ते आय डोनेशन करणारी टीम तिथे आपल्या इथे पोहोचेल व ते नेत्रदान करून जे डोळा नेत्रदान केलेला डोळा घेऊन पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालय येथे घेऊन जातील.
1: सर आपण जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं चर्चा करत असताना डोळ्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे, नेत्रदान करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हेही सांगितलं आणि नेत्रदान जे आहे आपण केव्हा करू शकतो याबद्दलही माहिती दिली. बरं सर, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेमध्ये उरकून घ्यावं लागणार आहे सर, तरी पण एक शेवटी एक प्रश्न असा मी करू इच्छितो सर, या जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं आपण डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल आपण सूर्यवंशी सर काय सांगाल? बरं,
2: जागतिक दृष्टीदानानिमित्त डोळ्यांची काळजी जी आहे ती आपण 35 च्या नंतर दरवर्षी नेत्र तपासणी वर्षातनं एकदा अवश्य करून घ्यावी व शाळेतील लहान मुलांमध्ये ज्यांना की चष्म्याचा नंबर आहे असं माहीत आहे त्या मुलांची वर्षातनं दरवर्षी एकदा नेत्र तपासणी करून घ्यावी. काही मुलांमध्ये जर काही दिसण्यासाठी अडचणी असं वारंवार ते जर दिसण्यासाठी आपल्याला कमी जाणवते असं जर आपल्या पालकांकडे जर कंप्लेंट करत असेल तर त्या मुलांची पालकांनी जवळील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांना त्यांच्या मुलांची तपासणी लवकरात लवकर करून घेते म्हणजे त्या मुलांची काळजी घेण्यासाठी मदत होईल.
1: छान.
2: तसेच काही जे वयोवृद्ध रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये जे मोतीबिंदूचं प्रमाण जे वाढते आणि त्याच्यामुळे येणारं जे अंधत्व आहे त्यासाठी जवळील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांनी नियमित वेळेवर तपासणी करून घेऊन जर मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेतल्याच्या नंतर त्यांना नजर दृष्टी प्राप्त होईल आणि जेणेकरून समाजातील किंवा जे वाढतं अंधत्व जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरं सर, शेवटी जाता जाता मी चंदनकर सरांना एक प्रश्न करू इच्छितो की शेवटी या जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल सर?
0: सर एकदा मदर तेरेसाने म्हटले आहे, लेट अस ऑलवेज मीट इच अदर विथ ए स्माईल फॉर द स्माईल इज द बिगिनिंग ऑफ लव. आता जागतिक दृष्टीदान 2026 ची थीम आहे लव युअर आईज, म्हणजे तुमच्या डोळ्यावर तुम्ही प्रेम करा. जसं एखादं निष्पाप बालक स्मित हास्य करतो आणि त्या स्मित हास्याला एखादा क्रूर आत्मा देखील असला किंवा जगातला कोणताही माणूस त्या निष्पाप बालकाच्या हसण्यावर प्रेम करेल.
1: नक्कीच.
0: आणि या निष्पाप बालकाच्या हसण्यावर प्रेम करतो एखादा आपलं नातवंड आहे, नातवंड खेळत असताना त्याच्यावर आपण प्रेम करतो, आजी आजोबांना प्रेम करतात त्याच्यावर, तसं हे नातवांवर या निष्पाप बालकावर जसं प्रेम करतो आपण तसं तुम्ही तुमच्या डोळ्यावर प्रेम करा. डोळ्याची काळजी घ्या, डोळ्याची तपासणी वेळेवर करा आणि हा एक

0: दिवस आपण साजरा करून मोकळं न होता वर्षभर दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या डोळ्याची काळजी घेणे, आपण आपल्या डोळ्यावर प्रेम करणे, डोळ्याचे आरोग्य जपणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला जाताना एक संकल्प सांगावा वाटतो, मी प्रत्येक श्रोत्याला 5 संकल्प देण्याचं आवाहन करतो. मी आपले डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या, स्क्रीनचा वापर संतुलित करूया, डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको, मुलांच्या दृष्टीकडे विशेष लक्ष देऊया, नेत्र आरोग्याबद्दल योग्य माहिती आपण आपल्या फॅमिलीमध्ये समाजामध्ये पसरूया आणि सगळ्यांना योग्य माहिती देऊन नेत्र आरोग्य कसं जपता येईल याविषयी आपण प्रयत्न करूया.
1: खूप छान, खूप छान सर. खरंच सर आपण आलात आणि जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं आमच्या श्रोत्यांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण जागतिक दृष्टी दिनानिमित्तानं डॉक्टर लक्ष्मण गंगाराम चंदनकर, नेत्र चिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, आणि डॉक्टर सिद्धेश्वर यशवंत सूर्यवंशी, नेत्र चिकित्सा अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, यांच्याशी बालाजी गवारे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ऐकूया आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून यात सुरुवातीला ऐकूया महिलांकरिता कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, प्रामाणिक अभिनय, तडफदार व्यक्तिमत्व आणि समाजभान जपणारा एक खरा कलाकार नाना पाटेकर यांचं आज दुःखद निधन झालंय. मैत्रिणींनो, क्रांतीवीर ते नटसम्राट आणि विलन ते हिरो अशा सगळ्या भूमिका गाजवणारा नट हरपला. त्यांची कला, त्यांचा आवाज आणि त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांमध्ये सदैव जिवंत राहतील. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या या कार्यक्रमातून त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्याच चित्रपटातील हे गीत ऐकूया.

मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून आपण नेहमीच आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्याच विषयी. तर आजच्या आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून जाणून घेणार आहोत चंदा वानखेडे या आपल्या मैत्रिणीबद्दल. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. मी उद्योगिनी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, एक स्त्री उद्योजक झाली की ती संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असते असं म्हटलं जातं. 30-35 वर्षांपूर्वीचा तो काळ स्त्री उद्योजिकांसाठी तसा कठीणच. त्यावेळेस प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, व्यवसायासंबंधी स्त्रियांना पुरेशी माहिती नव्हती आणि अशामध्ये व्यवसाय सुरू करणं म्हणजे अगदी धनुष्यबाण पेलण्यासारखंच होतं. तेव्हा काही महिलांनी व्यवसायात पाऊल ठेवलं सुद्धा आणि त्यापैकीच एक म्हणजे आहे चंदाताई वानखडे. त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा व्यवसाय कोणता, त्यांचा घरापासून सुरू झालेला व्यवसाय आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत कसा पोहोचला आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि ऐकूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार चंदाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते. तर चंदाताई, तुमचा एकंदर व्यवसायाचा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहेच, कारण की तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे. तर सुरुवात करूया की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं तर खूप बरं होईल.
1: खरं म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधी माझी एक कल्पना होती की आपण व्यवसायामध्ये स्वतःसोबत इतरांना जगवण्याची प्रेरणा देऊ शकतो, कारण एक उद्योग करणे म्हणजे त्याच्यासोबत अनेक महिलांना अनेक घटकांना आपण समाविष्ट करून घेतो. माझ्या व्यवसायाचं स्वरूप कृषी मालावर प्रक्रिया उद्योग करणे आहे, कारण आपण भारत

0: हा कृषी प्रधान देश असल्यामुळे या देशामध्ये कृषी मालावर जर प्रक्रिया केली तर आपण आपल्या देशाचा सुद्धा त्यामध्ये विचार करू शकतो, समाजाच्या खाद्य संस्कृतीचा विचार करू शकतो, पारंपरिकतेच्या पदार्थांचा विचार करू शकतो आणि आपण आपल्या भारताची ओळख जगाला पटवून देऊ शकतो खाद्य संस्कृतीची. म्हणून त्यानिमित्त मी माझ्या व्यवसायाचे स्वरूप हे फूड इंडस्ट्री या उद्देशाने कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी पापड, मुंगवडी आणि आपली जी काही जे काही पारंपरिक पदार्थ असतील ते पदार्थ मार्केटमध्ये कसे येता आणता येतील, त्याला मार्केटमध्ये बाजारपेठ कशी मिळेल आणि त्याचा लोकांना कसा उपयोग होईल. कारण काही महिला सर्व्हिसवाल्या असतात किंवा काहींना वेळ नसतो, लहान मुलं असतात आणि अशा पद्धतीमध्ये त्या घरगुती काही उत्पादन बनवू शकत नाही. त्यांची जर सोय करायची असेल तर आपण त्याला घरगुती उत्पादनाला मार्केट मिळवून द्यायचा विचार मी केला. आणि महत्वाचा प्रश्न असा होता की पापड उद्योगामध्ये अशी फार मोठी काही उलाढाल नव्हती आणि मी जो पापड निवडला तो बटाटा पापड निवडला. तर बटाटा पापड महिला जास्तीत जास्त घरी बनवू शकत नाहीत आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी क्लिष्ट असल्यामुळं उपवासासाठी पापड म्हणून मी माझं उत्पादन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा.
0: मला एकच वाटलं की आपण असं काही उत्पादन करावं की ज्याला युनिक प्रॉडक्ट राहील आणि मार्केट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल. कारण लोकांची गरज असते आणि आपण त्या गरजेनुसार जर उत्पन्न करायला सुरुवात केली तर आपल्याला मार्केटिंगमध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. अगदी 40 रुपये भांडवल लावून स्वतः नोकरी करत असतानाच सुरुवात केली.
1: खूप छान, म्हणजे खूप छान असा विचार केला तुम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण कुठून तरी आपल्याला असा एक प्रकाश मिळतो की जिथून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या काहीतरी करायची इच्छा होते. कारण तुम्ही स्वतः पहिले जॉब करत होतात, मग हे करायची तुमची इच्छा कशी काय झाली की तुम्हाला का बरं वाटलं असं करावं म्हणून?
0: काय असतं, आपण जे काही काम करतो ते उदरनिर्वाहासाठी करतो आणि प्रत्येकाचा मोटिव्ह एकच असतो की मला पैसे कमवायचे आहे. पण पैसे कमवताना आपण आपल्यासोबतच जर इतरांच्या अडचणी दूर करू शकलो तर त्याच्यामध्ये खूप मोठे योगदान दिल्यासारखं मला समाजाचं वाटत होतं. एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की माझं सुरळीत व्यवस्थित नोकरी चालू होती परंतु माझ्या दारासमोर एक बाई सतत रिकाम्या फावल्या वेळात येऊन बसायची आणि त्या बाईचा असा प्रॉब्लेम होता की तिचे मिस्टर सुरतला नोकरीला होते. त्या भाड्याच्या घरात एक 3 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं. पण मिस्टर दर महिन्याला त्यांना मनी ऑर्डर पाठवायचे. पण काही कालांतरानं 7-8 महिन्यानंतर असं मला ती बाई रडून सांगायला लागली की माझ्या नवऱ्यानं मनी ऑर्डर पाठवणं बंद केलं आणि सोबतच त्यांनी तिकडे सुरतमध्ये दुसरं लग्न पण केलं. आणि या परिस्थितीमध्ये ती बाई जी ढडसा रडली त्यावेळेस माझं मन पेटून उठलं आणि एक स्त्री म्हणून स्त्रीच्या भावना, स्त्रीच्या वेदना, कुटुंबाचे संघर्ष या सगळ्याच्यात मला असं एक मोटिवेशन त्या बाईकडनं मिळालं की अशा समाजामध्ये कितीतरी बाया असतील की ज्या अशिक्षित आहेत, शिकलेल्या नाही आहे, त्या नोकरी करू शकत नाही आणि चांगल्या कुटुंबातल्या असल्यामुळे दोन्ही भांडी पण करू शकत नाही. मग अशा महिलांनी करावं काय? हा माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि मी त्या प्रश्नाने बेचैन व्हायला लागली. आणि बेचैन होता होता मला असं वाटलं की आपण जर छोटा उद्योग करून या महिलांना हाताला काम देणं सुरू केले तर कमीत कमी यांना काही प्रमाणात तरी आपण आधार बनू शकतो.
1: आणि तुम्ही व्यवसाय सुरू केला, तुम्ही मग अशी पण सांगितलं की 40 रुपयांमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला, तर मग तो कसा वाढत गेला आणि त्याचं मार्केटिंग मग तुम्ही कसं केलं?
0: तेव्हा बटाट्याचे भाव फक्त 2 रुपये किलो होते, साबुदाणा 18 रुपये किलो आणि इतक्या स्वस्त भांडवलामध्ये मी स्वतः मेहनत करून स्वतःचे पापड स्वतः बनवायला सुरुवात केली. कारण तेव्हा मी लेबर वगैरे काही लावले नाही आणि दुपारी 2 नंतर कॉलेजमधून आल्यानंतर मी साधारणतः 1 किलोचे पापड असं तयार करायला सुरुवात केली आणि मार्केटिंगच्या बाबतीत मी स्वतःचं मार्केटिंग स्वतःच तयार करणं सुरू केलं. आपण जर स्वतः ग्राहकांपर्यंत गेलो तर त्यांना आपली चव आवडते की नाही, आपल्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण दुरुस्ती करू शकू आणि मग मी स्वतः 2 पापड तळून घ्यायचे आणि सगळ्यांना टेस्ट देऊन ते विकायचे. असं करत करत मला त्याचा कॉन्फिडन्स आला आणि मी 94 मध्ये नोकरी सोडायचा निर्णय पक्का केला.
1: अच्छा. तो खूप जुना काळ होता, म्हणजे 1990 काळ होता ज्यावेळेस तुम्ही
0: 91 ते 93 मी लेक्चरशिप केली,
1: आणि त्याच काळात तुम्ही व्यवसाय पण सुरू केला,
0: साईड मध्ये केला, पण मला दोन पैकी कायदेशीर अडचणी येऊ नये कुठल्याही प्रकारची, म्हणून मी मग नोकरीला आणि माझ्या जागी एका प्राध्यापकाला नोकरीला गेले, या उद्देशानं पण मी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न केला.
1: पण मग त्या काळामध्ये तुम्हाला घरच्यांचा किंवा समाज

0: समाजाचा सपोर्ट कसा काय मिळाला, कारण त्या काळामध्ये बऱ्याच कमी व्यावसायिक स्त्रिया या समाजामध्ये होत्या.
1: तेव्हा असं होतं की मुलीचं लग्न झालं की तिची जबाबदारी संपली आणि शिकावं, नोकरी करावी किंवा काहीच न करता लग्न करून तिच्या घरी तिने जावं. म्हणून मला फॅमिलीकडून पहिल्यांदा सगळा विरोधच होता. पण माझ्या आईचं एक तत्व होतं की चांगलं काम करीतांना, जशा सावित्रीबाई शिक्षणाचा पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या समाजामध्ये उतरल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. आपण एक चांगलं काम करत आहे तर समाजाचा विरोधाचा विचार न करता आपण फक्त पुढे चालत राहायचं, आणि हे माझ्या आईचा मोठा मला पाठिंबा होता.
0: खूप छान चंदाताई, म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर तुमचं एक सामाजिक भान म्हणून तुम्ही तो व्यवसाय सुरू केला होता, किंवा समाजातल्या महिलांना पण तुम्ही खूप मदत केली त्याच्या माध्यमातून. तर हे सांगा की तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्य काय आहेत?
1: उपासाचं थोडंफार मार्केटमध्ये फक्त बटाट्याची चिप्स मिळायचे, म्हणून मी बटाटा पापड तयार केला, आणि जो टेस्ट करताना कुठल्याही केमिकलचा वापर न

0: घेऊन जेव्हा आपल्या समाजामध्ये उतरल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. आपण एक चांगलं काम करत आहे तर समाजाचा विरोधाचा विचार न करता आपण फक्त पुढे चालत राहायचं आणि हे माझ्या आईचा मोठा मला पाठिंबा होता.
1: खूप छान चंदाताई, म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर तुमचं एक सामाजिक भान म्हणून तुम्ही तो व्यवसाय सुरू केला होता किंवा समाजातल्या महिलांना पण तुम्ही खूप मदत केली त्याच्या माध्यमातून. आता हे सांगा की तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्य काय आहेत?
0: उपासाचं थोडंफार मार्केटमध्ये फक्त बटाट्याची चिप्स मिळायचे म्हणून मी बटाटा पापड तयार केला आणि जो टेस्ट करताना कुठल्याही केमिकलचा वापर न करता आरोग्याला धोका होईल असं कुठलंही केमिकल न वापरता पापड तयार जो होतो तो पोटॅटो पापड, नैसर्गिक पोटॅटो आणि साबुदाणा याचं मिक्सिंग करून मी जो फराळी पापड मार्केटमध्ये आणला ते एक वैशिष्ट्य आहे. आणि मी जी काही उत्पादने आज बनवते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही केमिकलचा वापर करत नाही आणि नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची चव देऊन मी उत्पादन मार्केटमध्ये आणते. कारण सुरुवातीला हाताने लाटायची वेळ होती, आता माझं मशिनरी मेड प्रॉडक्ट आहे पण तरी पण मी त्याला हाताची चव देण्याचा प्रयत्न.
1: छान. बरं, एक महिला उद्योजक म्हणून व्यवसाय वाढवायला अनेक अडचणींचा आव्हानांचा सामना पण करावा लागतो कारण तुम्ही इतका मोठा व्यवसाय उभा केला आहे आणि समाजामध्ये तुम्हाला बरीच आव्हानं पण आलेली असतील, खूप अडचणी पण आल्या असतील आणि असे अनेक अनुभव पण आले असतील की ज्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं.
0: खरं म्हटलं तर 75% अनुभव चांगले आले आणि 25% अनुभव वाईट आले. पण एक आहे, वाईट अनुभवच सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे कारण आपण जर कोणाला प्रेरणा देत असेल तर त्याचं चांगलं चित्र समोर जर असेल तर मुलांना जर अपयश आलं या अपयशातून यशाची पायरी कशी गाठायची हे जर खरं अर्थाने जर शिकायचं असेल तर पहिले अपयश का आलं हे शोधायला पाहिजे आणि अपयशातून मार्ग काढण्याची एक कला असते आणि ती पण शिकायला पाहिजे. काय होतं, आज मुलांसमोर एक मोठं चित्र उपलब्ध झालं की हा व्यक्ती इतका मोठा झाला पण तो कसा झाला हे खूप महत्वाचं असतं.
1: अनेक अडचणी
0: म्हणजे खूप मोठ्या मोठ्या असतात पण अडचणीवर मात करता येतं हे आजच्या काळात पटायला पाहिजे. काय होतं, उद्योगाचं क्षेत्र हे इतकं कठीण क्षेत्र आहे माझ्या मते की त्याच्यामध्ये पदोपदी अडचणी आहे. म्हणजे दिवस उगवल्यापासून संध्याकाळ मावळेपर्यंत अडचणी आहे पण त्या जेव्हा आपण सोडवतो ना तेव्हा एक संध्याकाळी असा आनंद मिळतो की आपण युद्ध जिंकलेला आणि हा खरा अनुभव समाजामध्ये जे काही शिकायला मिळतं ते उद्योगामध्ये शिकायला मिळतं. माणसाचे स्वभाव कळतात. म्हणजे असं म्हणा ना, पूर्ण MBA एका उद्योगात होतो, फायनान्समध्ये MBA होतो, मॅनेजमेंटमध्ये MBA होतो, मेकॅनिझम मध्ये MBA होतो आणि मनी मध्ये म्हणजे MBA करता येतं.
1: पूर्ण डिग्री मिळून जाते MBA ची
0: डिग्री मिळते आणि कॉलेजमध्ये गेल्यावर एक MBA कराल, एक स्पेशलायझेशन राहील तुमचं पण उद्योगामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे MBA होता येतात. दुसरा प्रश्न असा असतो की अडचणीपेक्षा चांगले जे अनुभव येतात ते अविस्मरणीय असतात. कारण एखादी घटना अशी घडते की आपण तिथे पूर्णपणे कोलमडून जातो, आपल्याला उभं राहायची ताकद नसते आणि अशा परिस्थितीमध्ये एक परमेश्वरी योगायोग म्हणावा किंवा आपल्या कार्याची किंमत म्हणावी किंवा आपल्या कार्याची पावती म्हणावी असा एखादा चांगला अनुभव मी तुम्हाला सांगतो. काय झालं, मला जेव्हा मी पापड तयार करायला गेले तर तो काळ अगदीच म्हणजे असा होता की उद्योगाला महिलांचा सहभागच नव्हता. मग अशा परिस्थितीत मी मार्केटिंगसाठी एका दुकानामध्ये गेले आणि दुकानाला सांगितलं की माझा माल तू विकतो का, तर कमिशन द्यायला मी तयार आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम मी तुमचा माल विकू शकत नाही कारण प्रॉडक्टचं जेव्हा आपण कुठल्याही उत्पादन करतो ना त्याचं पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं. कारण त्या दुकानदाराला ठेवायला किती पेस लागतो आणि त्याच्यानुसार तो आपला माल ठेवेल की नाही ही मला त्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळाली त्या दुकानदाराकडनं. आणि मी मार्केटिंगमध्ये जे काही नंतर बदल केले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा 10 किलो जर पापड दुकानात ठेवला ना तर 5 दुकान पूर्णपणे भरून जाईल. त्यांची अडचण मी समजावून घेतली आणि मी त्या प्रॉडक्टवर एवढा स्टडी केला की त्याला छोट्या जागेत मध्ये 10 किलो माल फक्त 10x10 जागेत म्हणजे 10x10 एका कोक्यामध्ये कसा बसवता येईल याच्यावर मी प्रेरणा मिळाली. म्हणून हा एक चांगला अनुभव असतो. वाईट अनुभवामध्ये पण चांगले अनुभव वाईट अनुभव असतातच. मार्केटमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट येतं तेव्हा त्यांना आपली मजबुरी वाटतं की यांना कुठल्याही किमतीमध्ये मागितलं आणि कितीही दिवसाच्या उधारीवर मागितलं तरी ही व्यक्ती देणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराकडून मला खूप मोठा धोका झाला. आणि त्यांनी आमच्याकडचा पापड घेतला, आम्ही सर्व माल त्याला दिला आणि त्यांनी मला पैसे

0: चक्क देण्यास नकार केला. जवळजवळ 80,000 बिल होतं. अशा परिस्थितीत मी काय करावं सुचत नव्हतं. आणि मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही मला माल वापस द्या, जेणेकरून मी त्या मालाचा रियूज करून काहीतरी करता येईल. पण त्यांनी मला साफ नकार दिला आणि दररोज चक्रांत मारून मी तो माल मागवला. त्याच्यापैकी फक्त मला 10,000 माल वापस मिळाला. पण तोही पापड 6x6 पापड अगदी पोह्यांच्या तुकड्यांमध्ये मला वापस मिळाला. आणि त्या प्रॉडक्टचं काय करावं हे मला कळत नव्हतं. म्हणून मी 96 गोष्ट आहे, गाडगे महाराजांच्या यात्रेमध्ये त्या प्रॉडक्ट पासून उपवासाची वडी तयार केली. ते कूट भिजत घातलं आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून एक पदार्थ तयार केला, जो माझा बेसिक पदार्थ, माझा फॉर्म्युला होता. आणि ते वडे मी 10 दिवस विकून त्याच्यापासून मी 80,000 जेवढं माझं बिल डुबलेलं होतं, 1 रुपया प्लेटने 80,000 वडे विकले. तिथून माझ्या उद्योगाला परत सुरुवात.
1: अगदी अगदी खूप छान. म्हणजे याला म्हणतात बिझनेस माइंड.
0: हा, म्हणजे अडचणी आल्या ना तर मात कशी करायची, मार्ग कसा काढायचा, हे महत्वाचं. नुसतं पैसा असून जमत नाही, तर तुम्हाला तुमची जिद्द, चिकाटी आणि योगदान इतकं असावं की तुम्ही त्यागलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की उद्योगाला तुमचं बाळ समजा. जशी गृहिणी घरकाम सांभाळून जॉब पण करते पण बाळाला कुठलंही अंतर देत नाही, तसंच आपण आपल्या उद्योगाला आपलं बाळ समजा.
1: अगदी अगदी. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि मी उद्योगिनी ही मालिका आपण ऐकत आहात. आणि या मालिकेअंतर्गत आपल्यासोबत आहे चंदाताई वानखडे.

0: तर चंदा ते तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या व्यावसायिक आहात पण समाजामध्ये पण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना गरज आहे तर अशा महिलांना तुम्ही रोजगाराच्या संधी देता का?
1: माझी जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहतो की माझ्यासोबत अनेक महिलांनी उद्योग करावे म्हणून मी बचत गटांना प्रेरणा द्यायसाठी किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करते. काही छोटा मोठं भांडवल लावून जर एखादा उद्योजक तयार होत असेल तर त्याला मी तशी गाईडलाईन देते. काही स्वतःचे फॉर्म्युले पण सांगते, स्वतःच्या अडचणीचे अनुभव सांगते. काही महिला अशा असतात की एक अडचण आली की उद्योग बंद. अरे उद्योग बंद नका करू, अडचणीवर मात करा, त्यामधून मार्ग काढा आणि मार्ग अवश्य निघतो हे माझ्या 35 वर्षाच्या अनुभवात
0: अगदी मला सांगते. म्हणजे तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच महिलांना मार्गदर्शन पण केलेलं आहे.
1: शेवळ्यांचे मार्गदर्शन करते कॉलेजमध्ये पण मुलांना उद्योजक बनावं यासाठी काहीतरी प्रयत्न करते. कारण नोकरी मिळवण्यापेक्षा एक उद्योजक बनला तर तो 10 नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. मोठा उद्योग जर झाला तर 1000 नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आणि आज जी देशाची समस्या आहे, बेकारी वाढते आहे, त्याला उद्योजकच सावरू शकतो.
0: आणि बघा ना, व्यवसाय करताना त्याला खूप वेळ पण द्यावा लागतो. तर कुटुंब आणि व्यवसाय यात तुम्ही समतोल कसा साधला? कारण कुटुंब पण सांभाळणं एक स्त्रीसाठी खूप महत्वाचं ठरतं.
1: तसं उद्योगाची अडचण आली म्हणजे कुटुंब थोडं बाजूला करायचं आणि पहिले उद्योगाची अडचण सोडवायची, परत कुटुंबाकडे परत यायचं. आणि असं जर करत राहिलं तर शिकायला पण मिळतं आणि आनंद पण मिळतो
0: आणि अशामध्ये कुटुंबाचा साथ पण आपल्याला मिळतो. हो ना, व्यवसायामध्ये आज खूप स्पर्धा आहे, तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग तुम्ही काय करता?
1: स्पर्धेत टिकायचं असेल ना तर क्वालिटी मेंटेनन्स अगदी योग्य प्रमाणात करावी. दुसरी, कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडत असेल तर आपल्याला काळजी करण्याचं काहीच काम नाही. तिसरं, रिझनेबल रेट, म्हणजे आपली एमआरपी जर रास्त असेल, लोकांना परवडण्यासारखी असेल, तर जास्त पैशाच्या मागे न लागता आपण आपला नफा काढावा आणि तो तेवढाच काढावा की जो बाकीच्यांच्या खिशाला परवडेल असा. कारण फक्त किमती वाढवून मालाची विक्री होत नाही, त्याला क्वालिटीची जोड असावी, परत रिझनेबल किंमत पण असावी, तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. हा आजचा मार्केटिंग स्पर्धेचा विषय आहे. आणि स्पर्धेमध्ये जर तुम्हाला युनिक प्रॉडक्ट असेल, काही आगळं वेगळं मिळत असेल, तर ग्राहक त्याचे 2 पैसे द्यायला जास्त तयार पण असतो.
0: अगदी, कारण टेस्ट खूप महत्वाची आहे.
1: आणि आहार म्हटलं की खाद्य आलं, खाद्याशी संबंधित जर उद्योग असेल तर त्यांनी प्रायोरिटीवर ती काळजी घ्यावी की माझं खाद्य शुद्ध कसं असेल. शुद्धता किती प्रमाणात ठेवावी हा त्याचा भाग असतो. पण शुद्धतेचं असलेलं उत्पादन हे लोकांना डोळे मिटून खरेदी करतात, म्हणजे स्पर्धेचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही.
0: पण आपली शुद्धता आपण कशी काय पटवून देऊ शकतो ग्राहकांना? मग
1: ग्राहकांना वेळोवेळी एखादी इनॉग्रेशन आहे त्यानिमित्त आपली फॅक्टरी त्यांना दाखवावी, आपल्याकडची जी स्वच्छता

0: आहे ती त्यांच्या नजरेस जर भरली तर ते 10 लोकांना ते नेऊन सांगतात. म्हणजे आपण 100 लोकांना जरी बोलू शकलो नाही तरी 10 लोकांना काही ऑर्गनायझर कार्यक्रम करावे, ऑर्गनाईज करून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनाच त्यांचं काम बघायला मुभा द्यावी की आमची फॅक्टरी तुम्ही बघावं. साधारणतः काय होतं, कुठल्याही फॅक्टरीमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये आतल्या भागाला जाण्याची परवानगी देत नाही. पण मी याच्या विरुद्ध वागते, मी सगळ्यांना सांगते तुम्ही सगळं बघा, म्हणजे आपली स्वच्छता, भांडी कुंडी, आपल्या मशिनरी किती स्वच्छ आहे आणि आपली क्वालिटी कशी मेंटेनन्स केल्या जाते हे जर लोकांना कळायला लागलं तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण 100% प्रामाणिक असल्याचं भास होत.
1: अगदी बरोबर. पण आता हे सांगा की तुम्ही ज्या काळात व्यवसाय सुरू केला होता तो 91-92-93 काळ होता आणि आज 2026 काळ आलेला आहे, तर खूप बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे, महिलांच्या विचारसरणीत बदल झालेला आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालाय. तर तो काळ आणि आजचा काळ यामध्ये तुम्ही काय फरक सांगू शकाल?
0: जशी मागणी वाढते ना तसा पुरवठा हा व्हायलाच पाहिजे, हा उद्योगाचा नियम असतो. आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मागणी तेवढा पुरवठा करण्याचं काम आपण तंत्रज्ञानानेच करू शकतो. कारण मॅन्युअली पापड वाढ लाटून घ्यायचं जर काम आज महिलांकडून करायचं म्हटलं तर बायांना घरचे पापड लाटणं सुद्धा जड व्हायला लागले आहे. तर आपण इतक्या महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड लाटून घेऊ शकत नाही. म्हणून आज जी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे की आता कोणत्याही प्रकारचा हाताचा स्पर्श न होता ऑटोमायझेशनमध्ये युनिट चालत आहे माझं, आणि त्याच्यामध्ये कुठलाही हँड टच न होता गोळ्या भिजवण्यापासून तर लाटून वाळवण्यापर्यंतची सगळी प्रोसेसिंग ऑटोमायझेशनमध्ये चालते. आणि हा तंत्रज्ञानाचा एवढा मोठा फायदा झाला की जिथे आपण 10 किलो पापड विकायचं तिथे आज मी 10 क्विंटल पापड विकू शकतो.
1: छान. म्हणजे त्या काळामध्ये थोडंसं कमी
0: प्रमाणात होतं, त्याच्यामुळे उद्योग इतके मोठे लवकर व्हायचे नाही.
1: खूप छान चंदाते, तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्यवसाय छोट्या स्वरूपापासून खूप मोठ्या स्वरूपापर्यंत नेलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा व्यवसाय आज गेलेला आहे, यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमच्या सगळ्यात आठवणीचा असा पुरस्कार कोणता आहे?
0: माझ्या सर्वात आठवणीचा आणि पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योगिनी पुणेला. त्यावेळी मला अमरावतीमध्ये फारशी लोक काही ओळखायची नाही, पण कुठेतरी माझी दखल पुण्याच्या कृषी विभागाने घेतली, तो कृषी पुरस्कार होता. आणि कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी तेव्हा मी ज्वारीचे पापड, बाजरीचे पापड, मक्याचे पापड असे सगळे पापडाची 13 प्रकारची रेंज वापरत होती. आणि लोकांना एकच पापड माहीत असतो, मूंग उडदाचा. आणि याच्या व्यतिरिक्त मी जी प्रॉडक्ट बनवली कारण मला पैसे लवकर कमवायचे होते आणि कमी भांडवलामध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी एक आगळं वेगळं प्रॉडक्ट मी तयार करायचं ठरवलं. म्हणून मी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, भगर, पोटॅटो पापड, मूग उडद ह्या सगळ्या टाईप्समध्ये पापड तयार केले आणि याची दखल पुण्याने घेतली. आणि पुण्याकडून मला जेव्हा पत्र आलं की तुम्हाला बा पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात येत आहे, मग 5 दिवस इंटरव्ह्यू आणि 5 दिवस थिअरिटिकल पेपर राहतील, मी स्वतःच त्या गोष्टीची स्वतःच निर्माण केलेलं होतं आणि मला स्वतःचाच अनुभव होता त्याच्यामुळे मला बाकी काही माहित नाही. पण ज्यावेळेस मी पुण्याला पोहोचले पुरस्कारासाठी त्यावेळी मला असा एक वाईट अनुभव आला. लोकांचा पाहण्याकडे दृष्टिकोन जो असतो ना तो थोडा वेगळा होता, कारण बाकी जे कंपन्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या पुण्याच्या होत्या, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण सगळीकडचे होते आणि मी त्याच्यामध्ये एकदम पुअर कंडिशन मधली स्त्री दिसत होती. आणि ती पुअर कंडिशन मला माझा स्वाभिमान होता कारण मी जशी आहे तशी त्यांच्या समोर प्रदर्शित होती. पण प्रश्न असा होता त्यांचे सीए होते इंटरव्ह्यू साठी, त्यांच्या बाकीच्या जे काही अकाउंटन्सी असेल, बाकीच्या काही बँकिंग असेल त्याच्यासाठी सगळे उत्तरं द्यायला, माझी उत्तरं मीच द्यायची आणि माझे पेपर पण मी सोडवायची. आणि जेव्हा 1000 मधून 8 लोकांची नावं सिलेक्ट झाली शेवटच्या टप्प्यात आणि त्या 8 मध्ये परत त्याच्यामधून 3 नावं सिलेक्ट होणार होती, तेव्हाच माझा तर विश्वास नव्हता. पण मी 8 पर्यंत पोहोचलेली होती. हा माझा सगळ्यात चांगला अनुभव होता की मी कशाकडे भान न ठेवता फक्त मला एकच हे होतं की मी केलेल्या कार्याला मला कसं लोकांसमोर आणता येईल एवढं सांगायचं होतं. आणि माझं जेव्हा गणेश क्रीडा मंचावर नाव उच्चारलं गेलं तेव्हा अक्षरशः मी भारावून गेले होते की माझं नावच नसावं हे, कारण मला अपेक्षा नव्हती. आणि अपेक्षा नसताना एखादं जर आपल्याला काही मिळालं तर हे तर मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझी अपेक्षाच नाही पुण्यासारख्या याच्यात एका ग्रामीण विभागातील लेडीज इथपर्यंत पोहोचेल आणि मला पुरस्कार मिळेल. पण जेव्हा माझं नाव तर मला तिथपर्यंत चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं असा अनुभव होता.
1: आणखी कोणते कोणते पुरस्कार मिळाले तुम्हाला?
0: मला बरेच आहे, बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार आहे, महाराष्ट्र उद्योगिनी आहे, जिल्हा उद्योगचा पण पुरस्कार आहे. आता मागच्या 24 मला नॅशनल अवॉर्ड मिळाला दिल्लीला.
1: तर खूप खूप अभिनंदन.

0: तुम्हाला मिळालेल्या या पुरस्कारांसाठी. तर एक महिला जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरते तेव्हा देशाच्या आणि समाजाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळते. गरज आहे ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची, हो ना. तर आपल्या समाजातल्या महिलांना, आपल्या भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझा एवढा संदेश आहे की प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं आणि तिने भांडवल नावाखाली जी काही त्यांच्या मनाची मानसिकता आहे ना, भांडवल म्हणजे घरातल्या वस्तू घेऊन जरी त्यांनी उद्योग सुरू केला तरी त्यांचा उद्योग हा मोठा होऊ शकतो. फक्त तिने त्याच्यामध्ये पूर्ण योगदान द्यावं, घर सांभाळून उद्योग करून. जर दिवसाकाठी ती बाई 400 रुपये जरी कमावत असेल ना तर तिला नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट अजून मला भासते की स्त्रियांना सुरक्षित नोकरी हवी असते आणि त्या सुरक्षिततेसाठी महिलांनीच उद्योजक बनावं आणि अनेक महिलांना नोकऱ्या द्याव्या.
0: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. तेव्हा मैत्रिणींनो, नक्की या गोष्टींवरती विचार करा, कारण आपली इच्छा असते पण पुढे जाण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते. तर ती हिंमत आज आपल्याला चंदातेंशी बोलण्यातून मिळालेली आहे, त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळालेली. चंदाते वानखडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी, तुमच्या प्रवासाविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: या माझ्या बोलण्यातून 4 उद्योजक महिला जरी निर्माण झाल्या तर मला इथे येण्याचं खरंच भाग्य लाभलं असं वाटेल मला. त्यामुळे मी तुमचे पण खूप आभारी आहे.
0: तर चंदाते, जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण नक्की ऐकूया.
1: चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया.

तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये चंदा वानखेडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, सणावारांच्या या दिवसांमध्ये प्रत्येक सणाचा उत्सवाचा आनंद आपण भरभरून घेत असतो. आता सध्या तर आपल्या सर्वांना नवरात्रीचे वेदही लागलेले असणार आहे. सणावारांच्या या दिवसांमध्ये कामांची यादी जरी मोठी असली तरी उत्सवाचा आनंद हा काही वेगळाच असतो. आता नवरात्र म्हणजे देवीची उपासना, स्त्री शक्तीचा जागर, गरबा दांडियाची धमाल. खरंच मैत्रिणींनो, आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद का घेऊ शकतो? कारण आपण आपल्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी बघू शकतो. डोळा हा मनुष्याच्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात फक्त अंधार आणि अंधारच असतो. मैत्रिणींनो, जगभरात अनेक लोकांना डोळ्यांशी संबंधित काही ना काही आजार आहेत. सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरूकता निर्माण करणं तसंच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. मैत्रिणींनो, यावेळीची जागतिक दृष्टीदिनाची थीम आहे डोळ्यांवर प्रेम करा. तेव्हा ज्या डोळ्यांमुळे आपण हे जग बघतो त्यांची काळजी घ्या. तर मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. यानंतर आपल्या साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकणार आहोत. चला तर

जाऊन स्वतःच मग फुलते. हिंदोळलेली स्वप्न घेऊनी, हिंदोळलेली स्वप्न घेऊनी किनारागत जाते. पिवळी छाया झेलून अंगी सूर नवे गाते. मनात माजवून काहूर सारा, मनात माजवून काहूर सारा मग पांगत पांगत जाते. मिठीत सावळा क्षितिज घेऊनी सांज वेळी होते. अस्त देखणा बघावया, अस्त देखणा बघावया चंद्र सोबती घेते. झरझर पहाट होताना, झरझर पहाट होताना मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते. दुसरी कविता आहे आई. आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी आई विठ्ठलाचा भास. आई पंढरीची वारी आई विठ्ठलाचा भास. भुकेला लिकराचा म्हणे आई अगणिक श्वास. आई निर्मळ अभंग, आई निर्मळ अभंग आई हरी नामाचा गजर. आई निर्मळ अभंग आई हरी नामाचा गजर. लेकरा बघून लोचनी तिचा फुटतो पाझर. आई कैवल्याचा घास, आई कैवल्याचा घास आई श्रावणाचा मास. आई कैवल्याचा घास आई श्रावणाचा मास. जगी येणारा सर्व तिची धरतो कास. आई नाथाचे बोल, आई नाथाचे बोल आई शब्दांचे मूल. आई नाथाचे बोल आई शब्दांचे मूल. जन्मो जन्मीचा प्रवास तिच्या गर्भात खोल. आई मायेचा हात, आई मायेचा हात तिला नसते जात. आई मायेचा हात तिला नसते जात. जन्मा घालून लेकरा ती पुन्हा टाकत एकाथ, ती पुन्हा टाकत एकाथ. माझी तिसरी कविता आहे झाड. झाड असतं आशेचं, झाड असतं आशेचं नसतं कुठल्या भाषेचं. झाड असतं आशेचं नसतं कुठल्या भाषेचं. दिसतं हिरव्या रंगाचं जातीचं ना धर्माचं. नाही वैर कुणाशी, नाही वैर कुणाशी सतत उभं पाठीशी. नाही वैर कुणाशी सतत उभं पाठीशी. लढत जातं ऋतूशी घट्ट विलक्त मातीशी. दिसतं मोठ्या उंचीचं, दिसतं मोठ्या उंचीचं भेव नाही रातीचं. दिसतं मोठ्या उंचीचं भेव नाही रातीचं. झाड असतं सर्वांचं नसतं कुठल्या गर्वाचं. कारण आहे राहसाचं, कारण आहे राहसाचं सगळं कसं वादाचं. कारण आहे राहसाचं सगळं कसं वादाचं. दुःख किती झाडाचं न बोलता सोसायचं. झाड देतं विसावा, झाड देतं विसावा गुण त्याचा शिकावा. झाड देतं विसावा गुण त्याचा शिकावा. ठेवत नाही दुरावा माणुसकीचा तो पुरावा, माणुसकीचा तो पुरावा. माझी पुढची कविता आहे माया बाप. दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, दूर गेल्यावर माया बाप मले आठवते. फटके पडले दुनियेचे डोयात आता साठवते. चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत. वरून लाल दिसला तरी आतून व्हता गोठत. हाटेलात गेल्यावर, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता. हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता. पोटाले लागलं तरी स्वतःसाठी खर्चत नव्हता. खांद्यावर बसवून मले, खांद्यावर बसवून मले साऱ्या गावात व्हता मिरवत. खांद्यावर बसवून मले साऱ्या गावात व्हता मिरवत. खेटर नवी मले देऊन अनवानी तो हिंडत, खेटर मले देऊन अनवानी तो हिंडत. दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता, दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता. चार पैशासाठी काबाड करत व्हता स्वतः. दुखातून सुख कसं भोगावं, दुखातून सुख कसं भोगावं त्यानं मले शिकवलं. दुखातून सुख कसं भोगावं त्यानं मले शिकवलं. भोक होती बनियानवर पण थिगळ नाही दाखवलं. सारं वैभव पुढ्यात, सारं वैभव पुढ्यात पर मायेची रास चढत नाही. सारं वैभव पुढ्यात पर मायेची रास चढत नाही. डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही, डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही. माझी पुढची कविता आहे तू म्हणू की तुला. तू म्हणू की तुला म्हणू आठवांचा तू पाऊस जणू.
तू म्हणू की तुला म्हणू आठवा

माझी पहिली कविता आहे सांजवेळी. आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, कातर वेळी मुग्ध होऊन जणू नभात मी फिरते. दाटलेल्या ढगांना सावरत, दाटलेल्या ढगांना सावरत, हळूच क्षण टिपते, निळाईला भेदत

अंसा तू पाऊस जणू सांग तुला मी काय म्हणू भर उन्हाच्या तू लाहीत असे भर उन्हाच्या तू लाहीत असे किनाऱ्यावरच्या वाळूत दिसे उसळणारी तू लाट जणू उसळणारी तू लाट जणू सांग तुला मी काय म्हणू तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे तुला केसात माळू की बाहूत पाहू तू दरवळणाऱ्या सुगंधात जणू सांग तुला मी काय म्हणू सांग तुला मी काय म्हणू अंधाराची तू कास आहे अंधाराची तू कास आहे उजेडाची तू आस आहे बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू सांग तुला मी काय म्हणू सांग तुला मी काय म्हणू तू म्हणू की तुला म्हणू आठवांचा तू पाऊस जणू माझी पुढची कविता आहे पाऊस मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं काळ्याभोर केसात तुझ्या काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं गालावरच्या खळीसोबत गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं हवं तेवढं तुझ्या संग नाचता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं टपोऱ्या डोळ्यात तुझ्या टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं अश्रूंसोबत तुझ्या भिजता आलं असतं ओठावर तुझ्या ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं काना बनून तुझा मिरवता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं भावनांना तुझ्या भावनांना तुझ्या जपता आलं असतं मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं भावनांना तुझ्या जपता आलं असतं मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं क्षणभर का होईना क्षणभर का होईना तुझ्यावर बरसता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं थोड्या वेळ तुझ्यावर रुसता आलं असतं डोकावून हृदयात तुझ्या डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं ओलचिंब करून तुला ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं माझी पुढची कविता आहे चांदण चांदण झाले काळोखाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले काळोखाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले शीतल ओल्या शरदात न्हावनी मिठीत तुझ्या आले ओंजळीत झेलुनी चांदण वारा ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे चांदण चांदण झाले हळूच पांघरून चांदणे हळूच पांघरून चांदणे मी नववधू झाले तुझ्यात विसावून पुन्हा तुझ्यात कोजागिरी झाले तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले माझी पुढची कविता आहे माहेर क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे मोहरलेल्या सौख्याचे अभंग सोहळ्याचे माहेर हाकेचा सांगावा
माहेर हाकेचा सांग।

सांगावा माहेर सावलीची ओल, माहेर हाकेचा सांगावा माहेर सावलीची ओल, रुंजी घातल्या आठवांचा अंतराळ खोल खोल. शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, भुईच्या गर्भात मायेचा बंध. उन्हाच्या पाठी, उन्हाच्या पाठी बांधली छाया, माहेरची गोधडी तिची उपदार माया. स्वप्नांच्या काठी, स्वप्नांच्या काठी हिंदोळ सारा, सुखद वाटे माहेर वारा, सुखद वाटे माहेर वारा. माझी पुढची कविता आहे भुई. भुईच्या गर्भात असे मायेची ओल, भुईच्या गर्भात असे मायेची ओल, कशी चुकवू माया मातीचे मूल. अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, भारत सोसुनी पीक सोन्या वाणी काढे. कोसा कोसावर तिचा एगळा रंग, कोसा कोसावर तिचा एगळा रंग, बदलते रंग तरी सारायच्या संग. अंग भिजवून देती, अंग भिजवून देती नभातल्या सरी, अंग भिजवून देती नभातल्या सरी, बीजा अंकुर काढून समाधान उरी. ओल्या अंगाचा सुवास, ओल्या अंगाचा सुवास नभात दरवळ, पोशिंदा जगावा तिची सदा तळमळ. माया दुधाची नसे, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, हंबरलेल्या वासराची जशी धावती गाय. जन्मो जन्मांतरीची तिची मुकी व माया, जन्मो जन्मांतरीची तिची मुकी व माया, उरावर सार तिच्या तरी नाही मागत छाया, उरावर सार तिच्या तरी मागत नाही छाया, तरी मागत नाही छाया. माझी पुढची कविता आहे मी राधा होऊन जाते. चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, तुझ्यात रंगून मी राधा होऊन जाते. भिरभिरणाऱ्या सरी, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, सावली पांघरून काळी मग उरतो मनात साठव. गर्द ओली हाक तुझी, गर्द ओली हाक तुझी, हृदयाला छेडित जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते. गंध ओल्या मातीचा, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, रसाळलेला पाऊस ओठी धरी पैंजनांचा मृदगंध. बांधित कमानी इंद्रधनुच्या, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंगून येते, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंग रंगून येते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते. साध घालून वाटेवरती, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शून, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शून, बहर येऊन प्रीतीला शहारते अंग हर्षून. जवळ येता किनारा, जवळ येता किनारा तुझी लाट होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, मी राधा होऊन जाते. माझी पुढची कविता आहे उतराई. कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, आभाळागत माया माझ्या लेकराला. तुझा सुखद कल्लोळ, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, भुकेलेल्या तुझ्यासाठी माझे मातृत्व पाझरे. माझं वात्सल्य पांघर, माझे वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, माझं वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, होई पदरा अडून स्पर्शे कवेल्लाचा मला. मुक्या पाखराच्या उदरातही, मुक्या पाखराच्या उदरातही आईची माया, इवलाशा घरट्यात तिच्या पदराची छाया. माझ्या मायेची ममता, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग.

आणि सुखी राहू शकतो. हल्लीच्या धावपळीच्या जगण्यात मात्र आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय. आणि हल्ली आपण एकमेकांना ऐकणं समजून घेणं कमी होत चाललंय. मैत्रिणींनो, 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्वाचं पाऊल जे त्यांच्या मानसिक आरोग्य सेवेकडे घेऊन जाणारं असेल. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे, खरा आवाज आणि खरा बदल. तसंच मैत्रिणींनो, 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणूनही जगभरातील मुलींचा गौरव करण्याचा, त्यांचे आवाज, कृती आणि नेतृत्व यांना प्रोत्साहन देण्याचा एक जागतिक क्षण म्हणून साजरा करतात. मैत्रिणींनो, या वर्षाची थीम आहे बालविवाह संपुष्टात आणा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा. मैत्रिणींनो, प्रत्येक मुलीला बालपण मिळायला हवं. प्रत्येक मुलीला शिकण्याचं, वाढण्याचं, स्वतःचे निर्णय घेण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. तेव्हा आपणही समाजात एकत्र येऊन बालविवाह संपुष्टात आणूया आणि प्रत्येक मुलीला तिचं भविष्य, स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य आणि प्रगती करण्याची संधी मिळवून देऊया.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम सुरीला सफर आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको।

0: श्रोताओं सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर की यादों को आप हमारे इस कार्यक्रम में साझा कर सकते हैं। आकाशवाणी मुंबई।
1: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल संपर्कामुळे शिक्षण आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू। औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते। स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026 ची संकल्पना आहे। दूरसंचार डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
2: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है। हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है। इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है। हमें आईएमसी को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी रिसर्च इंडस्ट्री इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके।
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत। जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल। वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा संरचनात्मक सुधारणा जीवनमान आणि व्यवसाय सुलभता सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे। जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं। भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय। अभेद्य अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे। भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय। औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत। या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले। ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली। त्याला आज 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून

0: नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्रीपदाची सूत्रं नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं 5:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथं झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोड़ा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
0: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपट सृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भरदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय.

0: असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता 12 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसंच नो मॅपिंग अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जलसंपदा

0: आत्मविश्वास वाढवण्यासोबतच ताडोबाचं वन्यजीव वारसा जैवविविधता इको टुरिझम आणि स्थानिक संस्कृती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. महिला मार्गदर्शकाच्या क्षमता वृद्धीकरणातून महिला सक्षमीकरणालाही हातभार लागणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर होती तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 9 ऑक्टोबर आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याकरिता नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित विभागानं आदर्श आचारसंहितेचे गांभीर्यानं पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. नागपूर कराराद्वारे 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला, परंतु या 73 वर्षांत या कराराद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. या करारातील एकही मुद्दा लागू झाला नसल्यानं विदर्भवासीय जनतेची फसवणूक झाली आहे. या कुचकामी ठरलेल्या नागपूर करारामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत 28 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण तरुणींचा उत्साह दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय होऊ नये याकरिता सोयी सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आकारणी वर्ष 2024-27 करिता कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. व्यावसायिक आणि कर सल्लागार हे 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरण्यात व्यस्त होते. त्यानंतर ऑडिट पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध झाला आहे. या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयकर कायदा 1961 कलम 119 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करत अर्थ मंत्रालयानं ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवावी आणि त्यासंबंधीची अधिसूचना त्वरित जारी करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मोठं नुकसान झालं असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पावसानं पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 98 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 67.91% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 31% घट झाली आहे. परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली नाही तर आगामी रब्बी हंगामासह उन्हाळ्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: नजर न लग जाए किसी की राहों

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026ची संकल्पना आहे. दूरसंचार डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्रं नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10.28 कोटी शौचालयं बांधण्यात आली. 6.03 लाख गावं हागणदारीमुक्त झाली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता

0: यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथं त्यांच्या घरात आज पहाटे 4 सुमाराला ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन.

0: तर आनंदानं कि फेकून द्यावं या देहास लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये।
1: विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस।
2: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला। 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोड़ा सा रुमानी हो जाए, राजू बन गए जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं। प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले। केंद्र सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री देऊन गौरवलं होतं। रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते। 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते।
3: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे। नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। नाना पाटेकर यांच्या निधनानं रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
4: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याहीपेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे। त्यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे।
3: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश।

मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण साजरा करतो आहोत नॅशनल एअरफोर्स डे, जो आपण साजरा करतो दरवर्षी 8 ऑक्टोबरला. चला तर मित्रांनो, याच दिवशी एका वीरांगणेची कथा ऐकूया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका भारतीय मुलीची कथा सांगणार आहे जिने फक्त आकाशात उड्डाण केलं नाही तर भारतातील लाखो मुलींच्या स्वप्नांना नवे पंख दिले. ही कथा आहे अवनी चतुर्वेदी हिची. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेली एक साधीशी मुलगी, पण जिच्या स्वप्नांची उंची मात्र आकाशापेक्षाही मोठी होती. लहानपणापासूनच अवनी हिला विमान आणि आकाश यांच्याबद्दल आकर्षण होतं. त्या काळात मुलींनी पायलट व्हावं, विशेषतः लढाऊ विमानाचं पायलट व्हावं, ही कल्पनाच अनेकांना अवघड वाटत होती. पण अवनीच्या मनात एक वेगळाच विचार होता. स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी प्रयत्नही मोठे केले पाहिजेत. अवनी चतुर्वेदी हिने राजस्थानमधील बनस्थली विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाच तिला विमान उडवण्याची संधी मिळाली. विमानाच्या नियंत्रणावर हात ठेवताच तिला जाणवलं की हेच आपलं क्षेत्र आहे. आणि मग सुरू झाला एका मोठ्या स्वप्नाचा प्रवास. तिने भारतीय हवाई दलात प्रवेश केला. प्रशिक्षण सोपं नव्हतं. शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, शिस्त आणि सततचा सराव या सगळ्यांची कठोर परीक्षा द्यावी लागत होती. पण अवनी थांबली नाही. तिच्यासोबत भावना कांत आणि मोहना सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनीही लढाऊ वैमानिक होण्याचा मार्ग स्वीकारला. सन 2016 मध्ये

0: तिघींना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांच्या पहिल्या महिला तुकडीचा भाग म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही केवळ 3 महिलांची उपलब्धी नव्हती, हा भारतीय महिलांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा होता. अवनीच्या आयुष्यातील सगळ्यात ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे तिने MiG-21 Bison हे लढाऊ विमान एकट्याने उडवण्याचा प्रसंग. कल्पना करा, आकाशात वेगानं झेपावणारं एक लढाऊ विमान, त्याच्या कॉकपिटमध्ये एक भारतीय महिला आणि त्या विमानाच्या नियंत्रणावर तिचे स्वतःचे हात. हा क्षण फक्त अवनीसाठी नव्हता, तो त्या प्रत्येक मुलीसाठी होता जिला कधी ना कधी सांगितलं गेलं असेल की हे मुलींचं काम नाही. अवनीच्या कामगिरीने त्या विचारालाच एक वेगळं उत्तर दिलं. काम मुलांचं किंवा मुलींचं नसतं, कामासाठी लागणारी जिद्द महत्वाची असते. अवनी चतुर्वेदीची कथा आपल्याला आणखी एक महत्वाचा धडा देते. यश मिळवण्यासाठी फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नसतं, स्वप्नाला दिशा सुद्धा द्यावी लागते, त्यासाठी मेहनत करावी लागते. अपयश आलं तर पुन्हा उभं राहावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. अवनीचा प्रवास हा एका दिवसाचा चमत्कार नव्हता, त्यामागे अनेक वर्षांचा अभ्यास, प्रशिक्षण, शिस्त, मेहनत, धैर्य आणि संघर्ष होता. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी संधी खूप मर्यादित होत्या. अवनी चतुर्वेदी सारख्या महिलांनी त्या मर्यादा पुढे ढकलल्या. त्यांनी दाखवून दिलं की आकाश ही मर्यादा नाही, आकाश तर सुरुवात आहे. त्यांची कथा केवळ भारतीय हवाई दलाची कथा नाही, ती प्रत्येक विद्यार्थ्याची कथा आहे ज्याच्या मनात एखादं स्वप्न आहे पण त्या स्वप्नाबद्दल भीतीही आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला अवनीचा प्रवास सांगतो, स्वप्न पाहण्याची हिम्मत ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि अडथळे आले तरी मागे हटू नका, कारण इतिहासात नाव त्याचंच नोंदवलं जातं जे परिस्थिती बदलण्याची हिम्मत करतात. अवनी चतुर्वेदी यांनी आकाशात झेप घेतली आणि त्याचवेळी भारतातील असंख्य मुलींच्या मनातही एक नवं आकाश निर्माण केलं. आज एखादी मुलगी विमानाकडे पाहते आणि म्हणते, मलाही पायलट व्हायचंय. कदाचित त्या वाक्यामागे अवनीसारख्या धाडसी महिलांची प्रेरणा असेल. म्हणूनच अवनी चतुर्वेदी यांची कथा आपल्याला सांगते, स्वप्नांची उंची आकाशा इतकी असू द्या, पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमची मेहनत त्याहूनही मोठी असू द्या. तर मित्रांनो, तुम्हीही स्वप्न बघायला विसरू नका आणि स्वप्नांसोबत मेहनतीची जोड सुद्धा असू द्या. जय हिंद. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सर्वप्रथम ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रीडा विश्वात भारताने ऐची नागोया येथे झालेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदके जिंकून आपल्या मोहिमेचा समारोप केला आणि एकूण क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. भारताच्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक महत्वपूर्ण कामगिरी नोंदवल्या. पुरुष आणि महिला क्रिकेट, कबड्डी आणि हॉकीमध्ये सुवर्ण पदकांची निर्भेळ कमाई करणे हे भारताच्या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. ऐची नागोया आशियाई खेळ काल संपन्न झाले, ज्यामुळे 2 आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या रोमांचक क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. यानंतर चीनची 13 वर्षीय जलतरणपटू यू झीदी हिने 3 वैयक्तिक सुवर्ण पदकं जिंकल्यानंतर तिला 2026 आशियाई खेळांची महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच MVP म्हणून गौरविण्यात आलं आहे. तिने 200 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मेडले आणि 400 मीटर वैयक्तिक मेडले जिंकून 3 गेम्स विक्रम आणि 1 आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे. आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वात तरुण MVPला आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून $25,000 मिळाले आहेत. इस्रोचे गगनयान अभियान तिरुवनंतपुरम येथील VSSC मध्ये प्रगतीपथावर असून यामध्ये क्रू मॉड्यूल आणि सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे.

0: भारताने 2027-28 मध्ये टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतरिक्ष स्टेशनचा पहिला मॉड्यूल 2028 मध्ये प्रक्षेपित होणार असून तो 2035 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल. 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळ वीर पाठवण्याचे भारताचेही उद्दिष्ट आहे. यानंतर जागतिक हृदय दिनानिमित्त वडकरा येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मेमुंडा हायर सेकंडरी स्कूलमध्ये 12 तासात 4007 लोकांना CPRचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. तसेच 100 प्रशिक्षक आणि 105 पुतळे वापरण्यात आले होते. या घटनेने रुग्णालयाचे मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि एशियाई बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची दखल घेतली आहे. यानंतर जुआन सेबेस्टियन अविला पेरेझ या नावाच्या 14 वर्षीय कोलंबियन मुलानं विंग्ज ऑफ इन्क्लुजन नावाचं एक उपकरण तयार केलं आहे, जे कर्णबधीर लोकांना कंपनांद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवू देतं. हे परिधान योग्य उपकरण पक्ष्यांचे गाणे टिपण्यासाठी बाह्य रिसिव्हर्सचा वापर करतं आणि त्याच्या विशिष्ट वारंवारतांच्या भौतिक कंपनांमध्ये रुपांतर करतं. या कंपनांमुळे कर्णबधीर व्यक्तींना त्यांच्या हातांवर मिळणाऱ्या स्पर्शात्मक प्रतिसादाद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवता येते. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत ऐकलीत. आता ऐकूया अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार श्रोते हो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं अनुभवाचे बोल या मालेत मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत फिनान्स, कमोडिटी मार्केट्स, रिसर्च, ट्रेनिंग, टीचिंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव असलेल्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व. MBA इन फायनान्स अँड मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात फायनान्शियल आणि कमोडिटी मार्केट्स या क्षेत्रातून केली. शेरखान आणि ITI इन्व्हेस्टर सर्व्हिसेस यासारख्या संस्थांमध्ये कमोडिटी रिलेशनशिप मॅनेजर आणि असोसिएट अनालिस्ट म्हणून कार्यरत असताना त्यांनी मार्केट अनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, क्लायंट सर्व्हिसिंग आणि कमोडिटी ॲडवायझरी या क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यानंतर आनंद राठी कमोडिटीज येथे रिसर्च अनालिस्ट म्हणून काम करताना त्यांनी अॅग्रो कमोडिटीज, वेदर अनालिसिस, मार्केट रिपोर्ट्स तसेच मीडिया इंटरॅक्शन या क्षेत्रातही महत्वपूर्ण काम केले. फिनान्स क्षेत्रातील अनुभवाबरोबरच टीचिंग आणि ट्रेनिंग हे त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील महत्वाचे पैलू आहेत. सध्या झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्या MBA आणि BTech विद्यार्थ्यांना एंटरप्रिन्युअरशिप, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मार्केटिंग, डिजिटल लिटरेसी आणि सॉफ्ट स्किल्स या विषयांचे मार्गदर्शन करतात. ऑक्सफर्ड स्पीकर्स अकॅडमी सोबत इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या उपक्रमांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना त्यांनी आपल्या प्रभावी संवाद कौशल्याचीही ओळख निर्माण केली आहे. आजच्या संवादातून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या समृद्ध व्यावसायिक प्रवासाबद्दल, फिनान्स आणि कमोडिटी मार्केटमधील त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विशेषत आजच्या तरुणांसाठी त्यांच्या अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल. तर स्वागत करूया अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे, ज्यांचं नाव आहे प्रियंका जयस्वाल. प्रियंका जी, आपका हमारे स्टूडियो में बहुत बहुत स्वागत.
3: थैंक यू सो मच रूपल फॉर दैट वंडरफुल इंट्रोडक्शन. और आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार.
2: सबसे पहले मैम, हम जानना चाहेंगे कि आपकी करियर जर्नी कैसे स्टार्ट हुई.
3: वेल, जैसे कहते हैं द सीक्रेट ऑफ गेटिंग अहेड इज टू गेट स्टार्टेड. ऐसे ही एट द एज ऑफ 13 आई थिंक वहां से मेरी सही शुरुआत हुई थी, जब मैं ऑक्सफोर्ड स्पीकर्स अकेडमी में हमने ट्रेनिंग शुरू की थी पर्सनालिटी डेवलपमेंट, इवेंट मैनेजमेंट की. और सही मायनों में काम करने की जो शैली क्या होती है वो मैंने वहां से सीखा. पर जैसे मैंने आगे अपनी पढ़ाई को बढ़ाया तो मुझे समझ में आया कि फाइनेंस वो सब्जेक्ट है जिसमें मेरी रुचि है. और आगे मैं कुछ करना चाहती हूँ. तो उस वक्त मैंने मेरा MBA

मित्रांनो, आताच आपण ऐकलीत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र आणि सादर करते सुरेंद्र पाटील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच काही नवीन विषयांसह नवीन भागात. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती दूर करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1000 तर जिल्हास्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा. भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार

0: यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कुणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.25% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचं होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: टू बी ऑर नॉट टू बी,

0: is the question. जगावा की मरावा हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
1: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
2: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
3: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याहीपेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक एनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. एनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे.

जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात, काही कलाकार भूमिका जगतात, आणि काही कलाकार असे असतात की भूमिका संपते, चित्रपट संपतो, पडदा पडतो, पण त्या कलाकाराचा आवाज, त्याचा चेहरा आणि त्यानं साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून राहतं. नाना पाटेकर हे अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक. त्यांच्या आवाजातली धार, संवाद फेकीतला राग, डोळ्यातली अस्वस्थता आणि अभिनयातली सहजता, या सगळ्यांमुळे नाना पाटेकर हे केवळ अभिनेते राहिले नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनले. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचं सामाजिक कार्य आपल्या स्मरणात कायम राहणार आहे. कलाकारापासून ते समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संवेदनशील माणसानं उमटवलेल्या ठशांचा वेध आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, विश्वनाथ पाटेकर हे नानांचं मूळ नाव. 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं जन्मलेल्या नानांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. नानांना लहानपणापासूनच अभिनयाची आणि चित्रकलेची आवड होती. त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. पुढे रंगभूमीशीही ते जोडले गेले आणि नाटकांमधून अभिनयाची शिस्त, संवाद फेक आणि व्यक्तिरेखा साकारण्याची ताकद त्यांनी विकसित केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकानं त्यांच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीत महत्वाचं स्थान मिळवलं. या अनुभवामुळेच पुढे चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाला एक वेगळी धार मिळाली. नानांच्या अभिनय क्षेत्रातल्या वेगळ्या पैलूंची अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
1: नाना पाटेकर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात प्रथम जी प्रतिमा उभी राहते ती बहुआयामी, अष्टपैलू, मेहनती, रोखठोक आणि त्याच वेळेला सहृदयी असणारं असे व्यक्तिमत्व. नाना पूर्वी नेहमी असं म्हणायचे की त्यांचं लहानपण ज्या पद्धतीने झालं, म्हणजे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील त्यांचा जन्म, पण त्यांना जो एक आपल्या दिसण्याबद्दलच एक न्यूनगंड होता की आपण दिसायला कसे आहोत किंवा असे कसे, या न्यूनगंडातून आपण जगतोय असं त्यांना कुठेतरी वाटायचं. परंतु त्यांचं दिसणं त्यांच्या अभिनय शैलीवर कुठेही मात करणारं असं ठरलं नाही. उलट त्यांचं जे दिसणं होतं ते त्यांच्या अभिनयाला

पूरक ठरलं असं म्हणता येईल. म्हणजे त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या भूमिकातून नाना पाटेकर हे नाव हे व्यक्तिमत्व एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आज जेव्हा ही आपल्या समोर बातमी आली त्यावेळेला मराठी सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्काच बसला असं म्हणता येईल. आणि तो धक्का असा आहे की जिथे जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे तिथे तिथे ही तो आज ह्या बातमीने हवालदिल झाला असेल, दुःखी झाला असेल, त्याला गहिवरून आलं असेल. कारण नाना पाटेकर हे व्यक्तिमत्व अतिशय अफाट असंच होतं. म्हणजे रंगभूमीवरचा त्यांचा वावर आणि चित्रपट माध्यमाचं जे विजन समजून घेऊन त्यांनी केलेलं काम ही दोन भिन्न माध्यमे आहेत. आणि त्या दोन्ही भिन्न माध्यमाची जातकोळी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचा फोकस हा विचारात घेऊन त्यांनी काम केलं हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण रंगभूमीवरनं आपला थेट प्रेक्षकांशी असणारा संबंध अथवा संवाद आणि चित्रपट माध्यमात तुकड्या तुकड्याने काम करावं लागतं अशी भूमिका आणि रंगभूमीमध्ये लेखकांनी जे नाट्य

0: या बातमीने हवाल दिल झाला असेल, दुःखी झाला असेल, त्याला गहीवरून आलं असेल. कारण नाना पाटेकर हे व्यक्तिमत्व अतिशय अफाट असंच होतं. म्हणजे रंगभूमीवरचा त्यांचा वावर आणि चित्रपट माध्यमाचं जे व्हिजन समजून घेऊन त्यांनी केलेलं काम, ही दोन भिन्न माध्यमं आहेत आणि त्या दोन्ही भिन्न माध्यमाची जातकोळी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचा फोकस हा विचारात घेऊन त्यांनी काम केलं हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण रंगभूमीवरनं आपला थेट प्रेक्षकांशी असणारा संबंध अथवा संवाद आणि चित्रपट माध्यमात तुकड्या तुकड्याने काम करावं लागतं अशी भूमिका आणि रंगभूमीमध्ये लेखकांनी जे नाट्य लिहिलेलं आहे ते आपल्या व्यक्तिरेखेतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि 3 तास प्रेक्षकांना त्याच्यामध्ये गुंतून ठेवणं आणि चित्रपटाच्या बाबतीत पटकथा लेखकाचं म्हणणं, संवाद लेखकाचं सांगणं आणि दिग्दर्शकाचं असलेलं व्हिजन या सगळ्याचा त्रिवेणी संगम आपल्या अभिनयातून झाला पाहिजे. यासाठी नाना पाटेकर हे कायम प्रयत्नशील राहिले, प्रयोगशील राहिले आणि यशस्वी ठरले. म्हणजे माध्यमाची ताकद, माध्यमाची वैशिष्ट्य, माध्यमाची भाषा ही आत्मसात करून एखादा कलाकार घडला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता हे त्यांच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येईल.
1: श्रोते हो, 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र सुरुवातीची काही वर्ष त्यांना मोठी ओळख मिळवून देणारी ठरली नाहीत. 1980 दशकाच्या उत्तरार्धात नानांच्या कारकिर्दीला वेगळी दिशा मिळाली. अंकुश, परिंदा, सलाम बॉम्बे यांसारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहू लागला. त्यांच्या आवाजातली कठोरता, चेहऱ्यावरची निर्विकारता आणि वागण्यातला धोकादायक शांतपणा, अभिनयातल्या या कौशल्याने नानांनी त्यांच्या पात्रांना एक वेगळीच उंची दिली. प्रहार, तिरंगा, अग्निसाक्षी, क्रांतीवीर हे सिनेमे याचीच उदाहरणं. नानांनी प्रहार द फायनल अटॅक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, तसंच लेखन आणि अभिनयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. याबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नेहमी नाना पाटेकर म्हटल्यानंतर मेहुल कुमार दिग्दर्शित क्रांतीवीर, तिरंगा अशा चित्रपटांचा उल्लेख होतो किंवा खुद्द नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहार चित्रपटाचाही आपण नेहमी आवर्जून उल्लेख करतो. या प्रकारच्या चित्रपट, प्रहार चित्रपट हा वेगळ्या पटडीतील होता, परंतु तिरंगा आणि क्रांतीवीर हे देशभक्तीवरचे हिंदी चित्रपटातील मसाला कल्चर ज्याला म्हणतो त्या पटडीतले होते. परंतु नाना पाटेकर यांनी त्याच्यातील आपल्या आक्रमक व्यक्तिरेखातून त्या चित्रपटांना एक वेगळी प्रतिष्ठा, वेगळी उंची प्राप्त करून दिली. आणि या दोन्ही चित्रपटातील त्यांची जी संवाद फेक होती, त्यांचा जो आवाज होता तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला. म्हणजे नाना पाटेकर हे वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्या काळातील एक पडदा चित्रपटगृहातील प्रेक्षकांपर्यंत आपण कसे जोडले जावं, आणि त्यासाठी त्यांनी क्रांतीवीर, तिरंगा, प्रहार अशा चित्रपटातून त्यांनी काम केलेलं दिसतं.
1: श्रोते हो, नानांना केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता समजणं ही देखील एक मोठी चूक ठरेल. 2007 मध्ये आलेल्या वेलकम चित्रपटातल्या उदय शेट्टी या व्यक्तिरेखेतून नानांनी विनोदाची टायमिंग उत्तम साधली. विवा शिरवाडकरांच्या अजरावर नाटकावर आधारित नटसम्राट चित्रपटात नानांनी गणपतराव बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली. रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका महान अभिनेत्याला वृद्धापकाळात स्वतःच्या माणसांकडून मिळालेली उपेक्षा आणि तरीही कलाकार म्हणून जगण्याची तगमग नानांनी या भूमिकेतून साकारलीच नाही तर अक्षरशः जगली. नानांच्या या वेगळ्या भूमिकेबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नाना पाटेकर यांची जी जबरदस्त रेंज आहे ती आपण जर बघायला गेलं तर एका ठिकाणी ते संजय लीला बन्सली दिग्दर्शित खामोशी द म्युझिकल याच्यामध्ये संवाद रहित भूमिका त्यांनी साकारली. तेच नाना पाटेकर आपल्याला राजू बन गया जंटलमन अजीज मेहताच्या सिनेमामध्ये अगदी वेगळ्या रूपामध्ये दिसले. तेच नाना पाटेकर आपल्याला अमोल पालेकर यांचा थोडासा रुमानी हो जाए या चित्रपटामध्ये पुन्हा एक वेगळ्या रूपामध्ये भेटले. म्हणजे आणि नंतरच्या काळामध्ये बघितलं तर अनिस बजमीच्या वेलकम बॅक मध्ये ते कॉमेडी भूमिकेमध्ये दिसले. म्हणजे हिंदी चित्रपटाचा त्यांचा जो पट आहे तो एका बाजूला गंभीरपणे आणि दुसऱ्या बाजूला विनोदी भूमिका सुद्धा आहे. आणि तेच जर आपण मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर माफीचा साक्षीदार मधले नाना पाटेकर वेगळे, भालू चित्रपटातले वेगळे, सियासन मध्ये त्यांची भूमिका भले छोटी असेल पण त्यातले वेगळे, आणि नटसम्राट म्हणून त्यांनी जो भूमिका साकारली ते नाना पाटेकर पुन्हा आपल्याला एका वेगळ्या पटडीत दिसतात. म्हणजे नाना पाटेकर यांची भूमिकेतली व्यक्तिरेखेची विविधता, म्हणजे एक नाना पाटेकर आणि अनेक रूप, अनेक व्यक्तिमत्व, अनेक चेहरे, म्हणजे रुपेरी पडद्यावरचे, रंगभूमीवरचे, असं त्यांच्याबद्दल आपण आदराने बोलू शकतो असं आहे.
1: श्रोते हो, नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू होता, तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी ते जोडले.

0: गेले. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्यानं 2015 साली त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, गावांचा विकास आणि गरजू कुटुंबांना मदत अशा विविध माध्यमातून या संस्थेनं काम केलं. त्यांच्या या कार्याबद्दल अधिक माहिती देत आहेत नाम फाउंडेशनचे विश्वस्त डॉ उदय निरगुडकर.
1: महाराष्ट्रात मागच्या मोठ्या दुष्काळाच्या वेळेला मराठी न्यूज चॅनलचा संपादक म्हणून मी दुष्काळाच्या काही स्टोरीज केल्या होत्या आणि त्या सुमारास नाम फाउंडेशनची स्थापना होत होती. त्या स्टोरीजचा प्रभाव आपल्यावर खूप पडला असं त्यांनी मला पुढे वारंवार सांगितलं होतं आणि त्या ज्या स्टोरीज केल्या होत्या त्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना तरी खूप मोठ्या प्रमाणावर मदत देखील केली. आमची आधी ओळख होतीच चॅनलवर ते अनेकदा आलेले आहेत, विशेष प्रेम होतं. अनेकदा कार्यक्रम आवडल्यानंतर ते जरूर संपर्क करायचे आणि मग त्यांनी नाम फाउंडेशनचा ट्रस्टी होण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि त्यावेळेला नाना पाटेकर यांचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं. हा माणूस मूलतः शेतकरी होता असं मला वाटतं. अभिनयाची शेती हा एक भाग आहे, प्रत्यक्ष कार्याची शेती तिकडे त्या शेतीत करणं आणि त्याहीपेक्षा माणसांची शेती. आणि नाम फाउंडेशनचं पहिलं कार्य होतं ते विधवांना मदत या स्वरूपाचं होतं. मग ती पहिले आर्थिक मदत होती, त्यानंतर त्यांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना रोजगाराची साधनं निर्माण करणे हे काम त्यात झालं आणि मग त्यात खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं सुरू झाली आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग, त्या जनसहभागाची एक मोठी मुवमेंट तयार झाली आणि कमी तिकडे आम्ही या तत्वावर ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडतोय, पावसाची कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जिथे इथे दुष्काळ होता तिथे तिथे नाम फाउंडेशनची नाममुद्रा म्हटल्याचं आपल्याला दिसेल. आणि मदत करतानाच एक सूत्र असं होतं की ज्याची गरज अधिक तीव्र त्याला मदत करायची आणि कामामधली पारदर्शकता विलक्षण होती. प्रत्येक गोष्ट ही बिल देऊन झाली पाहिजे, कोणत्या प्रकारचे कॅश ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये होणार नाही, जे काही व्यवहार असतील ते सगळे लेखा परीक्षण करण्या योग्य असे व्यवहार असतील आणि संचालक मंडळ अथवा इतर कुणीही त्यातून अक्षरशः चहाचा कप ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा सोडून द्या, चहाचा कप सुद्धा घेतलेला नाही, तो सुद्धा बाहेरून यायचा ही परिस्थिती होती आणि ती मूल्य त्यांनी इन्कल्टिकेट केलेली माणसंच त्यांच्या आजूबाजूला गोळा झाली आणि माझं भाग्य त्यांनी मला त्या कामाकरता निवडलं आणि मग गेले काही वर्ष अक्षरशः खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कामं उभी करणारी एक टीम नाना पाटेकरांनी कशी उभी केली ते सगळा प्रवास मी अतिशय जवळून अनुभवलाय. दर महिन्याच्या बोर्ड मिटिंग्स, त्या बोर्ड मिटिंगच्या आधी त्याचा अजेंडा यायचा, त्या अजेंड्यावर आम्ही अभ्यास करून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह कटाक्ष असायचा आणि त्या संदर्भात मग ते प्रश्नही विचारायचे की अभ्यास काय झालाय तुमचा आणि कुठली नवीन सूचना असेल तर त्याचं पहिल्यांदा स्वागत केलं जायचं. प्रत्येकाला विचारून मग अंतिम निर्णय नाना पाटेकर घ्यायचे. एखाद्या गोष्टीला जर आपण विरोध दर्शवला शांतपणे ऐकून घ्यायची होती. कुठेही मला असं कधी आढळलं नाही की विरोधी मत नोंदवलंय म्हणून त्याची हेटाळणी केली गेली आहे असं कधी दिसलं नाही. मग त्या कामाची इतकी व्याप्ती वाढली, नामचं नाव खूप झालं. अनेक लोकांनी तुम्हाला सांगतो जे अतिशय वृद्ध होते, ज्या कोणी पुढे मुलबाळ नव्हतं, अशांनी आपली प्रॉपर्टी नाना पाटेकरांच्या शब्दाखातर दान केलेली आहे. अनेकांनी त्यांची घरं दान केली आहे. दिल्लीमध्ये ऑफिस उघडायचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा अशाच प्रकारे आपल्याला कोणाचं तरी राहतं घर वगैरे अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर मिळाल्या. कॉर्पोरेट सीएसआर खूप मोठ्या प्रमाणात आले, त्यामुळे नाम फाउंडेशनची विश्वासार्हता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची विश्वासार्हता असल्यामुळे कुठेही नाम फाउंडेशनला पैशाची कमी कधी कमी झालेली नाही आणि पार जम्मू काश्मीरमध्ये शाळा बांधण्यापासून मिल्ट्रीच्या खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करण्यापर्यंत किंवा सीमेवर अनेक एनजीओ होत्या जशी असीम फाउंडेशन वगैरे आहे अशा अनेक संस्थानात आणि त्यांची कामं मोठ्या प्रमाणात तिकडे झाली हे सगळं श्रेय नाना पाटेकर यांच्या नेतृत्वाचं आहे. त्यामुळे आज मराठी नाट्य चित्रपट सृष्टीचं जेवढं नुकसान झालंय, मराठी माणसाचं नुकसान झालंय, त्यापेक्षा समाजसेवेच्या पांगणातला एक नंदादीप आज विजला अशी भावना आहे.
0: श्रोते हो, नानांच्या अभिनयाचा गौरव केवळ टाळ्यांनी झाला नाही, पुरस्कारांनीही त्यांच्या कलेला सलाम केला. परिंदा, क्रांतीवीर आणि अग्निसाक्षी या तीन चित्रपटांसाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. त्यात क्रांतीवीरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यानंतर पद्मश्री सारखा देशाचा प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही त्यांना मिळाला. पडद्यावरची भूमिका संपते, प्रयोग संपतो, टाळ्यांचा कडकडाट थांबतो, पण एखाद्या कलाकाराकडून आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर उमटवून गेलेला ठसा मात्र कायम राहतो. नाना पाटेकर यांचा हाच ठसा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची ओळख ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल

ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आज रात्री 8:15 प्रसारित होणार आहे.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार श्रोते हो, आपण सध्या बघतोय की आपल्याकडे हवामानामध्ये होणारा अनपेक्षित बदल आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, रोगराई आहे, त्याचप्रमाणे जनावरांना विषबाधा होत असते, सर्पदंश होत असतो, गंभीर असे अपघात त्यांना होत असतात, विविध संसर्गजन्य साथीचे आजार म्हणजेच घटसर्प, लंपी स्किन आजार यासारखे आजार त्यांना होत असतात। हे सगळं होत असताना आपल्या जनावरांचं नुकसान तर होतच असतं, त्याचबरोबरीने पशुपालकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं। आणि मग अशा वेळेला त्यांना आपण एक आधार देणं किंवा आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि त्यातून दुग्ध व्यवसाय आहे हा कसा चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होईल या सगळ्या गोष्टींची गरज असते। तर आता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर बरेचदा विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो, त्यांना थोडं आधार मिळावा यासाठी काही गोष्टींची गरज असते। तर यात प्रामुख्यानं राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे तर या अंतर्गत पशुधन विमा योजना

0: योजना ही राबवली जात आहे. तर ही पशुधन विमा योजना नेमकी काय आहे, त्यांना संरक्षण कसं मिळतं, काय काय त्याची प्रक्रिया आहे, या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना. हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उपायुक्त ठाणे कार्यालय इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो.
0: सर आता आपण या अभियानाबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीलाच असं सांगा की राष्ट्रीय पशुधन अभियान हे काय आहे नेमकं?
1: राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र शासन पुरस्कृत एक योजना आहे.
0: बरं.
1: आणि या योजनेचा एक घटक आहे पशुधन विमा योजना. पशुधन विमा योजनेमध्ये जे दुधाळ जनावर आहेत, विशेषतः दुधाळ गायी, दुधाळ म्हशी आणि शेळ्या मेंढ्या या जनावरांचा विमा काढणार आहोत. आणि विमा हा एक वर्षाचा, दोन वर्षाचा, तीन वर्षाचा ऐच्छिक असेल शेतकऱ्यावर. त्याच्यासाठी विम्याचा जो काय खर्च येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला केवळ 15% रक्कम त्याचा हिस्सा भरायची आहे.
0: सर आता तुम्ही हे सांगितलं एवढा एवढा अनुदान मिळतं, पण आता हे जे विम्याच्या हप्त्याचं जे प्रमाण आहे, किंवा एखादं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल?
1: अगदी सोपं उदाहरण म्हणजे एका दुधाळ गायीचा जर विमा काढायचा असेल तर तिचं साधारण आपण 3,000 प्रति लिटर अशी तिची किंमत ठरवतो. ज्याशिवाय आपण मार्केटमध्ये सध्या तिची काय प्रचलित किंमत आहे ही पण धरून तिची किंमत ठरवतो. दुधाळ गायीची जास्तीत जास्त 70,000, दुधाळ म्हशीची जास्तीत जास्त 80,000 आणि एका शेळीची किंवा मेंढीची जास्तीत जास्त 7,000 अशी किंमत ठरली जाऊ शकते. किंमत ठरवताना विमा प्रतिनिधी, शेतकरी आणि पशुवैद्यक या तिघांचं साधारण एकमताने ती ठरवली जाते.
0: बरोबर.
1: 100 रुपये जर गायीची किंमत आपण धरली तर 100 रुपयांमध्ये एक वर्षाचा विमा काढण्यासाठी 4.3 म्हणजे 4.30 रुपये इतका खर्च येतो. याच्यामध्ये पशुपालकाचा हिस्सा फक्त 65 पैसे आहे.
0: बरं.
1: आणि 3.60 रुपये 100 रुपये त्या गायीची किंमत असेल तर तिचा विमा काढण्यासाठी एक वर्षासाठी फक्त 65 पैसे शेतकऱ्याला भरायला लागतात. 2 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 7.5% हा विम्याचा दर आहे. 3 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 10.5% हा विम्याचा दर आहे. म्हणजे जर 7,000 जर शेळी असेल तर तिचा 3 वर्षाचा विमा काढायचा असेल 10.5% आणि जी काही रक्कम होते ती फक्त 110 रुपयांमध्ये 7,000 शेळीचा 3 वर्षासाठी विमा निघेल. जर ती गाय 70,000 असेल तर तिचा विमा जर काढायचा असेल तर एकूण हप्ता 7,350 येतो, परंतु शेतकऱ्याला केवळ 1,103 रुपये एवढाच हिस्सा भरायचा आहे. 6,248 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी त्या गायीचा शासन अनुदान देतं. ही जर दुपटी म्हैस असेल आणि तिची जर किंमत 80,000 असेल तर 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी 10.5% हा दर आहे. आणि एकूण हप्ता हा साधारण 8,400 येतो. 1,260 रुपये फक्त शेतकऱ्याला 3 वर्षाच्या विम्यासाठी त्याला हप्ता भरायचा आहे. ही जी रक्कम आहे ही तर 15% शेतकऱ्याला भरायची आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
0: नक्कीच. म्हणजे हे असं सगळं गणित आहे याचं. तर आता सर एका कुटुंबातील किती पशुधनाचा आपण विमा करू शकतो
1: सद्यस्थितीमध्ये? एका कुटुंबात, कुटुंब म्हणजे एका चुलीवर स्वयंपाक करून जेवण करणारा समुदाय अशी डेफिनेशन आहे. एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त 10 कॅटल युनिट म्हणजे 10 दुधाळ गायी किंवा 10 दुधाळ म्हशी किंवा 10 दुधाळ जनावरांचा विमा आपण काढू शकतो. आणि जर त्याच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या असतील तर सद्यस्थितीत त्याच्या 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्यांचा विमा काढू शकतो.
0: अच्छा.
1: जे 10 दुधाळ जनावरांचा, यामध्ये मोठा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जास्ती जनावर असेल तर उर्वरित जनावरांचा पण विमा काढता येतो. परंतु त्याला जी रक्कम होणार आहे, 10 जणांच्या वरची जी रक्कम होणार आहे ती त्याला स्वतः भरावी लागेल.
0: बरोबर. आता सर म्हणजे हा विमा जर काढायचा असेल तर यासाठी काय मग पात्रता असणं गरजेचं असतं?
1: सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर अर्जदार हा स्वतः त्या पशुधनाचा मालक असायला पाहिजे, पशुपालक असायला पाहिजे. जे गाय असेल, म्हैस असेल किंवा बकरी, शेळी, मेंढी असेल, त्यांच्या कानामध्ये एक नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन म्हणून आपला प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जनावरांच्या कानामध्ये एक आपण युनिक आयडेंटिफिकेशन टॅग लावलेला आहे, बिल्ला लावलेला आहे 12 आकडी. हा बिल्ला त्या जनावरांच्या कानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी जेव्हा त्याच्या ऑनलाईन जेव्हा इच्छुक म्हणून नोंदणी करेल, त्याच्यानंतर विमा प्रतिनिधी जेव्हा त्यांना संपर्क करेल तेव्हा नजीकचा जो पशुवैद्यक आहे त्या पशुवैद्यकांनी आरोग्य दाखला देणं आवश्यक आहे. तो जनावर सुदृढ आहे.
0: बरोबर.
1: काय जी परिगणना होईल त्या जनावराचं, जे बाजार किंमत ठरली जाईल त्याच्यावर जो विमा हप्ता ठरला जाईल, 1 वर्षासाठी असेल, 2 किंवा 3 वर्षासाठी, शेतकरीचा हिस्सा आहे तो त्या शेतकऱ्याला भरणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: आणि त्या जनावराचा पूर्वी कुठच्या अन्य

0: योजनेमध्ये विमा असता कामा नाही.
1: अच्छा,
0: प्रमुख अटी आहेत.
1: बरोबर. आता सर, यासाठी मग विमा कंपनीचं जे पोर्टल आहे तर ते कसं वापरायचं आणि अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्यानं कशी आहे? मग
0: मी सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना सांगू इच्छितो की त्यांनी जो नजीकचा पशुवैद्यक दवाखाना आहे तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क साधावा.
1: बरोबर.
0: पशुधनाची सर्वप्रथम नोंदणी करून घ्या, तपासणी करून घ्या. त्यांना त्यांचा जो प्रस्ताव करायचा आहे, त्या इच्छुक आहेत, हा त्यांना ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: अँड्रॉइड फोन आहे आणि त्या अँड्रॉइड फोनवर ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीनी एक ऍप तयार केलेलं आहे.
1: अच्छा.
0: जे अत्यंत फ्रेंडली ऍप आहे, वापरण्यास अत्यंत सोपाच ऍप आहे.
1: बरोबर.
0: त्या ऍपचं नाव आहे सारस, SARUS सारस ऍप्लिकेशन. तर अँड्रॉइड ऍपमध्ये पशुपालकांनी पहिल्यांदी प्ले स्टोअरला जायचं, त्याच्यानंतर ते जे सारस ऍप्लिकेशन आहे ते सर्च करायचं, शोधायचं. ते आल्यानंतर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं.
1: बरोबर.
0: इन्स्टॉल केल्यानंतर ना ते ऍप वेगवेगळ्या मान्यता मागतं.
1: अच्छा.
0: सर्वात प्रथम ते मान्यता मागेल की तुमचं लोकेशन काय, तुम्ही कुठे आहात, तुमचं ठिकाण, लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड ते मागेल. त्याला मान्यता द्यायची, अप्रुव्हल द्यायचं. त्याच्यानंतर तो ऍप विचारेल आम्ही या ऍपवर फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो का, त्याला पण मान्यता द्यायची. त्याच्यानंतर ते ऍप विचारेल की आम्ही तुम्हाला ह्याच्यावर सूचना संदेश पाठवू का, नोटिफिकेशन पाठवू का, त्याला सुद्धा तीन मान्यता द्या. तीन मान्यता दिल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये इंटरमिडिएटरी म्हणजे मध्यस्थ, शेतकरी म्हणजे फार्मर, पेन्शनर निवृत्त आणि एक CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर, असे चार त्यात पर्याय असतील. त्याच्यापैकी फक्त एक पर्याय सध्या चालू आहे, शेतकरी. तर शेतकऱ्यांनी स्वतः, मी शेतकरी आहे म्हणून तो पर्याय निवडायचा, फार्मर म्हणून. फार्मर म्हणून त्यांनी निवडल्यानंतर तो त्या फार्मरचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर विचारेल. मग त्या शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर तिथे भरायचा आहे. तो भरल्यानंतर तिथे एक कॅप्शा येईल की आय एम नॉट रोबोट कॅप्शा. मग तो कॅप्शा शेतकऱ्यांनी भरला की त्या शेतकऱ्याला एक OTP त्याच मोबाईल नंबरला येईल की हा मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा आहे. हा OTP त्यांनी भरायचा. मग त्याला एक दुसरं इंटरफेस ओपन होईल, सेल्फ रजिस्ट्रेशन, स्वतःची नोंदणी करण्याचं. मग आता स्वतःचं सेल्फ रजिस्ट्रेशन आल्यानंतर सगळ्यात पहिला त्याला येईल आधार नंबर. मग त्यांनी त्याचा आधार नंबर त्याच्यात टाकायचा. त्याच्यानंतर सेंट्रल KYC CKYC विचारलं जाईल. ते काय गरजेचं नाहीये भरणं. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण नाव त्याला लिहायचं, फुल नेम, जसं आधार कार्डवर आहे तसंच त्यांनी नाव लिहायचं. त्यानंतर त्याला विचारेल फादर्स नेम, ते त्यांनी त्याच्यात भरायचं. त्याची जन्मतारीख विचारेल, ती त्यांनी स्वतःची भरायची. त्याचं जेंडर विचारेल, तो स्त्री आहे का पुरुष आहे. त्याच्यानंतर त्याचा डिटेल ऍड्रेससाठी ओपन होईल. मग डिटेल ऍड्रेस भरताना सगळ्यात पहिल्यांदा राज्य विचारेल. मग महाराष्ट्र निवडायचं, जिल्हा आपला
1: जो आहे
0: तो जिल्हा निवडायचा. ब्लॉक विचारेल म्हणजे आपला तालुका निवडायचा. व्हिलेज विचारेल, व्हिलेज सुद्धा ड्रॉपलाईन लिस्ट आहे, तर तिथे आपलं सापडलं तर ठीक आहे, नाही तर आपल्या व्हिलेजचं नाव टाईप केल्यानंतर आपोआप ते गाव येतं, ते त्यांनी निवडायचं. प्लॉट नंबर म्हणजे आपला साधारण कुठच्या एरिया तिथला लँडमार्क तिथे टाकायचा आहे. आणि पिन नंबर विचारेल. पिन नंबर टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांनी सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली, तुम्ही भरलेली माहिती ही सफलतापूर्वक नोंद झालेली आहे असं त्याला एक संदेश येईल.
1: बरोबर.
0: त्यानंतर मग एक दुसरं इंटरफेस ओपन होईल, लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे मी इच्छुक आहे ही याच्यासाठी एक लिंक तयार होईल. म्हणजे त्याची नोंद आता मी इच्छुक आहे म्हणून विमा कंपनीकडे जाईल. ही जी विमा कंपनी आहे, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, ज्यांचं हे ऍप आहे सारस, त्यांच्याकडे एक इच्छुक असल्याचा मेसेज तयार होईल. की मग ते विचारतील कोणत्या प्रकारे, तर मग त्यात कॅटल इन्शुरन्स म्हणून निवडायचं आहे. कॅटल इन्शुरन्स मध्ये काऊ, बफेलो, गोट हे जेव्हा तो निवडेल, मग त्यानंतर सबमिट रिक्वेस्ट, तुमची जी काय विनंती आहे ती सादर करा म्हणून येईल. ती नोंदवल्यानंतर एक परमनंट एक नोंदणी क्रमांक तयार होईल. तो नोंदणी क्रमांक आणि तारीख शेतकऱ्यांनी जपून ठेवायची आहे. हे लीड जनरेशन झाल्यानंतर विमा कंपनीला हा मेसेज जाईल. विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याशी संपर्क साधेल आणि तेथील पशुवैद्यक विमा कंपनी तिघ जण तिथे एकत्र भेट देतील. शेत जनावराची पाहणी करतील, त्याचा सगळ्या बाजूनी फोटो घेतील, कानाचा बिल्लाचा फोटो घेतील, त्याचा आरोग्य दाखला घेतील, बाजार भाव आणि किंमत ठरवतील. आणि मग त्याचं परिगणन होईल की एक वर्षासाठी दोन किती, तीन वर्षाचा विम्याचा हप्ता किती होईल. आणि मग तो शेतकरी तो विमा हप्ता विमा कंपनीला भरल्यानंतर त्याची पॉलिसी तयार होईल विम्याची. ती पॉलिसी शेतकऱ्याला याच ऍपवर स्वतःला त्याची दिसू शकेल. अशा प्रकारे हे अधिकृत असं ऑनलाईन पोर्टल आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचं, यानुसार शेतकऱ्याला नोंद करायची आहे.
1: अच्छा, म्हणजे

0: अशी सगळी प्रक्रिया
1: ही अशी जनावरांचा विमा काढण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वापरून करावयाची प्रक्रिया आहे.
0: आता सर, म्हणजे अर्ज जेव्हा करणार शेतकरी, तर यासाठी मग काय आवश्यक जी कागदपत्र काही लागत असतील तर ती कोणकोणती आहेत?
1: सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्याचं स्वतःचं ओळखपत्र, जे आधार आपण कार्ड म्हणूया. दुसरं त्याचा पत्त्याचा पुरावा. त्याच्यानंतर त्याच्या बँकचा अकाउंट नंबर, आयएफसी क्रमांक, तो महत्वाचा आहे. त्याचा मोबाईल क्रमांक स्वतःचा महत्वाचा आहे. पशूच्या कानामध्ये जसं मगाशी सांगितलं मी, डिजिटल एनडीएलएमचा जो 12 आकडी यूआयडी क्रमांक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक, तो बिल्ला असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकांनी स्वास्थ्य प्रमाणपत्र आणि त्याचं मूल्यांकन केल्याचा दाखला आहे, तो महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये त्या जनावरची जात, वय, त्याचं दूध उत्पादन याची सगळी माहिती असेल. भविष्यात गरज लागू शकते म्हणून शेतकऱ्याला एक नामनिर्देशित व्यक्ती त्याच्यामध्ये माहिती द्यायची
0: आहे.
1: की कधी कधी आपल्याला एखाद्या आपत्तीमध्ये शेतकरी आणि पशुधन दोघांचंही
0: नुकसान होऊन
1: झालेलं असतं, मग अशावेळी त्याच्या नामनिर्देशित व्यक्ती त्याची माहिती भरायची असते आणि
0: त्याचं नॉमिनी
1: म्हणून आणि त्याचा आधार नंबर
0: हे आवश्यक आहे. आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा समजा काही कारणाने मृत्यू झाला तर मग विम्याचा दावा करावा लागतो, तर तो कसा करायचा? मग
1: विम्याचा दावा करण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात पहिलं त्याला आजारी जेव्हा दिसतं तेव्हा त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून किंवा तिथे घेऊन जाऊन त्या जनावरावर उपचार करणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी माहिती जतन करणं गरजेचं आहे की त्याला काय आजार झालेला आहे, त्याच्यावर काय उपचार चालू आहेत.
0: जर हे लिखित स्वरूपात असेल,
1: हा म्हणजे ते रेकॉर्ड आपल्या पशुवैद्यकडे मेंटेन केलं जातं, त्याला कोणतं लसीकरण केलं जातं, त्या लसीकरणाचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. कारण काही रोग असे आहेत की त्या रोगांना आपण लसीकरण करत असतो आणि चुकून त्या रोगांनी जर ते जनावर मयत झालं तर त्याचं लसीकरण केलेलं असेल आणि तर मयत झालं तर त्याला लाभ मिळू शकतो. परंतु जर एखादा आजार याच्या लसीकरण आहे आणि त्यांनी लसीकरण केलेलं नाही जाणीवपूर्वक, त्याचे उपचार केलेले नाहीत, त्याचं निग्लिजन्स कुठे दिसता कामा नाही, त्यांनी वेळीच त्याच्यावर आधीच उपचार केले पाहिजे, त्यांनी त्याचं वेळोवेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे. तसं पशुवैद्यकाकडे राहतच शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःचं ठेवलं पाहिजे. उपचार करून सुद्धा ते जनावर मयत झालं तर साधारण 24 तासाच्या आत त्यांनी विमा कंपनीला तार करावी, ईमेल करावा,
0: लगेच
1: संपर्क साधून त्यांना कळवायचं आहे. त्यांनी 24 तासाच्या आत विमा कंपनीला त्याची सूचना केली पाहिजे की माझं या क्रमांकाचं जनावर मयत झालंय, त्याची पॉलिसी क्रमांक ही आहे
0: बरोबर
1: आणि त्याचा कानातला बिल्ला क्रमांक आहे. त्याशिवाय त्यांनी नजीकच्या डॉक्टरला पण बोलवून त्यांना कळवलं पाहिजे आणि त्या जनावराचं त्यांनी छविच्छेदन करून घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: मयत जनावराचा जर कानातला बिल्ला नसेल तर त्याला भरपाई मिळू शकत नाही. हा, त्याचा कानातला अखंड बिल्ला विमा कंपनीला मयत जनावराचा जेव्हा दावा अर्ज करतो तो शेतकरी तेव्हा त्याला द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: कदाचित एखाद्या जनावराचा मृत्यूपूर्वी बिल्ला पडला असेल किंवा निघाला असेल तर त्यांनी विमा कंपनीला कळवून, डॉक्टरांना कळवून नवीन बिल्ला मारून घ्यावा. त्यानुसार नवीन पॉलिसी ज्याच्यामध्ये नवीन बिल्ला क्रमांक आलाय ती त्यांनी प्राप्त करून घेतली पाहिजे. तसं हे काम विमा कंपनीचं सुद्धा आहे की त्या जनावराला नवीन बिल्ला मारल्यानंतर नवीन पॉलिसी, सुधारित पॉलिसी देणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: कारण तोच बिल्ला मॅच व्हायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की त्याच बिल्ल्याचं नाव मयत झालेलं आहे. ज्याशिवाय शविच्छेदन करतानाची छायाचित्र, मयत जनावरांचं छायाचित्र, प्रतिष्ठित जे नागरिक आहेत, गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांचा एखादा पंचनामा त्यांनी ठेवायला पाहिजे की माझं हे जनावर मयत झालेलं आहे. 24 तास त्यांनी वाट पाहावी की विमा कंपनीचा कोणता प्रतिनिधी त्याची शहानिशा करायला किंवा पडताळणी करायला येतोय का. शविच्छेदन तर करून घेणं गरजेचं आहे. शविच्छेदन केल्यानंतर त्याचा कानातला बिल्ला काढून घ्यायचा आहे, त्याला खोल खड्ड्यामध्ये शास्त्रोक्तपणे दफन करायचं आहे आणि दावा अर्ज करताना तो विमा प्रतिनिधी आणि पशुवैद्यक त्याला मदत करणार आहेत. हा दावा अर्ज सुद्धा त्याला ऑनलाईन करायचा आहे. त्याच्या शविच्छेदन अहवाल, त्याचा बिल्ला क्रमांक, त्याची पॉलिसीची झेरॉक्स, त्याचे बँकचे डिटेल्स, त्यांनी जर उपचार केले असेल तर उपचाराचा दाखला, लसीकरण केलं असेल तर लसीकरणाचा दाखला, मृत्यूचं नक्की कारण काय, आणि हा सर्व दावा अर्ज ऑनलाईन सुद्धा त्याला अपलोड करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा विमा प्रतिनिधीकडे सादर करायचा.
0: बरोबर.
1: विमा कंपनी 15 दिवसाच्या आत तो दावा अर्ज मान्य करून त्यांना जी विम्याची रक्कम आहे, विमा भरपाईची रक्कम, की तो शेतकरी लहान आहे, शेतकऱ्याला दुसरं जनावर विकत घ्यायला पाहिजे तर त्याचा उपजीविकेचं साधन शाश्वत राहील, तर त्याला 15 दिवसाच्या नवीन जनावर खरेदी करण्यासाठी विम्याची रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये थेट जमा करतं डीबीटी 15 दिवसाच्या आत. जर त्यांनी विमा कंपनीने केले नाही तर 12% व्याजाविनी विमा कंपनीला शेतकऱ्याला भूर्दंड द्यावा लागतो. या प्रकारे पशुधन मृत झाल्यानंतर त्याला

0: दावा करायचा आहे.
1: बरं, आता सर विमा भरपाईसाठी ज्या काही बाबी आहेत तर त्यामध्ये काय काय असणं आवश्यक आहे? म्हणजे
2: एकदा आपण विमा काढतो पण काही गोष्टी शेतकरी स्वतःकडे माहिती ठेवत नाही, तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी महत्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याचा विमा कधीपासून सुरू झाला. साधारण अपघात झाला जनावराचा तर विमा ज्या दिवशी तो निघतो त्या दिवसापासूनच अपघातात त्याला विम्याची भरपाई मिळू शकते. परंतु अन्य कारणांनी जर ते मयत झालं जनावर तर मात्र 15 दिवसात ते मयत होता कामा नये. जर ते विमा काढल्यानंतर 15 दिवसातच ते मयत झालं तर विमा कंपनी असं गृहीत धरते की ते जनावर विमा काढण्यापूर्वीच आजारी होतं. त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. त्याचं संरक्षण हे 15 दिवसानंतर सुरू होतं. ह्याच्यामध्ये अपवाद आहे की अपघात, पण अपघातात जर जनावर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांनी FIR पोलीस स्टेशनला दाखल करावा. शॉक लागलेला असेल, एखाद्या वाहनाचे धडक असेल, काही अपघात असेल तर त्यावेळी FIR हा विमा कंपनीला लागतो. त्या शेतकऱ्यांनी त्याची माहिती ठेवायला पाहिजे की माझा नक्की विमा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे. विमा जर कालावधी संपण्याच्या पूर्वीच त्यांनी पुन्हा नवीन विमा काढणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला असं वाटणार की हा विमा माझा कॅरी फॉरवर्ड होईल पुढे, तर होणार नाही. नैसर्गिक मृत्यू, अपघात, रोग किंवा इतर कारणांसाठी कोणत्या कारणांसाठी मला संरक्षण मिळणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर एखाद्या जनावराची जाणीवपूर्वक कत्तल केली गेली तर अशा वेळी त्याला विमा संरक्षण मिळत नाही. जिथे जाणीवपूर्वक त्या जनावराला इजा केले आणि ते मयत झालं, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये विमा कंपनी त्याचा दावा नाकारू शकते. हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विमा काढलाय म्हणून त्याला संपूर्णपणे ते पैसे मिळतीलच असं नाहीये. केवळ संरक्षण कवच आहे की
1: कुठलं कारण नेमकं आहे हे बघूनच
2: ते जस्टिफाय होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या जनावराचं किती मूल्य आपण ठरवलेलं आहे, त्याची किती भरपाई मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी नीट माहिती असलं पाहिजे. अशीची किंमत जर विमा कंपनीनी 70,000 ठरवलेली आहे पण तो शेतकरी म्हणा असेल माझी 1.5 लाखाची म्हैस आहे, तर त्याला हे माहिती पाहिजे की माझी म्हैस जरी 1.5 लाखाची असेल तरी जास्तीत जास्त विमा कंपनीनी ठरवलेली किंमत ही तसं म्हैशीसाठी 80,000 आहे, गाईसाठी मॅक्झिमम किंमत कमाल मर्यादा 70,000 आहे. तर हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझी नक्की म्हैस किती रुपयाला संरक्षित आहे. पशूच्या कानातला जर टॅग हरवला पडला तर त्यांनी वेळीच तो पुन्हा मारून घ्यायला पाहिजे. टॅग नसेल तर त्याला विमा दावा मिळत नाही. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी विम्याचं नूतनीकरण आहे ते वेळीच करून घ्यावं.
1: आता सर हे तुम्ही सांगितलं पण काही वेळेला वीज पडते किंवा सर्पदंश होतो किंवा विषबाधा होते तर मग या अशा परिस्थितीमध्ये विमा मिळू शकतो?
2: हो, विमाचं जे हे कवच आहे हे नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडणे, पूर आला किंवा दुष्काळ परिस्थिती आहे किंवा एखाद्या ठिकाणी विषबाधामुळे काही जनावर मेली किंवा एखादा संसर्गजन्य रोग आहे किंवा एखादा साथीचा रोग आहे ज्याच्यामध्ये लसीकरण होत नाही असा रोग, तर अशा वेळी म्हणजे लंपी रोग आहे किंवा अशा काही रोगामध्ये त्यांनी उपचार केले, लसीकरण केलेत पण त्याला परत रोग झालेला आहे तरी त्याला नुकसान भरपाई मिळू शकते.
1: आता सर हे सगळं आपण बोललो की कसं विम्याचं काय प्रक्रिया आहे किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पशुपालकांनी काय काय बघायला हवं, परंतु तरी सुद्धा काही वेळेला त्यांना अडचणी येत असतात, तर मग अशा वेळेला पशुपालकांनी कुठे संपर्क साधायला हवा, काय सांगाल?
2: पशुपालकांनी सर्वात प्रथम म्हणजे त्याच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या 2-4 गावांमध्ये एक आमचा प्रत्येक ठिकाणी एक पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे, त्या चिकित्सालयाच्या डॉक्टर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आमचा तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय आहे, जे पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभाग आहे तिथे संपर्क साधावा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याशिवाय 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते.
1: सर तुम्ही आता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जी पशुधन विमा योजना आहे याविषयी मार्गदर्शन केलंय, पण जाता जाता एक पशुपालकांना एक आवाहन करायचं असेल तर काय सांगाल तुम्ही?
2: मी सर्व पशुपालकांना असं आवाहन करतो की ही जी योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे ही खूप महत्वाची योजना आहे. मोटरसायकल चालवताना डोक्यामध्ये हेल्मेट लावावी, कार चालवताना आपण सीट बेल्ट लावावा, कारण अपघात कधी होऊ शकतो आणि अपघातात जर हेल्मेट किंवा सीट बेल्ट असेल तर कमीत कमी इजा होईल.
1: तसंच सुरक्षितता महत्वाची.
2: तसंच आपण जो व्यवसाय करतोय हो. तेलपभूधारक आहोत, व्यवसाय करताना सर्व शाश्वत नाहीये की

0: एक अधिक एक दोन होईल हे बायोलॉजिकल सायन्स आहे. तर अचानक सर्पदंश होऊ शकतो, विषबाधा होऊ शकते, एखादी वीज पडू शकते, शॉक लागू शकतो, कोणत्या प्रकारे पशुधन आपलं आजारी पडू शकतं आणि त्याच्यामध्ये दगावू शकतो. आपण एक छोटे पशुपालक आहोत, अशा वेळी जर आपलं जर जनावर दगावले आणि आपलं जर आर्थिक नुकसान झालं तर आपल्याला जर विमा संरक्षण असेल तर आपण त्या विमा संरक्षणातून नवीन जनावर खरेदी करून आपण पुन्हा त्याच्यात जोमाने उभे राहू शकतो आणि आपला जो व्यवसाय आहे सस्टेनेबल म्हणजे त्याला कोणत्याही बाधा न येता चालू ठेवू शकतो. जास्तीत जास्त सोपी आणि एकदम फ्रेंडली आणि जास्तीत जास्त अनुदान असलेली पशुधनाच्या विम्याची योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने पशुपालकांसाठी आणलेली आहे. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधावा.
1: सर, एकंदरीतच या अभियानांतर्गत जी ही पशुधन विमा योजना आहे याविषयी अतिशय छान मार्गदर्शन तुम्ही केलं. कशी प्रक्रिया आहे, ऑनलाईन ह्याची माहिती कशी तुम्ही भरणार आहात, म्हणजे तुम्हाला जर त्याचं स्टेटस बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे की आता आपण जो अर्ज केलाय त्याचं कुठपर्यंत आपण गेलो आहे का, या सगळ्याच गोष्टी या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.
0: त्याची पॉलिसी त्याला बघता येईल, त्याचा दावा केला असेल तर दावा सुद्धा त्याला पाहता येईल, त्याची काय आता सध्या काय स्टेटस आहे ते सुद्धा त्याला पाहता येणार आहे.
1: या सगळ्याच दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे, तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
5: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकां

खेळांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले. कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल, त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल. कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे. सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत. हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारं, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत. फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिलं प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं.

0: सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है। जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है।
1: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा एका महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं. डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते, हा धोका त्यांनी अधोरेखित केला. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावरून दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गापूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाय, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्य

0: चा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यादृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे आपण केवळ एक रंगकर्मी गमावला नाही, तर सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले,
2: देऊळच्या वेळेला नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला त्यांच्याबद्दलचं पूर्ण जे वलय होतं त्याच्याचबरोबर त्यांचा अभिनयाचा जो प्रकार होता, ज्या पद्धतीने ते पूर्ण समरस होऊन काम करायचे, ते इतकं त्यांच्या भूमिकेविषयी जागरूक तर होतेच पण त्याच्याविषयी ते खूप जास्त काम करायचे. एक वाक्य वरती त्यांनी काम केलेलं असायचं आणि एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये असलेली जी अनप्रेडिक्टॅबिलिटी होती ती होती, पण त्यांच्यामध्ये काहीतरी सच्चेपणा होता तो पाहायला मिळाला त्या सगळ्या काळामध्ये. आणि एक प्रकारे लहान मुलासारखं पण होतं, त्यांना अत्यंत आस्था होती समाजाबद्दल आणि ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल हे सगळ्या स्टार मंडळींची असते त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न अशी जीवनशैली त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या फार्म हाऊस वरती सुद्धा त्यांना भेटण्याचा अनेक वेळेला योग आला आणि त्या सगळ्यामध्ये त्यांचं युनिकपणा जो होता, अशा पद्धतीचा माणूस मराठीमध्ये असणं, अशा पद्धतीचा कलाकार मराठीमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर काम करता आलं याचं मला खूप आनंद आहे आणि त्यांना सद्गती लावो ही मनापासून प्रार्थना.
1: गायक आणि संगीतकार अजित परब यांनी नानांना या शब्दात आदरांजली वाहिली.
3: नाना काका गेल्याची बातमी सकाळी सकाळी मिळाली आणि नट सम्राटमध्ये खरंच मला तिच्याबरोबर काम करायची संधी मिळाली महेश दादामुळे. मी अभिनेता नसतानाही काम केलं, पाटेकरांच्या मुलाचं काम केलं त्या चित्रपटात आणि त्याचं संगीतही माझं होतं. आठवणी खूप एका माणूस केल्यावर, पण खरंच अचानक ही बातमी आली आणि शब्द सुचत नाही, पण सेटवर आम्ही खूप गमती जमती करायचो आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नात्या सर्व आपुल्या हे जे गाणं आहे त्या चित्रपटातलं, शिरवाडकरांची कविता आहे, ती खरं तर मी कॉलेजमध्ये असताना कंपोज केली होती आणि सेटवर आम्ही असंच गप्पा मारत असताना मला नाना काका म्हणाले की अरे आल्या काहीतरी तुझं काहीतरी का, आणि मी कविता गायलो आणि ते म्हणाले अरे काय छान कविता आहे आपण घेऊया फिल्ममध्ये, आणि त्यांच्यामुळे खरं तर ही कविता चित्रपटात आली त्यामुळे मला त्याची एकदम आठवण झाली आणि खूप आठवणी आहेत. आणि एवढा काय म्हणतो ग्राउंडेड माणूस होता खरं तर एरवी अशी कधी फार भेट व्हायची नाही.

कधी काही ऐकलं माझं सांगलं की अगदी कौतुकाने नेहमी फोन करायचा, अरे आजा तुझं ते गाणं ऐकलंय काय, किती गायलायस, किती केलायस, नेहमी कौतुकाने फोन करायचे, भेटले की अगदी प्रेमाने वागायचे. आणि एवढी फिटनेसची आवड होती त्यांना, व्यायाम करायचे आणि त्यांची लाईफस्टाईलही अतिशय साधी साधं राहणीमान होतं. सगळं एवढं कमवल्यानंतरही अगदी मनापासून खरा माणूस होता. त्यांच्या जे मनात असायचं ते ओठावर असायचं, त्यामुळे कौतुकही मनापासून करायचे आणि

0: माणूस म्हणून, त्यामुळे माझ्याकडून खूप मनापासून विनम्र श्रद्धांजली आहे त्यांना. धन्यवाद.
1: ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या.
2: आज सकाळी सकाळी अविश्वसनीय अशी बातमी कळाली. काय काय दिवस आयुष्यामध्ये असे असतात की ते दिवस आपण विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी ती बातमी आपल्याला कळालेली असते. आयुष्य हे ऍबसर्ड असतं हे मी खूप पुस्तकातून वाचलेलं आहे, परंतु ऍबसर्ड आयुष्य सुद्धा आपल्याला अपरिहार्यपणे जगावं लागतं. नाना अपरिहार्यपणे व्यायाम करायचा, नाना अपरिहार्यपणे बलदंड होता, नाना अपरिहार्यपणे ऍरोगंट होता. आणि इतका ऍरोगंट त्यांचा त्याचा म्हणजे नाना याला नानाला आदरार्थी बोलावं की एकेरी बोलावं इतका तो मनमोकळा होता. काही वर्षांपूर्वी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी घर घ्यायचा पहिला प्रयत्न केला स्वतःचं घर, तेव्हा इतकी मोठी रक्कम काही कमी पडत असलेली कशी कोण देणार असा प्रश्न पडलेला होता. आणि ते दिवस खूपच हलाखीचे होते. आणि अचानक मला आठवलं की काही महिन्यांपूर्वी नानानं फोन केला होता आणि विचारपूस केली होती कसा आहेस बरा आहेस ना वगैरे वगैरे वगैरे. आणि मला काय काय काय काय त्याने विचारलं होतं काय चाललंय वगैरे वगैरे वगैरे. आणि मी खूप आनंदी झालो. मला त्याची आठवण आली आणि मी त्याला अडचण सांगितली आणि मला अजून आठवतंय 1 जानेवारी 2004 बहुतेक मला त्याने घरी बोलवलं आणि मला आवश्यक असलेल्या सर्व रकमेचा चेक दिला सकाळी सकाळी 8 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करा 31 च्या रात्री मी अस्वस्थपणे आपल्याला पैसे मिळणार नाहीत उद्याचा दिवस शेवटचा आहे असं सगळं घेऊन मी जगत होतो आणि नानाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला आवश्यक असलेल्या पैशांचा चेक दिला. मी बाहेर आलो, रिक्षात बसलो, पहिला फोन बायकोला केला आणि मी पहिल्यांदा जेव्हा न्यूज पेपर घेतला तेव्हा फ्रंट पेजवर बातमी होती की तो त्याचा वाढदिवस होता 1 जानेवारी हा नानाचा वाढदिवस. मी लगेच फोन करून त्याला शुभेच्छाही दिल्या. नेहमी जेव्हा भेटायचो तेव्हा व्यायामाचं महत्व जगण्याचं महत्व तो सांगायचा आणि आज अचानक जगण्याने त्याला हुलकावणी देऊन घेऊन गेलेला आहे जणू काही मृत्यूच्या कानाखाली आवाज करून चल हो बाजूला अजून मला खूप वर्ष जगायचंय असं म्हणणारा दांडगट राकट नाना अचानक अंतर्धान पावल्यासारखा आपल्यातून निघून गेला. तो अप्रतिम नट होता, वेगळाच माणूस होता, कलावंत म्हणून आयुष्य जगला आणि कुठल्याही कलावंताला असं वाटेल की हे असं आयुष्य असावं बुवा आपलं, इतके पैसे बुवा मिळावेत आपल्याला जगण्यासाठी, असं सुखासीन असायला पाहिजे आयुष्य, असा हेवा वाटण्यासारखं आयुष्य तो जगला. पण असा माणूस अचानक निघून जाणं हे किती अविश्वसनीय आहे हे त्याच्या जवळ त्यांना ओळखणाऱ्या लोकांना आज जे वाटत असेल त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. मी खूपच डिस्टर्ब झालो आणि नानाची पुढची सगळी वाटचाल खूप खूप शांतपणे आणि आनंदात जाओ अशी मी भावना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली देतो.
1: कला दिग्दर्शक राहुल विचारे नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले,
0: नानाबद्दल सांगायची झाली तर आज बातमी आली हेच माझ्यासाठी फार शॉकिंग होतं. थोडंफार म्हणजे आमचं एक जवळचं नातं होतं, त्याला कारणच असं होतं की नाना ह्या काकाचा बॅचमेट आणि नाना हा नाना कोण आहे हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हापासून नानाची ओळख म्हणजे मला आठवतंय आम्ही 4थीला वगैरे होतो ती लहान मुलं आम्ही आणि त्यावेळेस आम्ही त्याच गावात कत होतो राहत होतो आणि नाना अचानक काकाच्या माझ्या ओटीवर दिसला आणि झोपाळ्यावर आडवा पडलेला आणि आम्हा पोरांना बघता ये इकडे रे जरा पाठीवर उभा राहिले. म्हणजे ही अशी ओळख नानाची आणि आम्ही लाजत म्हणजे वगैरे त्याच्यासमोर, कारण आम्ही गावी कोणताही पाहुणा आला की आम्ही थोडेसे बुजरे होतो पण नाना नाही जवळ घेऊन अरे पाठीवर पाहिजे रे जर पाठ दिसते वगैरे वगैरे असं. तर आम्हाला असं अगदी कॅज्युअली हा काका आहे म्हणजे काकाचा मित्र असं एवढीच फक्त आमच्यासाठी ओळख. पण अचानक काही दिवसांनी कारण त्याचं वागणंच तसं होतं म्हणजे एक आठवतं की म्हणजे मध्येच मी वेगळं बोलतोय की म्हणजे नाना आमच्या बागेत म्हणजे आमच्या सुपारीच्या बागा त्या सुपारीच्या बागांमध्ये तिथे असलेले आमचे म्हणजे त्यांना आम्ही आगरी मामा म्हणायचो आणि त्यांच्यासोबत तिथेच म्हणजे कोंबडी वगैरे आणून तिथेच बनवणं वगैरे असं म्हणजे जवळजवळ म्हणजे त्यांच्यासारखा त्यांच्या मधलाच असं होऊन तिकडे वेळ घालवणं असं त्याचा तो स्वभाव असं. आणि अच्छा

0: की आम्हाला मला एकदा दिसला की नाना टीव्हीवर चित्रपटात दिसतोय, अरे हा नाना आपला असं, ही ओळख. आणि तिथून म्हणजे त्या नानामुळेच कदाचित अरे नाना करू शकतो तर आपण काय करू शकत असं म्हणून मग ते अभिनय आणि मग चित्रपट क्षेत्रात येणं वगैरे वगैरे असं जे काय काय म्हणतात ना तिथे मूळ फुटणं ही नानाची माझी आठवण. आणि अचानक बऱ्याच वर्षांनी, कारण काय झालं की मधला असा येता येता योग राहिला पण ते काही झालं नाही, पण नानासोबत तसा काम करण्याचा योग नाही आला. पण मी बऱ्याच वर्षांनी मराठी करोडपतीसाठी मी कॉन्टेंट लिहित होतो आणि नाना तेव्हा तिथे होस्ट म्हणून आला होता आणि काही नाही स्वभाव तसाच वगैरे. आणि अचानक तुम्ही खेडेकरांना विचारून की, कारण आम्ही फार काही कलाकारांसोबत त्यावेळेस सेटवर मिक्सअप होत नाही कामाच्या निमित्ताने, पण खेडेकरांना सांगून खेडेकर म्हणाले अरे या बघ तुझ्या मित्राचं पुतण्या असं म्हणून खेडेकर मला आतमध्ये घेऊन गेले. आणि का तर एक आठवण म्हणून मी त्यांचा एक फोटो होतो त्या बागेतला लहानपणीचा तो ठेवलेला आणि तो सोबत घेऊन गेलो. गेल्यावर की बाबा हा म्हणजे नानाचं बोलणं म्हणजे ते तसाच नाना, काहीच फरक झाला नव्हता त्याच्यात. की अरे काय रे, अरे त्यांनी ते फोटो घेतला, अरे अरे हा कोण, अच्छा अरे हा हा कुठे असतो रे, हा कुठे असतो रे, तो कुठे असतो रे, त्याची नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली. बरं त्यातल्या बऱ्याच काही त्यांचे मित्र आहेत त्यांना तुम्ही ओळखतही नव्हतो कारण तेव्हा लहानपणी कधीतरी पाहिलेलं, पण त्याचं अगदी कॅज्युअली तसंच विचारणं वगैरे वगैरे वगैरे नकळतपणे त्यांनी बोलता बोलता त्याच्या त्याच फोटोच्या मागे न सही वगैरे केलेली ही आठवण. पण काय आहे की या सगळ्या दोन भेटींग मधला जो प्रवास आहे ना त्या नानाच्या जर्नीमध्ये, म्हणजे नानाला आम्ही त्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला पाहत गेलो, त्याला त्याचं निरीक्षण करत गेलो, त्याचं वागणं बोलणं समाजात वावरणं त्याच्याकडून कळतपणे मिळालेले संस्कार, त्याच्यात त्या व्यतिरिक्त त्या अभिनयामधले संस्कार, त्याचं डिक्शन, त्याचं कवितेवर असलेलं प्रभुत्व, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ते न कळतपणे त्याचा संस्कार आमच्यावर झाला, हीच काही ती नानाची आठवण. आणि आता तशी पोकळी किंवा त्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये संवाद फेक करणारा तसा अभिनेता आता तरी अजून कुठे पाहायला मिळत नाही, पण ती जी आहे ती पकड कायमस्वरूपी आमच्या काय म्हणतात मेंदूमध्ये बसली. म्हणजे त्याची मिमिक्री करता येते पण येऊ शकते, पण तसं ते अभिनय किंवा तशा पद्धतीची शैली पुन्हा किंवा तशा पद्धतीचं एक धारदार व्यक्तिमत्व, म्हणजे अभिनेता पण आणि व्यक्ती म्हणून पण ते तसंच, म्हणजे त्याच्यात ते काही फरक नव्हतं त्याच्यामध्ये, पण ही पोकळी कायमस्वरूपी ती भरून निघेल असं वाटत नाही. त्यानिमित्ताने म्हणजे आज आठवण निघाली म्हणून आज नानाला माझ्याकडून श्रद्धांजली.
1: ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली.
2: नाना पाटेकर हा मनुष्य असा होऊन गेला जेव्हा होता, त्याने कामं जी केली आणि पाणी फाउंडेशन आणि बाकी इतकी कामं केली, आणि आता आर्टिस्ट म्हणून तो काहीतरी अतिशय चांगला असा एक आर्टिस्ट होता. आज खरंतर शॉकिंग वाटतं की नानासारखा माणूस जो हेड अँड हार्टी व्यवस्थित तब्येत सांभाळणारा, व्यवस्थित सगळी कामं करणारा, बर बाहेरचं खायचा नाही कधी काही नाही, स्वतःचा घरचा डबा, स्वतःचं जेवण, सगळं स्वतःचं काम, आणि असं असताना अशा पद्धतीचा त्याला कार्डियाक अरेस्ट व्हावा हे खरोखर दुःखद घटना आहे. आणि ते सुद्धा वय वर्ष 75 असताना. मला तर वाटत होतं की आणखी तर नानाला मी नाही म्हणायचे, नाना तुझी तब्येत चांगली ठेवा, मस्त मजा करायची पुढे. नाना नाही म्हणायचे की अरे किरण साहेब तुम्ही काय, तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा अशा. आणि पिक्चर किती चांगली केली, किती शूटिंग केली चांगली आमच्याकडे, राजकारण मध्ये सुद्धा त्यांनी किती वेळा काम केलं. अशा वेळी नानाला श्रद्धांजली देणं हवं तर मला तर खरंच वाटत नाही नाना गेले म्हणून, पण जर असेल तर खरोखर आमच्यातर्फे, माझ्यातर्फे, शांताराम परिवारातर्फे मी नानाला श्रद्धांजली देऊ इच्छितो. नाना जिथे तू असशील तिथे तू काही गप्प बसणार नाहीयेस, पण जर गप्प बसलास तर मग तो नाना नाहीये असं मी सांगू इच्छितो.
1: व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
3: नाना पाटेकरांच बातमी ही अविश्वसनीय वाटावी की अत्यंत धक्कादायक आहे, हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. हा खूप मोठा लॉस आहे सामाजिक दृष्ट्या ही, कलेच्या दृष्टीनेही, आणि व्यक्तिगत स्तरावरती मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी हा खूप मोठा लॉस आहे. माझं अगदी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी प्रदीर्घ पूर्ण झालं होतं सोमवारी रात्री. बऱ्याच वर्षांवरती चर्चा सविस्तर झाल्या होत्या. माझी आणि नानांची भेट ही 2017 आम्ही ठाणे आर्ट गिल्ड नावाची आमची संस्था आहे त्या संस्थेच्या एका

0: प्रोग्रामसाठी आम्हाला नानांचा आवाज पाहिजे होता आणि म्हणून आमची नानांची त्यानिमित्ताने भेट झाली. मग त्यांना कळलं की मी व्हॉइस थेरपिस्ट आहे, आवाजावरती काम करते. आणि मग त्यानंतर मग पुढचा सगळा हा गेल्या 10 वर्षांचा जो प्रवास आहे तो इतका सुंदर होता. एक अत्यंत आदरणीय वडीलधारक व्यक्तिमत्व, वेळोवेळी व्यक्तिगत स्तरावरती सल्लागार होते ते माझे. इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं, इतके अभ्यास होते, त्यांचं साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांना अगदी कुठली एखादी आणि इतकं स्मृतीचं इतकं मोठं दान होतं की अगदी जुन्या जुन्या जुन्या जुन्या कविता सुद्धा अशा आणि श्लोक आणि हे अगदी मुखोद्गत असायचे. त्यांना आश्चर्य वाटावं असं आणि ते स्वतःही म्हणायचे की काय देवाने मला दिलेलं आहे, पण मी विसरत नाही काही, मला सगळं आठवतं, अगदी शब्द न शब्द आठवतं. त्याने अगदी बाबो बोरकरांपासून आणि सगळ्यांपासून ज्या कविता आणि जुनी गाणी त्यांना फार आवडायचं. मदन मोहन, मुकेशजी आणि सगळी गाणी, जुनी गाणी आणि संगीताचं फार सूक्ष्म ज्ञान होतं त्यांना. खूप काही अजून आपल्याला सरांकडनं मिळणं अपेक्षित होतं आणि हे पचवणं फार अवघड आहे. त्यांनी कित्येक जणांच्या आयुष्याला असा स्पर्श केलेला आहे, कित्येक जणांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातली व्यक्ती ही आज हळवते आहे. याचं द्योतक आहे की ही वॉज अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट मॅन आणि खूप यस टच सो मेनी लाईव्ह ब्युटिफुली इन सो मेनी वेज की आम्ही सगळेजण त्यांना खूप मिस करणार आहोत. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली.
1: श्रोते हो, केवळ अभिनय हे नाना पाटेकर यांचं कार्यक्षेत्र नव्हतं. त्याही पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं होतं. या नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आपली श्रद्धांजली वाहताना म्हणाले,
2: आमच्या नाम फाउंडेशनचे चेअरमन, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना पाटेकर सर यांचं दुःखद निधन झालं. आमच्यासाठी काळा दिवस आहे, म्हणजे आम्हाला विश्वासच बसत नाही की आजचा दिवस आमच्यासाठी उजाडलाय. परंतु आम्ही स्वतःला सावरतोय या दुःखातनं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की नानाजींच्या विचारांचं जे कार्य आहे ते आम्ही असंच पुढे घेऊन जाणार आहे. आणि नानाजींनी जे महाराष्ट्राच्या साठी स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बरोबर आमची सर्व टीम, आमचे सर्व प्रतिनिधी, आम्ही ते नानाजींचं स्वप्न नक्की पूर्ण करू आणि त्यांच्या विचारातलं महाराष्ट्र घडवू. सर्वांना खूप दुःख झालंय, सर्व परिवाराबरोबर आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे. आणि नानाजींना श्रद्धांजली देण्यापेक्षा असं म्हणेन की ते नेहमी सोबत आहेत आणि त्यांचा विचार नेहमी आमच्या पाठीशी राहील आणि हे कार्य असंच मोठं करण्यासाठी आम्हाला ताकद देते.
1: दोन ओंड क्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. श्रोते हो, गदी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण हे जग सोडून जाताना ते आपण अधिक सुंदर कसं करावं याचा वस्तुपाठ नाना पाटेकर यांनी घालून दिला. आताच आपण ऐकली नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली. ही श्रद्धांजली प्रसारित करण्यात आली आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 9:09 आता रात्री.

मुस्काया बिचारे शर्माए हमारा भी जीना मचलने लगे जो हाथ

आपली भेट अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात पहाटे 5:50 दरम्यानच्या काळात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन प्रसारणात पहाटे 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.